नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. एफएम बँड 102.9/7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचंही प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948 अर्थात 12 ऑगस्ट 2026. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

भक्तिसंगीतावर आधारित अमृतधारा या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातल्या सरस्वती नंदन यांनी लिहिलेल्या या भूपाळीनं. संगीतबद्ध केली आहे कमलाकर भागवत यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातल्या भोपाळीनंतर कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजातली पारंपरिक ही रचना. संगीतबद्ध केली आहे केदार प्रभाकर यांनी.

अजित कडकडे यांच्या आवाजातली पारंपरिक रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती केदार प्रभाकर यांनी. अमृतधारा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली पी सावळाराम यांची ही रचना. संगीतकार आहेत वसंत प्रभू.

आशा भोसले यांच्या स्वरातल्या या रचनेनंतर अमृतधारा भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रवींद्र साठे यांच्या आवाजातली संत रामदास महाराज यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे सुधीर मोघे यांनी.

संत रामदास स्वामी यांची ही रचना आपण ऐकली. गायक कलाकार होते रवींद्र साठे. श्रोते हो अमृतधारा या कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना. संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातली हिंदी भक्तिरचना.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। थोड्याच वेळात म्हणजे 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात तण नियंत्रण याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकू शकाल। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर डॉक्टर समीर अर्बट यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत। सादरकर्त्या संगीता अरसपुरे। परिसर या कार्यक्रमात 6:50 जलसंवर्धन काळाची गरज या विषयीच्या माहितीचा पहिला भाग। सादरकर्ते सतीश रेवे।

0: त्यानंतर दिनविशेष 7 वाजता इसी अक्षर रसिके या कार्यक्रमात हास्य आणि अश्रू श्रेया जोशी यांचा ललित बंध. 7:25 दिलखुला, 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली हे प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर भावगीत. 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीतबहार हिंदी चित्रपट संगीत. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 नाट्य संगीत. आमच्या संग्रहातून या अंतर्गत आज आपण ऐकू शकाल स्वातंत्र्यासाठी लढा. ज्ञानेश्वर कपलाने यांनी सादर केलेलं कीर्तन 10:30. 11:00 गाता रही मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत. बारा वनिता मंडळ या कार्यक्रमात वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन विषय जनगणना. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. श्रोते हो, 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान सायंकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर येथील नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ योगेश बन यांनी भरड धान्य याविषयी दिलेली माहिती भाग पहिला. नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत कृषी विषयक कार्यक्रम.
1: कृषी वार्ता ऐकूया. तण नियंत्रण याविषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, खरीप रब्बी उन्हाळी हंगामातल्या पिकात, फळबागेत किंवा ऊसासारख्या पिकात तणांचा प्रादुर्भाव होतच असतो. ही तणं मुख्य पिकाबरोबर पाणी, अन्न, सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा करतात. ही तणं काढण्यासाठी उत्पादन खर्च वाढतो. उत्पादनात 30-60% घट येते, गुणवत्तेत घट येते. एवढंच नाही तर किडी रोगांचा फैलाव होतो, म्हणजेच नुकसानच नुकसान. तण खाई धन असंच होतं. अलीकडे तण नियंत्रण ही एक समस्या आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मजुरांची कमतरता. मजुरीचे वाढीव दर यामुळे तण नियंत्रण करणं शेतकऱ्यांना अवघड झालंय. म्हणून नुसतं खुरपणीवर अवलंबून न राहता अनेक पद्धतींचा, म्हणजे एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब केलाच पाहिजे. तण नियंत्रण करताना प्रतिबंधात्मक उपाय आणि निवारणात्मक उपाय या दोन पद्धतींचा अवलंब करावा. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये पेरणीसाठी प्रमाणित आणि तणविरहित बियाणं वापरावं. बांध, पाट आणि शेतातल्या मोकळ्या जागा तणमुक्त ठेवाव्यात. चांगलं कुजलेलं शेणखत, कंपोस्ट खत वापरावं. हरळी, कुंद्यासारख्या तणांचा नायनाट करण्यासाठी खोल नांगरट कोळवाच्या पाळ्या देऊन पूर्णतः वेचून काढावं. फुलावर येण्यापूर्वी तण नियंत्रण करावं. आंतरपिकांचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर तण उगवण्यापूर्वी शिफारशींप्रमाणे तणनाशकांचा वापर करावा. या सगळ्या बाबींचा अवलंब केला तर बऱ्याच प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: तण नियंत्रण या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
4: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत.
3: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
4: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी.
3: सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. किसान वाणी, किसान वाणी.
5: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर

0: श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आकाशवाणीचा अनमोल ठेवा खुला करत आहे। तेव्हा जरूर ऐका सर्वच क्षेत्रातल्या आमच्या संग्रही असलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ मुलाखती दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 7 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। ऐसी अक्षरे रसिके
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, 7:45 झाली आहेत।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
1: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर, म्हणजे धूम्रपान, बीडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासून बचाव करणे, म्हणजे मास्क घालणे, हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेशी आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधी असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे, कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्यानी ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टी सोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टीम ठेवण्यात मदत करतं.
0: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
1: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनलिकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT स्कॅन आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
0: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
1: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो, तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वयाच्या वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ऍडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो, ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ऍलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते

0: यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये, याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.

0: श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: श्रोते हो, नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो, आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत.
3: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्रोत कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायची. म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते. पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय. आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्त्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे. सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत. मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील. पाण्याचंही अगदी तसंच आहे. आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल. पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक शपथ घेऊया. मी माझ्या घरात पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. माझ्या परिसरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपल्या परिसरात

0: तुम्हाला जलसमृद्ध करेन. तुम्ही सर्वांनी हे चारही भाग अगदी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.
1: श्रोत्याहो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आताच आपण या कार्यक्रमाचा अंतिम आणि चौथा भाग ऐकलात. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: परिसर.
3: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
4: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
5: तात्या दाड लय दुखाल्या मंजन लावून बसलोय.
4: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
5: वय दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
3: श्रोते हो, आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली. 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. व्यक्तीनं अहंकार किंवा मीपणा काढून टाकून जगावं, सर्व व्यवहार करावा आणि इतरांशी अहंकार शून्य वागावं हे संत प्रतिपादित जीवन पद्धतीचं वर्म आहे. मीपणा किंवा अहंपणा सर्व समस्यांचं मूळ आहे, त्यामुळंच अनर्थ घडतात. मीपणे मैत्री तुटे, मीपणे प्रीती आटे, मीपण लगटे अभिमान अंगी, मीपणे विकल्प उठे, मीपणे काळही सुटे, मीपणे समोहन फुटे ऐक्यतेचे. समर्थ रामदास स्वामी.

श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे. संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेला जागरूकता दिवस असंही याला म्हणतात. तरुणांच्या आजूबाजूच्या सांस्कृतिक आणि कायदेशीर समस्यांकडे लक्ष वेधणं हा या दिवसाचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिवस सगळ्यात पहिल्यांदा 12 ऑगस्ट 2000 रोजी साजरा करण्यात आला.

भारतीय अवकाश कार्यक्रमाचे शिल्पकार असं ज्यांना म्हटलं जातं ते विक्रम साराभाई यांचा आज जन्मदिन आहे. लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव थोर पाटील थोरात म्हणजेच SPP थोरात यांचा आज जन्मदिन. प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक पत्रकार शिवराम परांजपे यांनी आजच्याच दिवशी स्वराज्य हे नवं साप्ताहिक या नव्या साप्ताहिकाची सुरुवात केली. तो दिवस आजचाच सण होता 1920. श्रोतेहो आज आंतरराष्ट्रीय हत्ती दिन सुद्धा आहे. भावगीत गायक वसंत आजगावकर यांचा आज वाढदिवस.

भावगीत गायक वसंतराव आजगावकर यांचा आज वाढदिवस. श्रोते हो, आई नावाचं एक गाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.

सर्वात असते तेव्हा ती जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात, आई मनामनात तशीच जाते ठेवून काही जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समईतील जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच, तिची कधीच भागत नाही तहान. दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातील खाण. याहून का वेगळी असते आई. ती घरात नाही म्हणजे मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते आणि लंगड्याचा पाय असते. श्रोतेहो, आई नावाचं गजबजलेलं गाव ही प्रसिद्ध कविता ज्यांची आहे ते फ. मु. शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. श्रोतेहो, काही दिनविशेष आपण जाणून घेतलेत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत ऐसे अक्षरे रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रम. या अंतर्गत आज ऐकूया श्रेया जोशी यांचा ललितबंध हास्य आणि अश्रू.

जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे हास्य आणि अश्रू, कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत, पण जेव्हा दिसतात तो आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण असतो. हास्य अर्थात हसणं. हास्य म्हणजे आनंद आणि हसण्याची कृती किंवा क्रिया, तर अश्रू म्हणजे दुःख किंवा दुःखानं वेदनेनं आपल्या डोळ्यात येणारं पाणी. हास्य आणि अश्रू म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये हसणं आणि रडणं, या दोन्ही सुद्धा अगदी वेगवेगळ्या भावना आहेत, अगदी परस्पर विरोधी असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा आपल्या जीवनात या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी म्हणजेच एकत्र येतात, जसं की आनंदाश्रू अथवा दुःखानं हसणं, हताशपणे खेदानं येणारं हसू. प्रत्येकाच्याच मनात हास्य आणि अश्रू यांची संकल्पना सारखीच असते. हास्य आणि अश्रू या दोन्हीही नैसर्गिक भावना आहेत. हास्य या भावनेत आनंद, उत्साह आणि मनातील सुखद अन खुशीची भाषा स्पष्ट होते, तर याविरुद्ध अश्रू ही नैसर्गिकरित्याच आपल्या मनातील दुःखाच्या वेळी, निराशेच्या, हतबलतेच्या प्रसंगी डोळ्यातून वाहू लागतात. पण काही वेळेला मात्र हे अश्रू आनंदाश्रू सुद्धा असू शकतात. खूप आनंद आणि दुःख या भावना जेव्हा मनात निर्माण होतात तेव्हा हे दुःखाचे अश्रू नसतात, त्यात आनंदाची, कृतार्थतेची, समाधानाची भावना जास्त जाणवते. हास्य आपल्या प्रत्येकाच्याच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं औषध आहे, तसंच हसणं संसर्गजन्य आहे आणि त्यामुळंच ते इतरांनाही आनंदित करतं. अश्रू भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे आणि ते भावनिक ताण, मनाचा ताण कमी करण्यास खूप मोलाची मदत करतात. तसंच अश्रू आपल्या डोळ्यांना स्वच्छ, ओलसर ठेवण्यासही मदत करतात. अश्रू ही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची भूमिका निभावत असतात. कधी कधी रडल्यानंतर खूप हलकं हलकं वाटतं, ते मनाचा ताण कमी झाल्यामुळं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात हास्य आणि अश्रू या दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आणि गरजेच्या आहेत. दोन्ही भावना एकमेकांना पूरक आहेत. हास्य आणि अश्रू या भावना जीवनाला तसंच आपल्याला अनुभव समृद्ध करण्यात महत्वाची भूमिका ठामपणे निभावतात. कधी कधी आपण हसतानाही अश्रू येऊ शकतात, उदाहरणार्थ आनंदाश्रू. नवजात बालकाचं व्यक्त होण्याचं साधनही बघा ना, रडणं हेच असतं. ते मोठ्यानं आवाज करून रडतं आणि आपण जन्माला आलोय अर्थात आपलं अस्तित्व रडण्यातूनच प्रथमतः व्यक्त करतं. तसंच ते जसजसं मोठं होत जातं तसं त्याचं हसणं बघून मन आनंदून जातं. देवानं आपल्याला मन दिलं, या मनात दोन भावनांचं देणं दिलं,

0: या मनातील हास्य अर्थात आनंदी भावना, अश्रू अर्थात दुःखी भावना, आणि या दोन्ही भावना व्यक्त करण्यासाठी चेहरा निर्माण झाला. या चेहऱ्यावर दोन भाव फार महत्वाचे, एक म्हणजे हास्य आणि दुसरे डोळ्यात येणारे अश्रू. कधी कधी माणसाचं मन डोळ्यांवाटे बोलतं, त्याला अश्रू असं म्हणतात. अश्रू हा शब्द उच्चारला की आपल्याला दुःख आठवतं, वाईट प्रसंग समोर येतात, बऱ्याच अशा गोष्टी जाणवतात, मनात येतात, ज्यांच्यामुळं डोळ्यात अश्रू येतात. हे अश्रू डोळ्यात येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आठवणी. या आठवणींचा झरा जेव्हा वाहू लागतो तेव्हा कधी कधी डोळ्यातून पाणी येतं, आणि कधी कधी या आठवणी आपल्याला आठवून आपण हसतोही, लाजतोही. आनंदाची उत्साहाची ही भावना व्यक्त होते ती आपल्या मोहक हसण्यातून. माणसाच्या स्वभावाचं आणि जीवनाचं रहस्य हे अश्रू आणि हास्य नकळतपणे सांगून जातात. हास्य आणि अश्रू, हसणं आणि रडणं, अर्थात सुख आणि दुःख, या दोन्हीही आयुष्याच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं माझं मत आहे. आणि हे नाणंरूपी आयुष्य उभं राहतं या सुखदुःखांच्या मधल्या जागेवर. म्हणजेच या सुखदुःखाच्या बाजू समर्थपणे पेलत आनंदी समाधानी आयुष्याचा स्वीकार करत जगणं. जीवन हेच खरं, हास्य आणि अश्रू मिश्रित कृतार्थतेचं नाणं.
1: हास्य आणि अश्रू, श्रेया जोशी यांचा दलितबंध आपण ऐकत होता ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात. सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
6: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती?
7: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
8: प्रत्येक धागा सुखाचा,
9: समाधानाच्या वस्त्रांचा,
8: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
9: विक्रांत शिलाई मशीन,
8: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
10: विक्रांत शिलाई मशीन,
11: तुमचा जीवनभरचा साथी.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. यानंतर काही माहिती, जाहिराती, संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊलवाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघ तुझं फार.
0: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद तसंच मोहन

0: डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही मालिका.
1: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातल्या सर्वाधिक वसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविना 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दूध पनीरसह अन्न भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून, राज्यामध्ये 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यामध्ये GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 2025 मध्ये पुणे हे भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं मोठं जागतिक क्षमता केंद्राची कार्यालयीन बाजारपेठ बनलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या केंद्रांच्या संख्येत 2 पटीहून अधिक वाढ झाली आहे. 2026 अखेरीला जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या मोबदल्याला विलंब झाल्यास लोकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरात 1% वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यापुढे विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावरचे व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यापेक्षा 1% अधिक असणार आहे. यासाठी संबंधित कायद्यातल्या कलम 72 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी अशा प्रकल्पांकरता खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कामध्ये 25% सवलत देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025-2035-36 मध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठांच्या स्थापनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यामुळे आता कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर स्थापन होणाऱ्या खासगी कौशल्य विद्यापीठांसाठी एकच कायदा लागू करण्यात येईल. कृषी विभागाच्या कृषी आयुक्तालयात संचालक, अप्पर संचालक आणि 2 सहसंचालक अशी 4 नवीन पदं निर्माण करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटी रुपये कर्ज घ्यायला, तसंच नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकील कार्यालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. दिवसभराचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेनं केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्यानं राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये

0: केरळ राज्याचं नाव आता केरळम असं करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 हेही मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोन्ही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. कामकाज पूर्ण झाल्यानंतर लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनांबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला. सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र निश्चितपणे घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. इस तिरंगे को हम कभी भी झुकने नहीं देंगे हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर झालेल्या या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले. तिरंग्यासाठी अनेकांनी मोठा त्याग आणि बलिदान दिलं आहे, त्यामुळे तिरंगा हाती घेतल्यावर प्रत्येक नागरिकानं देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा नवीन भारताच्या निर्मिती करता या ठिकाणी रस्त्यावर आलाय. हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे, 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय, त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत. आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत.
1: या तिरंगा यात्रेत तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाही ढोल ताशांचा गजर आणि बँड पथकाच्या साथीनं नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. काही दिव्यांग नागरिकही आपल्या दुचाकीसह यात्रेत सहभागी झाले होते. वंदे मातरमच्या गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे.
0: नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केल्या. मुंबईमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान शिंदे यांनी या सूचना केल्या. अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वस्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसंच नागरिकांना पूर्णपणे सुविधाही मिळाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एसटीच्या अंतर्गत विकसित करण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2026 या स्पर्धांचं आयोजन आजपासून पुण्यामध्ये करण्यात आलं आहे.

23 ऑगस्ट पर्यंत पिंपरी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रा स्टेडियममध्ये ही स्पर्धा होत असून आज दुपारी 3:30 महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुणे घाट परिसरात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन.

तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविनाच 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16 हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।
1: श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम। आजचे हे ठळक प्रायोजित कार्यक्रम।
2: श्रोते हो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांचा प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, थोडस इकडे लक्ष द्या। आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करत आहे। विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी आपण बोलणार आहोत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत, म्हणजे शनिवारी 15 ऑगस्ट रोजी 10:30 ते 11 या वेळेत। आमचा फोन नंबर 02132566224, 02132566224।
3: श्रोते हो, शुक्रवारी 14 ऑगस्टला 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर।
4: सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागती तुम्हा कधी फिरायचे।
1: श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे।

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतीला स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेची उद्दिष्टे, पार्श्वभूमी, शासनाची भूमिका आणि योजनेमागील व्यापक धोरण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहे सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही?
1: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत.
2: सर, अखर तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी

0: असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर 1 टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाहीये. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेले आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून, आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांनाही जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून. बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे, आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत, किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात. किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, आता ही जी योजना आहे त्याची खरं तर प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहे? कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत, पण ही योजना

0: कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते?
1: या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे, पण 2017 कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 माफ केलं होतं. 2019 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, पण 2 लाखाच्या वरती जी ओटीएस योजना आहे ती 2019 नव्हती. ती योजना आताच्या 2026 आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ऍड केलं आहे. त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आतापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले आहे, जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच, जे श्रीमंत शेतकरी नाहीत, गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
0: नक्की सर, याला जोडून मला असं विचारत होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेला आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असे कुठले शेतकरी की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत
1: या योजनेमध्ये? जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकित झालं 30 सप्टेंबर 2026 आणि 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड करू शकलेले नाहीये, अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे, हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाहीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं अॅग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे, ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून देण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
2: सर, आजच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका अतिशय सोप्या आणि सविस्तर शब्दात स्पष्ट केली, त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. श्रोते, या योजनेविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी पूनम सांगोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: तुम्हाला झोप येण्यास खूप त्रास होतो का? तुम्ही रात्री खूप जागत राहता का? घरगुती उपचार काम करत नाहीत? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा. मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही? 1-4-4-1-6 वर टेलिमानसला कॉल करा.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.

0: श्वास हेल्थ केअर सांगली.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, बऱ्याचदा आता कोविड नंतर न्युमोनियाच्या तक्रारी वाढलेल्या दिसतायत अजूनही रादर. तर हे न्युमोनियाचे पेशंट किंवा कोविडचे आत्ता आहेत का पेशंट, किंवा काय याच्यामध्ये प्रकार आहेत का?
4: नाही, हल्ली कोविडचे विषाणू दिसत नाहीत, पण न्युमोनियाचे केसेस मात्र असतात. तुम्हाला एक मी केस सांगतो. साधारण 55 ते 60 वर्षाचे गृहस्थ खोकला आणि थंडी वाजून हुडी हुडी भरून ताप लक्षणांसोबत आले, तेव्हा या पेशंटच्या पांढऱ्या पेशी खूप वाढलेल्या होत्या. खरं तर अशा पेशंटमध्ये पांढऱ्या पेशी वाढणे असे चित्र निमोनियामध्ये दिसते. आता निमोनिया म्हणजे काय? निमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे. यात फुफ्फुसांतील हवेच्या लहान लहान पिशव्यांना सूज येते आणि त्यामुळे श्वास घेणे कठीण होते, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. निमोनिया हा जीवाणू, विषाणू आणि बुरशी सुद्धा यांमुळे होऊ शकतो. कारणानुसार यांना बॅक्टेरियल निमोनिया किंवा व्हायरल निमोनिया, फंगल निमोनिया असे आपण ओळखतो. काही लोकांमध्ये हा आजार सौम्य असतो, तर लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आजार असलेले लोक किंवा प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये हा गंभीर होऊ शकतो. हे सोडून इतरही निमोनियाचे प्रकार आहेत, ज्यामध्ये समुदायातून होणारा निमोनिया म्हणजे आपण ज्याला कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया म्हणतो. दैनंदिन जीवनात बस, शाळा, कामाचे ठिकाण, घर, सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झाल्यानंतर हा होऊ शकतो. चालता बोलता धडधाकट माणसाला अचानक होणारा निमोनिया.
3: बर, श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय न्युमोनिया बद्दल.
4: तर बऱ्याच लोकांच्या घरात पेशंटला स्ट्रोकमुळे झोपून राहावे लागते. दीर्घकालीन मानसिक उपचारांच्या औषधे चालू असतात, ज्यामध्ये बऱ्याचदा झोपेच्या गोळ्या असतात. ज्या पेशंटला अकेलेझिया कार्डियासारखे अननलिकेचे विशिष्ट विकार असतात, अशा पेशंटना ऍस्पिरेशन निमोनिया होऊ शकतो. संधी साधू निमोनिया, ज्यामध्ये प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, जसे की एचआयव्ही एड्स, कॅन्सर, किमोथेरपी आणि दीर्घकाळ स्टेरॉइड घेणाऱ्या व्यक्ती. निमोनियाची लक्षणे व्यक्तींमध्ये वेगळी असू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, कफ, दम लागणे, छातीत दुखणे, थंडी वाजणे, थकवा, अशक्तपणा, भूक कमी होणे या समस्या असतात. वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त झोप येणे, अचानक अशक्तपणा जाणवणे किंवा गोंधळल्यासारखे होणे हे दिसू शकते. या लक्षणांबरोबर अशा पेशंटमध्ये जेव्हा कफ येतो, त्यामध्ये कफ कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा रंग कोणता आहे, त्यानुसार निमोनियाचा कोणता रोग जंतू कारणीभूत ठरला असावा याचा अंदाज येतो. पण खरी कसोटी कुठे असते, ही तपासताना काही वेळा त्यामध्ये जंतू सापडतात तर काही वेळा सापडत नाहीत. अशा पेशंटमध्ये ब्रॉन्कोस्कोपी फायद्याची ठरू शकते.
3: अच्छा.
4: फायबर ऑप्टिक व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोपी करून ब्रॉन्कियोअल्वेलर लवाज काढून त्याची तपासणी करता येते. हल्ली खूप प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फीवर पॅनल्स उपलब्ध आहेत, ते वापरून आपल्याला लवकरात लवकर निदान करता येते आणि अर्थात योग्य निदान आणि त्यावरचा नेमका उपचार घेऊन पेशंट बरा होऊ शकतो.
3: अच्छा. डॉक्टर आशिष सर, जाता जाता रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी काय सांगाल?
4: नातेवाईकांनी आणि रुग्णांनी लक्षात ठेवावे की प्रत्येक ताप हा निमोनिया नसतो आणि प्रत्येक खोकला हा टीबी नसतो, पण तो नसावा यासाठी लवकरात लवकर जवळच्या फुफ्फुस तज्ञांना दाखवून घ्यावे आणि याचबरोबर स्वतः पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये बदल न करता किंवा खाण्यापिण्यामध्ये त्याची काळजी घेता, हे सर्व आपण काळजी घेऊन आपला आजार बरा होऊ शकतो.
3: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली,
5: निर्मिती संकल्पना अमे

0: या जोगळे
1: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतं.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या युगल स्वरातलं अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. चिंब भिजून पावसात मन जाऊन बसतं ढगात, मोहरतात साऱ्या भावना आठवणींच्या कृष्ण धवल जगात. विजांसोबत सुरू होतो मग ढगांचा लपंडाव,

आठवणींनी पुन्हा गजबजतो माझ्या मनातील उजाडगाव. कधी साकारते इंद्रधनु उन्हा सवे ओला पावसात, आठवणींना मग बहर येतो रंगांनी सजल्या दिवसात. कधी संततधार पावसाची तर कधी साथ तीस वादळाची, कधी फुले बागा आठवांची कधी वाहे सरिता आसवांची. उंजळीत गर्द अळवांच्या चमकतात थेंब तेजांचे, आठवणींच्या धुंद धुकाला नवकोंदण तव प्रेमाचे, नवकोंदण तव प्रेमाचे.

रात झडीचा पाऊस। श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा भावगीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत। आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. त्र्यंबोली यात्रांशी पारंपरिक उत्साहात सांगता झाली. यावेळी आषाढातील धार्मिक विधींची सुद्धा सांगता झाली. यंदाच्या आषाढात त्र्यंबोली यात्रेसाठी 4 मंगळवार 4 शुक्रवार मिळाले, मात्र आषाढी एकादशी नंतरच यात्रांना उधाण आलं होतं. शेवटच्या मंगळवार निमित्त सकाळपासूनच टेमलाई टेकडीवर गर्दी झाली. दुपारपर्यंत गर्दीचा माहोल कायम होता. काही गल्ल्यांनी एकत्र येऊन देवीला नवं पाणी अर्पण केलं. देवीची सकाळी सिंहवाहिनी रूपात सालंकृत पूजा बांधली गेली. श्रोतेहो, पारंपरिक उत्साहात यंदाच्या त्र्यंबोली यात्रेची सांगता झाली आहे.

जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार आणि अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करण्यासाठी क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन 2026-27 करिता क्रीडा प्रबोधिनीमार्फत हँडबॉल खेळासाठी सरळ प्रवेश आणि खेळनिहाय कौशल्य चाचणीचं आयोजन नागपूर इथं करण्यात आले. हँडबॉलच्या राज्यस्तर सरळ प्रवेश चाचणीचं आयोजन 17 ते 18 ऑगस्ट दरम्यान तर खेळनिहाय कौशल्य चाचणी 18 ते 19 ऑगस्ट रोजी विभागीय क्रीडा संकुल मानकपूर कारोडी रोड नागपूर इथं होणार आहे. सरळ प्रवेश चाचणीसाठी खेळाडूंनी 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत तर कौशल्य चाचणीसाठी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत उपस्थित राहणं आवश्यक आहे. सरळ प्रवेश चाचणीसाठी राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय स्तर सहभाग प्रमाणपत्र तर खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी किमान राज्यस्तर सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. या चाचणीसाठी 19 वर्षाखालील खेळाडू पात्र आहेत. त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था स्वतः करावी. प्रावीण्य किंवा सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, इतर मूळ कागदपत्र तसंच योग्य स्पोर्ट्स किटसह उपस्थित राहावं. जिल्ह्यातील अधिकारी हँडबॉल खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय. संपर्क 7447654989 यांच्याशी संपर्क साधावा. श्रोतेहो, स्वातंत्र्यदिनी असाक्षर मुक्त गाव हे शपथ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. सन 2022 ते 2027 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट आणि शाळा स्तरावर विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक शाळेत असाक्षर मुक्त गाव करण्याची शपथ घेण्यात यावी असं आवाहन शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात आलंय. जिल्हास्तरीय नियामक परिषद तथा जिल्हाधिकारी उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे अध्यक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. गावातील असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक तसंच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हा संकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावं. असाक्षर मुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून 100% साक्षर महाराष्ट्र घडवण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.

हर घर तिरंगा 2026 अभियान, राष्ट्रध्वज फडकवताना ध्वजसंहितेचं पालन करा. भारत सरकारच्या हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या अनुषंगानं नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसंच विविध आस्थापनांनी राष्ट्रध्वज फडकवताना भारतीय ध्वजसंहितेतील तरतुदींचं काटेकोरपणे पालन करणं

आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राष्ट्रध्वज फडकवण्याबाबत काही बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. हर घर तिरंगा 2026 अभियानाचा कालावधी 9 ते 17 ऑगस्ट असा आहे. या कालावधीत नागरिक, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध आस्थापनांना अभियानाच्या कालावधीत कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकवता येईल, तथापि राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, सन्मान आणि पावित्र्य अबाधित राहणं याची विशेष दक्षता घेणं आवश्यक आहे. केंद्र शासनानं जुलै 2022 भारतीय ध्वजसंहितेत केलेल्या सुधारणेनुसार खुल्या जागेत किंवा नागरिकांच्या घरावर फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज दिवस आणि रात्र दोन्ही वेळेला फडकवता येतो. अभियानाच्या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी विशिष्ट दिवस अथवा वेळेचं बंधन नाही. नागरिकांनी त्यांच्या सोयीनुसार अभियानात सहभागी व्हावं. राष्ट्रध्वज फडकवताना त्याचा योग्य सन्मान राखणं, ध्वजसंहितेतील सर्व नियम आणि तरतुदींचं पालन करणं आवश्यक आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य

0: याची प्रतिष्ठा सन्मान आणि पावित्र्य अबाधित राहणं याची विशेष दक्षता घेणं आवश्यक आहे. केंद्र शासनानं जुलै 2022 भारतीय ध्वजसंहितेत केलेल्या सुधारणेनुसार खुल्या जागेत किंवा नागरिकांच्या घरावर फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज दिवस आणि रात्र दोन्ही वेळेला फडकवता येतो. अभियानाच्या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी विशिष्ट दिवस अथवा वेळेचं बंधन नाही. नागरिकांनी त्यांच्या सोयीनुसार अभियानात सहभागी व्हावं. राष्ट्रध्वज फडकवताना त्याचा योग्य सन्मान राखणं, ध्वजसंहितेतील सर्व नियम आणि तरतुदींचं पालन करणं आवश्यक आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहाय्यक संचालकांनी दिली आहे. कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोतेहो, शुक्रवारी 14 ऑगस्टला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
2: सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागती तुम्हा कधी फिरायचे.
0: कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, थेंब थेंब बरसतो श्रावण हिरवाईने सजते धरणी, सणांच्या रंगात न्हाऊन निघते संस्कृतीची आपली माती. या काव्यपंक्तीची अनुभूती देणारा हिरवाईनं नटलेला श्रावण महिना गुरुवारपासून म्हणजे उद्यापासून सुरू होतोय. रिमझिम पावसाच्या सरी गर्द हिरवाई, मातीचा दरवळ, सण उत्सवांची रेलचेल आणि मंदिरातून घुमणारा शंखनाद घंटानाद अशा प्रसन्न वातावरणाने मनाचा गाभारा भक्तीनं उजळून निघतो. श्रावण महिन्यात केवळ ऋतूचं आगमन नव्हे तर भक्ती परंपरा संस्कृती सण उत्साहांचा मनोहारी सोहळा असतो. भगवान शिवशंकराच्या आराधनेचा महिना श्रावणातील प्रत्येक दिवसाला धार्मिक सांस्कृतिक महत्व आहे. सोमवारच्या दिवशी शिवमंदिरात भाविकांची गर्दी होते. बेलपत्र दूध फुलं अर्पण करून भगवान महादेवांची आराधना केली जाते. श्रोतेहो, पहिला सोमवार नागपंचमी असा काहीसा वेगळा असा संगम यावर्षी बघायला मिळणार आहे. यंदाचा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली आहे. श्रोतेहो, मंदिरात हर हर महादेव ओम नम शिवाय या जयघोषानं भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे. थेंब थेंब बरसतो श्रावण सणात रंगते मी पण. श्रोतेहो, श्रावण महिना हा सण व्रतवैकल्यांचा जसा महिना असतो तसाच हिरवाईनं नटलेल्या निसर्गाचा सुद्धा महिना असतो. रक्षाबंधन त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी मंगळागौरीचं पूजन अशा विविध व्रतवैकल्यांनी आणि सणांनी सजलेला श्रावण महिना सुरू होतोय.

श्रोतेहो, धुक्याची शाल, हिरवाईची कमान, पावसांच्या सरींनी न्हायलेली अशी दाट हिरवाई आणि तिच्या साक्षीनं पुढे सरकणारी वाट, असा पावसाळी वातावरणाचा सर्वांग सुंदर अनुभव देणारा रस्ता म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी फोंडा घाट हा रस्ता. आपल्या रंगात हरवून जायला लावणारा हिरवा निसर्ग पर्यटकांना सातत्यानं खुणावत असतो.

0: बेला शेंडे यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्याकडून आलेलं निवेदन. दरवर्षी 18 ऑगस्ट रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती साजरी करण्यात येते. चालू वर्षापासून महाराष्ट्र शासनानं 18 ऑगस्ट हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे. बाजीराव पेशवे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्याचा गौरव करणं, त्यांचा पराक्रम, नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा यांची माहिती जनतेपर्यंत विशेषतः नवीन पिढीतील युवकांपर्यंत पोहोचवणं हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगानं राज्यभर 1 ऑगस्ट 2026 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध स्पर्धा, व्याख्यानं यांचं आयोजन करण्यात येणार आहे. श्रोतेहो, या स्पर्धेसाठी 1 ऑगस्ट 2026 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विद्यार्थ्यांनी स्पर्धा प्रवेशिका पाठवणं अपेक्षित आहे. स्पर्धेचं स्वरूप, पक्षीस नियोजन आणि इतर आवश्यक माहिती वेबसाईटवर आहे. https://pakamdin.mahaamurt.org.in या संकेतस्थळावर नक्की भेट द्या. श्रोते हो, याचबरोबर आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केरळ नामा

रूपांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे. तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमावर यासंदर्भातील ध्वनीचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे. प्रत्येक नागरिकानं एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावलीअंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे. काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 दिवसांच्या आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 45 दिवसांची होती. तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 दिवसांच्या आत सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 60 दिवसांची होती. हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे. वृक्षमित्र अभियानाअंतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत. देशभरात 50,000 अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते.

0: या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानांतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला याआधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसा बजावल्या होत्या. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967 लाख हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344 लाख हेक्टर जमिनीवर भात आणि 180 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5 लाख हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरड धान्याखालील 168 लाख हेक्टर जमीन असून 103 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. ऊसाखाली 58 लाख हेक्टर तर तागाची लागवड 6 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कार्किळका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो. कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरु आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग पश्चिम बंगालचा काही भाग मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग आहे, त्यात ते म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचिया पदराड, ते अव्हेरुनी गोचिड, काय अशुद्ध नसेवी, का कमलकंद आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, येरा चिखल चिवरे, नातरी निर्दैवाच्या परीवरी, लोह्या रुतल्या आहे ती सहस्रवरी, तेथ बैसोनी उपवास करी, का दरिद्री जिये, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी। सर्व सुखाचा आराम तो राम तुझ्याच हृदयात आहे, त्यालाच आत्माराम म्हणतात। तो सर्व सुखाचा आराम म्हणजे राम तुझ्याच जवळ आहे, तो सुखाचा गड्डा तुझ्याच जवळ आहे, आणि तरीही तू सुख सुख करीत फिरतो आहेस, त्याला संत काय करणार, सद्गुरु त्याला काय करणार, आणि त्याला देव तरी काय करणार। तो आहे तुझ्याच जवळ, पण आज तू मात्र त्याला विसरलेला आहेस। संत सांगतात की तू फक्त त्याचं स्मरण कर। लोक काय करतात, ते नामाचा केवळ जप करतात। लक्षात घ्या की नामाचा जप वेगळा आणि देवाचं स्मरण वेगळं। स्मरण करण्यासाठी त्याची ओळख असणं आवश्यक आहे। स्मरण होण्यासाठी प्रथम त्याची ओळख व्हायला हवी, म्हणून आधी देवासी ओळखावे मग त्याचे भजन करावे। म्हणजे आधी देवाची ओळख, मग त्याचं स्मरण, आणि त्यानंतर स्वरूप साक्षात्कार। स्मरण आणि स्वरूप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। तुम्ही स्मरण करू लागलात की स्वरूपापर्यंत तुम्हाला आपोआप पोहोचता येतं। मुक्कामाच्या दिशेनं एकदा का चालू लागलात की चालता चालता मुक्कामाला पोहोचता येतं, तसं स्मरण करू लागलात की स्वरूपापर्यंत पोहोचता येतं। लक्षात घ्या की नामस्मरणात स्मरण महत्वाचं आहे। स्मरणासाठी नाम घ्यायचं असतं, स्मरण करता करता स्वस्वरूपाचा साक्षात्कार होतो। साक्षात्कार म्हणजे काय, तर साक्षात्कार म्हणजे सुखाचा अनुभव। सुखाचा अनुभव घेणं म्हणजे साक्षात्कार। आता सुखाचा अनुभव कळेल न कळेल, साक्षात्कार होईल न होईल, तोपर्यंत काय करायचं। जीवनविद्या सांगते की तोपर्यंत जे तुमच्या जवळ आहे

ते तू इतरांना देण्याचा प्रयत्न कर. लक्षात घ्या की जे तुम्ही इतरांना देता ते बुमरँग होऊन न चुकता तुमच्याकडे परत येतं, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून सुख द्या, सुख घ्या, निसर्गाचा नियम हा, हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. सर्व संत हे सांगतात की तू सुखाचा सागर आहेस, तू सुखाचा गड्डा आहेस, तुझ्याकडे हे आहे हे निश्चित, आणि म्हणून तू ते सुख इतरांना देण्याचा प्रयत्न कर. कारण तू जे देणार आहेस ते तुझ्याकडे बुमरँग होऊन परत येणार आहे. तू जर सुख दिलंस तर सुख तुझ्याकडे बुमरँग होऊन परत येईल, आणि तू जर दुःख दिलंस तर ते दुःख तुझ्याकडे बुमरँग होऊन परत येईल. आता इतरांना सुख द्यायचं की दुःख द्यायचं हे कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वास्तविक सुख ही जी गोष्ट आहे ती अव्यक्त आहे, ती निर्गुण निराकार आहे. एखादी वस्तू दुसऱ्याला हाताने देता येते, पण सुख ही अशी गोष्ट आहे की ती अशी देता येत नाही. इलेक्ट्रिसिटी किती सूक्ष्म आहे? ती इतकी सूक्ष्म आहे की ती ज्ञानेंद्रियांना आकळता येत नाही, हातानं तिला स्पर्श करता येत नाही, जिभेनं तिला चाकता येत नाही, नाकानं वास घेता येत नाही. अशी ही इलेक्ट्रिसिटी आपण वायरमधून नेतो. इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय वायरमधून केला की आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध होतात, पण तिचा सप्लाय वायरमधून करण्याशिवाय पर्याय नाही. तसं सुख हे आपल्याकडून इतरांना द्यायचं असेल तर ते ज्या वायरमधून दिलं पाहिजे ती वायर म्हणजे शुभचिंतन हे होय. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन असं म्हटलेलं आहे. संत सांगतात की तुम्ही देवाचं चिंतन करा, बाकी तुम्ही काहीही करू नका. संसारासाठी पैसा हा लागतोच, आपल्याला तो मिळवलाच पाहिजे, पण सुखासाठी मात्र चिंतन पाहिजे. अर्थात हे चिंतन दोन प्रकारचं असतं, एक म्हणजे ईश्वर चिंतन म्हणजे ईश चिंतन, आणि दुसरं इष्ट चिंतन. आमची जी विश्व प्रार्थना आहे ही विश्व प्रार्थना म्हणजे शुभ विचार आहेत. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटल्यानंच तुमच्याकडून चिंतन होईल. चिंतन आणि विचारात फरक काय? जीवनविद्या सांगते की जे विचार आपण पुन्हा पुन्हा घोळवतो त्याला चिंतन असं म्हणतात. लक्षात घ्या की हे चिंतन आपण करू लागलो तेव्हा चिंतन हा चिंतामणी आहे, आणि हा चिंतामणी सर्व चिंतांचा नाश करतो. तो एका बाजूनं सर्व चिंतांचा नाश करतो आणि दुसऱ्या बाजूनं तो आपले सर्व संकल्प सिद्ध करतो. म्हणून ही विश्वप्रार्थना जी आहे ती तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणा, कारण पुन्हा पुन्हा म्हटल्यानंच तुमच्याकडून ते चिंतन होईल. तुम्ही ज्यावेळी अनिष्ट विचार पुन्हा पुन्हा घोळवता तेव्हा त्याला चिंता असं म्हणतात, आणि चिंता करण्यात माणसं अत्यंत पटाईत आहेत. लोक चिंता करण्यात सराईत आणि पटाईत आहेत. चिंता करणं म्हणजे एक प्रकारे अनिष्ट चिंतनच आहे. लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेला अनिष्ट चिंतन करता तेव्हा तुम्ही अनिष्ट गोष्टींना आमंत्रण देता. त्यायोगे तुम्ही अनिष्ट परिस्थिती, अनिष्ट माणसं या सर्व गोष्टींना आमंत्रण देता. या उलट तुम्ही ज्या वेळेला शुभचिंतन करता तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगली चांगली माणसं आणि चांगली परिस्थिती यांना आमंत्रण देता. तुम्ही ज्या वेळेला ही विश्वप्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणता तेव्हा या विश्वप्रार्थनेत जे काही आहे त्या सर्व गोष्टींना आमंत्रण देता. विश्वप्रार्थनेत सर्व चांगलं चांगलं आणि शुभ आहे, आणि त्याचं तुम्ही ज्यावेळेला चिंतन करता त्यावेळेला तुम्ही त्या चांगल्या चांगल्या गोष्टींना आमंत्रण देता, आणि आमंत्रण दिल्याप्रमाणे तुमच्याकडे

0: त्या गोष्टी चालून येतात. म्हणून जीवनविद्या सांगते की तू आमंत्रण कोणाला द्यायचं हे तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: श्रोते हो, अवश्यायिका येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी कार्यक्रमामध्ये UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांचा प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युवावाणी कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपल्या सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत। दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवरून।

अश्विनी भिडे यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अभिजित लिमये यांनी. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताची.

नमक हराम या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत पदकेलं होतं आर डी परमन यांनी.

0: चित्तचोर या चित्रपटासाठी हेमलता आणि यसुदास यांच्या आवाजातलं हे गीत होतं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. गीतबहार हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोतेहो उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30. गीतबहार या कार्यक्रमात श्रोतेहो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकोळ.

0: बाजार या चित्रपटासाठी खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. तलत अजीज आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गीत होतं. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
0: श्रोते हो, 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. बघता बघता आपला देश 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करतोय. विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी आपण बोलणार आहोत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये. अर्थात शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत जरूर फोन करा 0231-2562-26 या क्रमांकावर. 0231-2562-26 या क्रमांकावर शनिवारी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आणि सहभागी व्हा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपण कार्यक्रम ऐकत आहात गीतबहार.

सिलसिला या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांनी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

0: अभिमान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, मेट्रो सुलतानपुरी यांचं हे गीत होतं. संगीतबद्ध केलं होतं एस टी बर्मन यांनी आणि युगल स्वर होता मनहर आणि लता मंगेशकर यांचा. याचबरोबर आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. निवेदिका ईशा वायकुळला निरोपत्या. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: राम मराठे यांच्या आवाजातलं रंगात रंगला श्रीरंग या नाटकातलं पद आपण ऐकलं. नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
2: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
4: जरा थांबा हा गुर का हत्ती बघतो
5: काही नाही त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
4: कणीस आणि हत्ती भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
6: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी

0: जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. संशय कल्लोळ या नाटकासाठी गोविंद वल्लाळ देवल यांचं पद आता प्रसारित करीत आहोत. गायक कलाकार आणि संगीतकार आहेत वसंतराव देशपांडे.

0: संशय कल्लोळ या नाटकातलं पद आपण ऐकलं. श्रोत्याहो, नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
2: प्रत्येक धागा सुखाचा,
3: समाधानाच्या वस्त्रांचा,
2: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
3: विक्रांत शिलाई मशीन,
2: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
4: विक्रांत शिलाई मशीन,
5: तुमचा जीवनभरचा साथी.
0: श्रोते हो, 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन, आणि बघता बघता आपला स्वातंत्र्य दिन 100व्या दिवसाकडे वाटचाल करतोय. श्रोते हो, विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजे याविषयी तुम्ही तुमची मतं आमच्यापर्यंत पोचवू शकता गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये. ध्वनिमुद्रणाची वेळ शनिवार 15 ऑगस्ट सकाळी 10:30 ते 11, आणि फोन नंबर 02132565624, 02132565624. आणि हो, याचबरोबर आपण आपल्या आवडीचं गाणंसुद्धा आम्हाला सांगू शकता, तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी.

मीरा मधुरा या नाटकासाठी रामदास कामत यांच्या आवाजातलं वसंत कानेटकर यांचं पद आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं जितेंद्र अभिषेकी यांनी. नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: छोटा गंधर्व यांच्या आवाजातलं संगीत सौभद्र या नाट्यातलं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.
1: श्रोतेहो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी कार्यक्रमामध्ये UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडकरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युवावाणी कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो शेवटी ऐकूया एकच प्याला या नाटकासाठी कान्होपात्रा किणीकर यांच्या स्वरातलं वि स गुर्जर यांचं हे पद.

नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाला मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक शूर वीरांनी, या देशावर प्रेम करणाऱ्या क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालंय. या मातृभूमीचे कित्येक पुत्र या रणसंग्रामात अमर झाले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण त्यांचं स्मरण करतो, पण खऱ्या अर्थानं हे स्वातंत्र्य ज्यांच्या अविरत प्रयत्नामुळे मिळालं, अनेक हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्याला मिळालं, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. या अनुषंगानं स्वातंत्र्यासाठी लढा या विषयावर ज्ञानेश्वर कपलाने यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकूया.

स्वधर्मे निधर्म श्रेयः परधर्मो भयावह। सर्व रसिक आणि भाविकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात, जन्मभूमी ही मातृदेवता स्वधर्म आपुला तात। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात। प्रस्तुत काव्य आणि अभंग कवी विनायक यांचा आहे। कवीने पहिला शब्द जन्म सफलता असा अत्यंत मार्मिक असा वापरला आहे। जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण जन्म सफल करणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे। समर्थ रामदास स्वामीने असं वर्णन केलं आहे की पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती। पशूंच्या जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आहार निद्रा भयमैथुनंच याशिवाय वेगळं असं जीवनच नाही, आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात सफलता नाही। तथापि नियमाला अपवाद म्हणून ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याची समाधी बांधली गेली, ते त्यांचं जीवन सफल झाल्यामुळेच। मंडळी, मुके प्राणी जन्म सफल करतात, तर आपण आपला जन्म सफल का करू नये? मी जन्माला आलो, त्यानंतर संपूर्ण जीवनाची वाटपाल मी कशी केली यावरच जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे। मी शिकलो, भरपूर पैसे मिळवले, मुले नातवंड झाली, म्हणजे मी प्रपंचात यशस्वी झालो असेन, पण मी सफलता मिळवली असेलच असे नाही। सफलतेसाठी ज्ञान व आध्यात्मिक विकास, आत्मविकास किती प्रमाणात वाढला, माझ्या पलीकडे मी किती व्यापक भूमिकेवर जगलो, म्हणजे थोडक्यात माझं घर, माझी बायको, माझी मुले यापेक्षा किती जणांना माझं जीवन मार्गदर्शक झालं, किती लोकांना मी आनंददायी ठरलो, किती उपयुक्त ठरलो यावर माझी जन्मसफलता अवलंबून आहे। मी जर होतो तिथेच आणि तसाच, माझ्यातच गुरफटून राहिलो आणि माझ्या पुरताच राहिलो तर समर्थ

आणि म्हणून वेद आणि उपनिषदांनी यद भूमा तद सुखम, भूमा म्हणजे व्यापकत्व, जे व्यापक तो ब्रह्मानंद, जेवढ्या व्यापक भूमिकेवर जावे तेवढा ब्रह्मानंद वाढतो. मी माझ्या पुरता असेन तर संकुचित व्यक्तिमत्व आणि संकुचित व्यापकत्व, मी गावाचा विचार करत असेल आणि त्याप्रमाणे वागत असेल तर व्यापकत्व वाढलं, मी राज्याचा विचार करीत असेन तर व्यापकत्व अजून वाढलं, मी राष्ट्राचा विचार करीत असेन तर व्यापकत्व अजूनच वाढलं, आणि मी विश्वाचा विचार करून वागू लागलो तर मी विश्वव्यापक भूमिकेवर पोहोचलो. मंडळी, आपण रोज देवाला जी मंत्रपुष्पांजली वाहतो त्यातही शेवटी अविक्षितस्य कामप्रे विश्वे देवा हा सभा सदैती, म्हणजे वेदाने सुद्धा विश्वदेव ही कल्पना आणि अनेक राष्ट्रे जी या विश्वाची सभासद व्हावीत अशी प्रार्थना केली. प्रत्येक मनुष्य जन्माला आला त्यावेळी त्याच्या डोक्यावर ऋणाचं गाठोडं घेऊन तो आला. या ऋणात मातृऋण, पितृऋण आणि आचार्य ऋण अशी मुख्य ऋण आहेत. प्रस्तुत काव्यात कवीने आईचं ऋण सांगत असताना जन्मभूमी ही मातृदेवता असा उल्लेख केलाय. वेदामध्येही माता भूमी ही अहम पुत्र हा असा उल्लेख केलाय. जन्म देणारी आई हिचे असे ऋण

त्या इतरही माता आहेत. गाईला गोमाता म्हटलाय, गुरुला गुरुमाऊली म्हटलंय, आणि संतांनी ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव माऊली म्हणून म्हटलंय. कवीने मातृभूमी हीच आपली आई आहे असा उल्लेख केलाय. कारण लहानपणी आई दूध पाजते, पण मुलानं स्वतंत्र व्हावं, स्वतंत्र जगावं अशी तिची अपेक्षा असते. पण भूमाता जन्मभर तर तिच्या कुशीमध्ये तुम्हाला जन्मभर तुमच्या तुम्हाला नाचवतेच, आपल्या अंगाखांद्यावर खेळवतेच, पण मरणानंतरही कुशीत घेते. आणि म्हणून ज्यावेळी प्रभू रामाने समुद्र उल्लंघन करून लंकेमध्ये पाय ठेवला आणि रावणाशी युद्ध सुरू केलं, त्यावेळी विभीषणाला लंकेचं राज्य दिलं. पण ज्यावेळेला लक्ष्मणाला लंकेच्या राज्याचा मोह झाला आणि तो रामांना बोलू लागला की ही लंका आपल्याला पाहिजे, परंतु श्रीराम म्हणाले, अरे लक्ष्मणा, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी अयोध्याच मला या सोन्याच्या लंकेपेक्षा श्रेष्ठ आहे. मंडळी, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी मरणाचे वेळी एडनच्या तुरुंगात दगडी मातीच्या फटेमध्ये ठेवलेली भारतभूमीच्या मातीची पुडी उघडून आतील पवित्र माती कपाळाला लावली. आणि म्हणून जन्मभूमीची सेवा करणं ही जीवनाच्या सफलतेची वाटचाल आहे. देशभक्ती इतकीच, देवभक्ती आणखीन श्रेष्ठ आहे, पण देवभक्ती आणि देशभक्ती दोन्ही समान श्रेष्ठत्वावरती आहेत. ईश्वर न मानणाऱ्यांना निरीश्वरवादी म्हटलं जातं, कारण त्यांना देव दिसत नाही ना, पण तरीही ते लोक सुद्धा राष्ट्रभूमीला मानणारे असतातच, आणि ते नसले तर ते अतिरेकीच विचाराने म्हणावे लागतील. राष्ट्रावरती प्रेम करण्यासाठी कोणतीही जात पंथ वर्ण धर्म आड येत नाही, आणि म्हणून भारतीयांच्या विविधतेतही राष्ट्रप्रेमाचा एक संघ असा धागा गुंफलेला आहे. सुक्ते मणिगणाईव. राष्ट्राच्या सेवेसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात आवश्यकता होती ती भारतमाता स्वतंत्र करण्याची, पारतंत्र्यातून मुक्त करण्याची. त्यासाठी देशभक्ताने दोन मार्ग स्वीकारले, एक मवाळ आणि दुसरा जहाल. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांपासून मोहन रानड्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यकोंडात आपली आहुती दिली, ते आणि महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू या सर्वांना आपण आदरांजली वाहूया. स्वातंत्र्यपूर्व काळ हा अत्यंत अवघड सेवेचा काळ होता. आता स्वातंत्र्योत्तर काळात ज्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी आणि देशसेवकांनी जी सेवा केली त्यांनाही आपण मानवंदना करूया. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मसफलता कशी करावी यासाठी प्रमुख भूमिका सांगतो. परम वैभवम नेतोम एतद स्वराष्ट्रम अशी भूमिका जगणं आवश्यक आहे. माझा देश मी परमवैभवाला नेईन आणि राष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवीन. नुसते धन पैसा मिळवून तो चैनीसाठी वापरणं यासाठी स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या तरुणांनी याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. माझी भारतभूमी ही सुवर्णभूमी आहे, तपोभूमी आहे आणि ज्ञानभूमी होती. याच वैभवावर मी पुन्हा तिला नेऊन ठेवेन, याला जन्मसफलता म्हटलं जातं. चिंजवडेकर शास्त्री लंडनला गेले होते, त्यावेळी त्यांची रेडिओवर मुलाखत घेताना मुलाखतवाल्यांनी त्यांना विचारलं की भारतात भिकारी खूप आहेत, म्हणजे तुमचा देश दरिद्री आहे काय? त्यावर शास्त्रीजींनी फार मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, जर आम्ही भिकारी आणि दरिद्री असतो तर आमच्यावर आक्रमण करून तुमच्यासारखे लोक आमचं काय दारिद्र्य लुटायला येतात काय? आमच्या देशाचा इतिहास वैभवाचा आहे. नालंदासारख्या विद्यापीठांमुळे ज्ञानाचा आणि आसेतू हिमाचल तपोभूमीचा आहे. म्हणून श्री सूक्तामध्ये महालक्ष्मीकडे मागणी करताना प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन कीर्तिम वृद्धिम ददा तुम्ही, अशा या सुराष्ट्रात मी जन्माला आलो म्हणून कुबेराने मला जगभर पसरलेली कीर्ती आणि समृद्धी द्यावी असा विचार मांडलेला आहे. हिंदुस्थानाची तपोभूमी ही धर्माच्या आणि संस्कृतीच्या पायावर अतिशय बळकट उभी आहे, मला त्याचा नक्कीच अभिमान आहे. अहो, मुंबईच्या चाळीत एका खोलीत राहत असणारं कुटुंब असलं तरी फुटक्या प्लास्टिकच्या बादलीत माती घालून तुळस लावली जाते. स्वामी विवेकानंदांना एका सद्ग्रस्ताने विचारलं की सर्वात श्रेष्ठ

धर्म कोणता? स्वामीजी म्हणाले हिंदू धर्म. त्यावेळेला ते सद्ग्रस्त म्हणाले बरोबर आहे, तुम्ही स्वतः त्या धर्मात जन्माला आलात म्हणून तुम्ही असे म्हणता काय? विवेकानंद स्वामी म्हणाले तसं नाही, पण हिंदू धर्मात फक्त हिंदूच तरतील आणि बाकीचे तरणार नाहीत असं हिंदू धर्म म्हणत नाही, म्हणून तो मोठा आहे. सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ, म्हणून ही तपोभूमी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे, तर ते पवित्र राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे जे मानतात तेच जन्मसफलतेकडे वाटचाल करतात. महात्मा गांधीजींनी कोणाच्या जीवनात सफलता मिळत नाही याबद्दल 7 सामाजिक पातक सांगितली आहेत. राजकारणात तत्वाचा अभाव 1, ज्ञानाच्या क्षेत्रात चारित्र्याचा अभाव 2, विज्ञानाची मानव निरपेक्षता 3, आनंद संपादनात विवेकाचा अभाव 4, उद्योग आणि व्यापारात सचोटीचा अभाव 5, परिश्रमाशिवाय सधनता 6, आणि त्यागाशिवाय केलेली उपासना अशी 7

समर्थ आजच्या 21व्या शतकात जागतिकरण हे फार मोठे आव्हान देशापुढे उभे आहे. यापूर्वी कोणत्याही राष्ट्रांनी असं आव्हान पाहिलेलं नाही. दळणवळणाची साधनं, दूरदर्शन, दूरभाष, भ्रमण वार्तालाप यामुळे एकमेकांशी संपर्क करत साधणं सहज सुलभ झालं आहे. त्यामुळे राष्ट्रांच्या सीमा पुसट झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवाद आणि धर्मसंप्रदाय भयग्रस्त झाले आहेत. सर्वात मोठा बदल व्यावसायिक साम्राज्य निर्माण होऊन आर्थिक व्यावसायिक संघटना ही केवळ व्यापारी वृत्ती निर्माण झाली आहे. त्यांना देश, धर्म, नीती यांचं काही राहिलेलं नाही आणि कोणतंही नातं नाही. केवळ नफा मिळवणं हीच नीतिमत्ता राहिली आहे. जागतिकरणाचा खरा अर्थ प्रत्येक गोष्टीचा जगाच्या संदर्भात विचार करणं असा असायला हवा. आणि म्हणून सर्व राष्ट्रांनी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे या तत्वाचा विचार करून वागलं पाहिजे. शांतीच्या मार्गाने सर्व राष्ट्रांनी विश्वात्मक देवाचं स्मरण करून आपापल्या मनोवृत्ती बदलून एकमेकांच्या विषयी केवळ व्यावसायिक नाकेबंदी न करता सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध निर्माण करावेत, तरच याच सर्वांची जन्मसफलता होईल. आणि म्हणून पूर्वरंगात शेवटचं वाक्य सांगतो. विनोबाजी भावे म्हणाले, ज्यांनी जगाला विचार दिला त्यांनी जगाला आकार दिला. वसुधैव कुटुंबकम सांगणाऱ्या गोपालकृष्णाचं आपण मध्यंतरामध्ये थोडंसं नामस्मरण करूया.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व वीरांना शुभदिनी नम्र अभिवादन करतो. त्यापैकी एक सत्येंद्र बाबू घोष ज्यांची समिधा या स्वातंत्र्य होमकुंडामध्ये पडली त्यांचं चरित्र आपण थोडक्यामध्ये पाहूया. कलकत्त्यापूर्वी घोष हे घराणे अत्यंत नावाजलेले प्रसिद्ध असं होतं. पिढी जात इनामदारी होती त्यांच्या वंशामध्ये. इनामदार म्हणून ते प्रसिद्ध. घरामध्ये जमीनदारी आणि सुबत्ता होती. त्या कुटुंबाचे प्रमुख सत्येंद्र बाबू घोष नावाने ओळखले जात होते. त्यांच्या सुशील पत्नीचं नाव जानकी देवी असं होतं. त्यांचा संसार अतिशय सुखासमाधानात चालला होता. घरात कशाचीच कमतरता नव्हती. पण मंडळी, परमेश्वर सर्वांना सर्वच गोष्टी देतो असं नाही. ज्यांच्याकडे लक्ष्मी भरपूर आहे त्यांच्याकडे संतती नाही, आणि ज्यांच्याकडे उदंड संतती आहे त्यांच्याकडे संपत्ती नाही. मंडळी, सत्येंद्र बाबूंच्या जीवनातही संसारातही असंच एकूणपण होतं.

अख्खी लग्नाला 35 वर्ष होऊन गेली पण घरात पाळणा हल्लाच नाही, मूल नाही हो। इतर स्त्रियांचं टोचून आणि खोचून बोलणं जानकी देवींच्या कोमल हृदयावरती घणाघात आघात करत होत। सत्येंद्र बाबूंची ही तीच परिस्थिती होती। आपल्या पूर्व संचिताला दोष देत दोघेही जीवनाची कालक्रमणा करत होते। संसाराच्या सुखद वातावरणात घोर निराशेचे काळे ढग आता झपाट्याने जमा होऊ लागले। जानकी देवींना न सांगता जीवनाला कंटाळून सत्येंद्र बाबूंनी आत्महत्या करण्याचं ठरवलं। एका काळोख्या रात्री घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजात आपली पादत्राणे ठेवून रात्री 12:30 वाजता सत्येंद्र बाबू हळूच घराबाहेर पडले। मागील बाजूला असलेल्या भिंतीवरून उडी टाकून ते पळत सुटले। बऱ्याच अंतरावर त्यांना एक मोठी विहीर दिसली। तिच्या कठड्यावरून त्यांनी आत उडी मारली। रात्रीच्या शांततेच्या वेळी विहिरीत मोठा धप्प आवाज झाला।

शेताच्या आजूबाजूची माणसं जमा झाली. सर्वांनी बत्ती लावून विहिरीत डोकावून पाहिलं, परंतु त्यांना काहीच दिसलं नाही. सर्व मंडळी निघून गेली. इकडे सत्येंद्र बाबूंचं नशीब काही वेगळंच होत. त्यामुळे जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारून सुद्धा काय घडलं मंडळी ऐकण्यासारखं आहे.

इकडे विहिरीच्या तळाला. थोर योगी दत्तात्रयाचे अवतार असे मुकुंद स्वामी जलसमाधी लावून बसले होते. बाबूंनी जी उडी टाकली ती बरोबर स्वामींच्या अंगावर. त्यांच्या गळ्यात बाबूंचे दोन्ही पाय आले, त्यांची समाधी भंग पावली आणि ते बाबूंना घेऊन विहिरीच्या वरती पाण्याच्या वर असलेल्या मोठ्या कपारीमध्ये माणूस उभा राहिली, एवढी कपारी होती, त्याच्यामध्ये आले. त्यामुळे वर लोकांना काहीच कळलं नाही. लोकांनी बघितलं आणि ते निघून गेले. काही वेळाने विहिरीच्या दगडी पायऱ्यांवरून मुकुंद स्वामींनी सत्येंद्र बाबूंना घेऊन ते वरती आले आणि स्वामींनी त्यांची सर्व विचारपूस करून आत्महत्या करण्याचं कारण विचारलं. बाबू म्हणाले, पोटी संतान नसल्यामुळे जीवन नकोस झालं हो, असं बाबूंनी स्वामींना सांगितलं. तेव्हा मुकुंद स्वामी म्हणाले,

स्वामी म्हणाले, जीव पाण्यात किंवा मातीत घालायचा नसतो, तर जीवाला जीव द्यायचा असतो किंवा देशासाठी अर्पण करायचा असतो, यालाच जन्मसफलता म्हणतात. कोणत्याही कारणासाठी आत्महत्या करणं हे पाप आहे. दुर्लभम त्रयमयैव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. मुकुंद स्वामींसारख्या संतांच्या संगतीचा परिणाम काय झाला?

स्वामीने त्याच्या हाती भस्म देऊन आशीर्वाद दिला आणि दत्तक गुरुच्या कृपेने तुला सदाचारी आणि देशभक्त मुलगा होईल असं सांगितलं. स्वामींनी पुन्हा समाधीसाठी विहिरीत उडी टाकली आणि सत्येंद्र बाबू घराकडे निघाले. घराचा मुख्य दरवाजा थोटवला आणि जानकी देवींना हाक मारली. बाहेरून येणारा बाबूजींचा आवाज ऐकला आणि जानकी देवी घाबरल्या हो. त्यांनी दार उघडलं, बाबू आत आले आणि घडलेली सर्व हकीकत जानकी देवींना त्यांनी जशीच्या तशी सांगितली. मुकुंद स्वामीने दिलेलं भस्म त्यांनी जानकी देवींना दिलं. जानकी देवीने अतिशय श्रद्धेने ते भस्म ग्रहण केले आणि मंडळी वर्षभराच्या काळात जानकी देवींनी एका सुंदर पुत्ररत्नाला जन्म दिला. मुकुंद स्वामींच्या प्रसादामुळेच मुलगा झाला म्हणून त्याचं नाव बाल मुकुंद असं ठेवण्यात आलं. रामकृष्ण परमहंस यांचे परमप्रिय शिष्य स्वामी विवेकानंद हे सत्येंद्र बाबू घोषांचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यामुळे अधूनमधून स्वामी विवेकानंद आणि सत्येंद्र बाबूंच्या घरी जाणं येणं ठेवलं होतं. बालमुकुंद अत्यंत चाणाक्ष आणि हुशार मुलगा होता. त्याला प्राणायामादी योगविद्या स्वामी विवेकानंदांनी शिकवल्या होत्या. घोषांच्या घराण्यावर स्वामी विवेकानंदांचं विशेष लक्ष होत. जमीनदारी करता करता सत्येंद्र बाबू घोषांच्या मनात मुकुंद स्वामींनी ठसवलेली स्वातंत्र्याची ज्योत धगधगू लागली. याच वेळी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. त्यामुळे जनतेत प्रचंड क्षोभ निर्माण झाला होता. लोक हवालदिल झाले होते. ब्रिटिशांचे जुलमी सरकार भारतीय जनतेचा अनन्वित छळ करीत होत. रस्त्यावरून जाणाऱ्या अबलांना देखील चापकाचे फटके मारून कारण नसताना लोळवलं जात होत. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शाममुखी जहाजी फाकविल्या अशी दयनीय स्थिती समाजाची झाली होती. आणि त्याचा खोलवर परिणाम सत्येंद्र बाबूंच्या मनावर झाला होता. याच वेळी

कलकत्त्यातील काही क्रांतिकारक विचारांचे काही लोक बाबूंच्या अधिपत्याखाली आले. सत्येंद्र बाबूंनी या सर्व लोकांना एकत्रित येण्यासाठी आपल्या जागेत दत्ताचं आणि पांडुरंग रुक्मिणीचं देऊळ बांधलं. या चौथऱ्यावर त्या मूर्ती स्थापन केल्या. त्या मूर्ती पुढे सरकण्याची त्यांनी व्यवस्था केली आणि मूर्तींच्या मागून त्यातून खाली भुयारी तळघरात जागा केली. एकादशीच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम होऊन सर्व मंडळी तीर्थप्रसाद घेऊन निघून गेल्यावर बाबूंनी त्यांच्या सहकार्यांना घेऊन देवापुढे शपथ दिवली आणि सर्वांनी शपथ घेतली. यानंतर मूर्ती पुढे ओढून बाबूंनी भुयारी तळघरात सर्वांना नेऊन हँडबॉम्ब तयार करण्याचा कारखाना काढण्याचं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याप्रमाणे बॉम्ब तयार करण्याचा कारखाना कलकत्त्यातला पहिला कारखाना सत्येंद्र बाबूंनी आपल्या घरात सुरू केला. या बॉम्बच्या टोपणावर एस पूर्णविराम जी पूर्णविराम म्हणजे सत्येंद्र बाबू घोष असं कोरण्यात आलं. बाबूंनी सर्व सहकार्यांना बोलावून पहिला तयार झालेला बॉम्ब चाचणी म्हणून उडवायचा तो कुठे आणि कसा याबद्दल माहिती दिली. ठरल्याप्रमाणे जवळच एका ठिकाणावर रात्री चाचणी दाखल पहिला बॉम्ब उडवण्यात आला. त्याचा स्फोट फार मोठा होता पण नुकसान होणार नाही अशा रीतीने ती जागा निवडली होती. बॉम्बच्या टोपणाच्या अध्याक्षरावरून सत्येंद्र बाबू घोषांना पकडण्यात आलं आणि लॉर्ड कर्झनने त्यांना तुरुंगात घातलं. बाबू बरेच महिने तुरुंगात होते आणि त्यांची सुटण्याची शक्यताही आता नव्हती. तुरुंगातली शिक्षा सहन करताना बाबूंना नाकी न आलं. पूर्वीच्या तुरुंगाची ती शिक्षा मंडळी काय सांगावं. पण त्याच वेळेला परमेश्वर कसा पाठीराखा असतो. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस म्हणजे गोकुळाष्टमीचा दिवस त्यावेळी लॉर्ड कर्झनने बदली झाली आणि म्हणून जाता जाता काहीतरी चांगलं करावं म्हणून त्यांनी काही क्रांतिकारकांना तुरुंगातून सोडलं. सुदैवाने त्यात सत्येंद्र बाबूंचा नंबर लागला. आपल्या घरापाशी यायला सत्येंद्र बाबूंना रात्रीचे 12:30 वाजले. ते दरवाज्यात यायला आणि कीर्तनकारांची साखी कानावर पडायला एकच वेळ आली. पांडुरंगाच्या देवळात त्याच वेळी कीर्तनकारांनी गोकुळाष्टमीची साखी म्हटली. लोकांनी कृष्णजन्माची फुलं उधळली आणि दारात सत्येंद्र बाबूंना पाहिल्यावर जणू कृष्णच घरी आल्याचा आनंद त्यांच्या हृदयात मावेना. थोडक्याच अवधीत सत्येंद्र बाबूंनी त्यांचा संसार सुरू केला. देऊळ आणि कारखाना अज्ञात स्थळी हलवला आणि बॉम्बचा कारखाना पूर्ववत सुरू झाला. दुर्दैवाने लॉर्ड हार्डिंग्स हा राज्यावर आला आणि त्यांनी सत्येंद्र बाबूंना पकडून देणाऱ्या 10 लाख रुपयाची बक्षीस देण्याचं फरमान काढलं. चौकाचौकात या जाहीरनाम्याच्या प्रती चिटकवण्यात आल्या. फंद पितुरी हा तर आमच्या देशाला शापच लागला. बॉम्बच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका सहकार्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो 10 लाखाच्या मोहाला बळी पडला. 150 इंग्रजांचे सैनिक या फितुराबरोबर बोटांचा खडखड आवाज करीत मंदिरात शिरले. फितुराने दत्तात्र्यांच्या पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्ती पुढे ओढल्या आणि मुद्देमालासह इंग्रजी शिपायांनी सत्येंद्र बाबूंना पकडलं. अनेक दिवस त्यांना तुरुंगात ठेवलं. एक दिवस हार्डिंगनी त्यांना प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितलं. मी पुन्हा देशसेवा करणार नाही आणि राजकारणही करणार नाही असं त्या प्रतिज्ञापत्रात होतं. सत्येंद्र बाबूंनी त्यास कठोर शब्दात नकार दिला आणि त्यावर साहेब अतिशय संतापला. त्यांनी सत्येंद्र बाबूंना समोर आणण्याची शिपायांना आज्ञा केली. बाबूंचे हात मागं बांधले होते आणि हातापायातल्या बेड्यानं साखळदंडांनी पायातल्या बेड्यांनाही बांधलं होतं. या बेड्यांच्या साखळ्या दोन सैनिकांनी लांबवर धरल्या होत्या. बेड्यांचा आणि साखळ्यांचा आवाज करीत सत्येंद्र बाबू लॉर्ड हार्डिंगच्या पुढे उभे राहिली. चिडलेल्या साहेबांनी पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखवलं. हार्डिंगनी पुन्हा विचारल्यावर यांनी नकार दिला. संतापाच्या भरात हार्डिंगनी 6 बारीच्या 6 फैरी सत्येंद्र बाबूंच्या ढोक्यापासून पायापर्यंत झाडून चळणी केली. रक्ताच्या चिळक्यांड्या उडल्या. वंदे मातरम भारत माता की जय असं म्हणून ते पाठीवर पडले. मरताना सुद्धा शरणांगती घेतली नाही. बळी पडला 10 लाखा.

0: स्वातंत्र्यासाठी लढा ज्ञानेश्वर कपलाने यांनी सादर केलेलं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं. पुन्हा भेटूया आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
1: आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम प्रसारित

0: ला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोतेहो, शुक्रवारी 14 ऑगस्टला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

श्रोते हो, दिवा म्हणजे प्रकाश, दिवा म्हणजे आशा, दिवा म्हणजे विश्वास आणि दिवा म्हणजे स्वतः जळून किंवा झिजून दुसऱ्यांना उजेड देण्याची वृत्ती. मातीच्या एका छोट्याशा पणतीत किंवा हल्लीच्या जमान्यात आपण म्हणूया धातूची पणती निरांजन, यात तेल भरलं जातं आणि वात ठेवून ती प्रज्वलित केली जाते. तेव्हापासून ती ज्योत स्वतःसाठी काहीही न ठेवता सतत ऊर्जा किंवा प्रकाश देत राहते. हो ना, खरं तर आपली ही संपूर्ण सृष्टीच तेजोमय आहे. चराचरामध्ये हे तेज, चैतन्य, स्नेह भरून राहिलेलं आहे. ऐकूया याच आशयाचं हे गीत. स्वर आहे आरती अंकलीकर आणि सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आपल्या या निसर्गातला, सृष्टीतला सर्वात महत्वाचा या प्रकाशाचा, ऊर्जेचा स्रोत म्हणजे सूर्य. अखंड अव्याहतपणे हा भास्कर आपल्याला तेज देत आहे. त्याच्या झगमगाटानंच ही सृष्टी न चुकता रोज उजळून जात असते. आपण म्हणतो ना, रोजची नवी पहाट, नवा दिवस आपल्याला नवं काही देईल, याच आशेवर तर आपलं जगणं सुरू असतं. खरंच हा ज्योतिर्मय रवी काही वेळा दाहक जरी वाटला तरी आपल्यासाठी संजीवक आहे हे नक्की. ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं गीत. स्वर आहे पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोते हो, दिव्याची ज्योत स्वतः झिजून आपल्याला प्रकाश देते. ह्या तिच्या गुणामुळेच खरं तर दिव्याला, त्या ज्योतीला वेगळा अर्थ प्राप्त होत असतो, कारण त्यातून ती आपल्याला आपल्या जगण्याचा मंत्र देऊन जात असते. आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष स्थान आहे. हा दिवा अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचा प्रकाश देणारी प्रेरणा आहे. अंधार कितीही गडद असला तरी त्याला दूर करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज नसते. तिथं एक छोटासा दिवाही पुरेसा असतो. कदाचित यातूनच तिन्ही सांजेची वेळ ही स्नेहपूर्ण अशी दिवे लागणीची वेळ पावित्र्याची मानली जाते. बरोबर ना?

श्रोते हो, घराच्या उंबरठ्याजवळ लावलेला दिवा किंवा तुळशीजवळचा दिवा केवळ घर उजळत नाही, तर तो घरातल्या माणसांच्या मनातही ऊब निर्माण करत असतो. देवासमोरचं तेवणारं निरांजन श्रद्धा आणि भक्ती शिकवत असते. तर एखाद्याच्या वाटेवर ठेवलेला दिवा माणुसकी सांगत असतो. आणि ही अशी आपल्या मनात जपलेली माणुसकीची ज्योत आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचं बळ देत असते. म्हणूनच त्या

आपल्या मनात जपलेली माणुसकीची ज्योत आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचं बळ देत असते. म्हणूनच त्या मनातला आशेचा दिवा कोणत्याही परिस्थितीत विझू न देणं हेच महत्त्वाचं. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे एक भक्तिगीत.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्या मराठी मातीला, संस्कृतीला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. याच सर्व संत मंडळींनी आपापल्या परीनं सामान्य जनांच्या मनात ज्ञान, भक्ती, साधना या माध्यमातून माणुसकीच्या जाणीवेची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच आपसातले भेद, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेदभाव सोडून गुण्यागोविंदानं एकत्र जगण्याची शिकवण दिली. तुकाराम महाराज म्हणतात, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. म्हणजेच काय तर आपलं अंतरंग, मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे आपल्या शरीरात आहे ते नेहमी पवित्र, निर्मळ, शुद्ध असायला हवं. हीच शिकवण, हीच ज्ञानाची ज्योत सामान्य लोकांच्या मनात सदैव जागृत असायला हवी, तरच मनुष्यजन्म सुखकर होईल. हो ना? ऐकूया संत तुकाराम महाराज यांचाच एक अभंग. स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, चांगले विचार आचार हे आपल्यामध्ये असतातच, पण काही कारणांमुळं आपलं आचरण त्याविरुद्ध असतं. पण या गुणांची जाणीव प्रकट व्हायला थोडंसं निमित्तही पुरेसं असतं. जसं की गुरु उपदेश, सज्जनांचा स्पर्श, सत्पुरुषांचा सहवास, की ज्यामुळं या सुप्त भावना कार्यान्वित व्हायला मदत होत असते. खरं तर या संत सज्जनांच्या भेटीसुद्धा आपल्या प्रारब्धानुसारच घडतात. संत सहवास लाभला तरी प्रत्येकालाच हा अनुभव येईल असंही नाही, कारण पणतीनच पणती प्रज्वलित होत असते. मग त्यासाठी आधी त्या पणतीत तेलवात असावी लागते. नुसती खापराची पणती पेटू शकत नाही, तर यासाठी मुळात आपल्यामध्ये हे सद्गुण असणं महत्त्वाचं. ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना

आणि म्हणूनच श्रोते हो, आपल्याला आपल्या अंतरंगातली ज्योत जेव्हा सापडते, जाणवते, तेव्हा तो क्षण खरा आनंदाचा असतो. बऱ्याचदा काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडत नाहीत, काही नाती दूर जातात, काही स्वप्न अपूर्ण राहतात. अशा वेळी बाहेरचा प्रकाश शोधण्यापेक्षा मनातला दिवा जपणं अधिक महत्वाचं असतं. हा दिवा म्हणजेच उद्याची आशा, स्वतःवरचा विश्वास आणि पुन्हा नव्यानं उभं राहण्यासाठी धैर्य, म्हणजे मग आनंदाचा सूर आपल्याला गवसतोच.

श्रोते हो, ज्यांच्या मनात आशेची ज्योत तेवत असते ते लोक पुन्हा उभे राहतात. ही आपल्या मनातली ज्योत सदैव तेवटी ठेवणं गरजेचं. एखाद्याला दिलेला आश्वासक शब्द, एखाद्याच्या चेहऱ्यावर आपल्यामुळं आलेलं हसू, एखाद्याच्या कठीण प्रसंगी दिलेली साथ, हे आपल्यासाठी एक वेळ सहज स्वभावातली कृती असली तरी त्या व्यक्तीसाठी तीच एक मोठी ज्योत ठरू शकते. त्यामुळं पुन्हा हेच म्हणावंसं वाटतं की दिवा जळत राहतो, वात संपते म्हणजे त्याचं महत्त्व संपून जात नाही, तर त्यानं त्यावेळी दिलेली साथ, प्रकाश हा खूप मोठं कार्य करून जात असतो. त्यासाठी आपल्या मनमंदिरातली ही निस्वार्थी ज्योत सदैव जपणं गरजेचं.

श्रोते हो, दिव्याकडून मिळालेली ही शिकवण, समर्पणाचा भाव जसा आपण आपल्या रोजच्या आचरणात सर्वांशी वागण्या बोलण्यात अवलंबायला हवा, तसंच हे वर्तन आपल्या देशासाठी सुद्धा आपण करायला हवं. कारण आपलं देशाप्रती कर्तव्य, समर्पण हे आपल्यापुरतं भलंही छोटं कार्य, छोटीशी सेवा वाटत असली तरी ही एक आपली कृतीरूपी पणती देशाला उज्ज्वल करायला खारीचा वाटा नक्कीच ठरत असते. ऐकूया जगदीश खेबुडकर यांची रचना असलेलं आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत.

खरं तर श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे. आजचे तरुण युवक हेच उद्याचे आपल्या देशाचे भविष्य ठरवणारे असतात. पूर्वीची आपली समजूत अशी आहे की कुटुंबाला वंशाला दिवा म्हणजे मुलगा हवा असं मानलं जातं. खरं म्हणजे याचा अर्थच असा की कुटुंबाचं किंवा घराण्याचं नाव मोठं करणारा, परंपरा पुढे नेणारा तो मुलगा. पण मग आपण इथं हा दृष्टिकोन थोडासा व्यापक केला तर फक्त मुलगाच नाही तर आजचे हे तरुण युवक युवती यांनी जर आपल्या देशाची संस्कृती, परंपरा, आपल्या क्रांतिकारकांनी केलेलं समर्पण, देशासाठीचं कार्य हे पुढं नेण्यासाठी सक्रिय कार्यरत राहिले तर आपल्या देशाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल ठरणार आहे. ही देशसेवेची ज्योत आत्ताच या तरुण वयातच आपल्या आत धगधगत ठेवली तर पुढं जाऊन संपूर्ण देशच सर्व स्तरात लख उजळून जाईल यात शंकाच नाही.

श्रोते हो, दिव्यांचा उत्सव, दिव्यांचा सण साजरा करताना आपल्या मधल्या जाणीवेच्या ज्योती सदैव प्रज्वलित ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया, कृतज्ञतेचा वसा जपूया। तेव्हा हीच प्रार्थना, हेच मागणं आपण आजच्या दिवशी त्या दिव्याकडे मागूया आणि फक्त आपल्यापुरतंच नाही तर संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी आपल्यातली ज्योत सदैव जागृत राहील यासाठी प्रयत्नशील राहूया।

श्रोते हो, आजच्या गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

ठसा उमटवत आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्याचं कामही त्या तितक्याच विश्वासानं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं करतायत. आज अशाच एका प्रेरणादायी मैत्रिणीला मी तुमच्या भेटीला घेऊन आलेले आहे. वारसा भ्रमंतीच्या क्षेत्रात त्यांची स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचा प्रवास, अनुभव आणि यशाची कहाणी नक्कीच अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरेल. विशेषतः या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मुलाखत खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग ऐकूया वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, पुण्याच्या प्रत्येक वाड्याशी, प्रत्येक पेठेशी आणि प्रत्येक दगडाशी इतिहासाची नाळ जोडणाऱ्या हेरिटेज वॉक अर्थातच वारसा भ्रमंतीच्या अभ्यासू आणि संवेदनशील मार्गदर्शक अर्चना वैद्य आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अर्चनाताई, या भ्रमणकोश या अनुभवाधारित वारसा आणि सांस्कृतिक शिक्षण उपक्रमाच्या संस्थापिका आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विषयात BSc इग्नूमधून अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडॉलॉजी म्हणजेच भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास या विषयात डिप्लोमा केलेला आहे. शालेय शिक्षिका म्हणून 15 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार लाभलेल्या अर्चना वैद्य यांना इतिहास, कथा सांगण्याची कला आणि शिक्षण यांची विशेष आवड आहे. या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधत त्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी वारसा भ्रमंती आयोजित करतात, ज्या केवळ माहिती देत नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती जिवंतपणे

0: उलगडून दाखवतात. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अर्चनाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अर्चनाताई, आज तुम्ही अनेक लोकांना वारसा भ्रमंतीतून इतिहास अनुभवायला शिकवत आहात, पण या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि इतिहास आणि वारशाची गोडी तुम्हाला नेमकी कधी लागली? कारण तुमचं शिक्षण मी बघितलं तर तुम्ही आधी BSc झालेले आहात, मग चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केलेला आहे आणि मग नंतर इंडोलॉजीमध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला. तर तुमची सुरुवात नेमकी कधी झाली?
1: हा, तर जसं तुम्ही सांगितलं तर मी टीचर होते 15 वर्ष, आणि खरं सांगायला गेलं तर शाळेत मला इतिहास हा कधीच आवडलेला विषय नाहीये. आणि जेव्हा मी ऍज अ टीचर रिझाईन केलं त्याच्यानंतर डोक्यात नक्कीच असं होतं की आपण काहीतरी मुलांसाठी करावं. आणि मग तो माझा एक वेगळा प्रवास चालू झाला. आधी प्ले ग्रुप चालू करू वगैरे अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या. पण मग मी एका ट्रॅव्हल कंपनीला ऍज अ पार्टनर जॉईन झाले. तिथे काही मुलांसाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग कॅम्प्स केले. मुलांना त्या त्या जागेवर घेऊन जाणं, तिकडची माहिती देणं, हँड्स ऑन असा प्रकार होता तो. पण त्या दरम्यान काय झालं की एक टेम्पल टूर केली सिनियर सिटीजनसाठी, आणि तेव्हा खरं मला मंदिरांची ओळख झाली. म्हणजे मंदिरं कशी बघावी हे मला आमच्याबरोबर जे एक्सपर्ट होते त्यांच्याकडनं कळलं. आणि मग मी काही गोष्टी वाचायला लागले आणि मग त्यातनं खरं ही आवड निर्माण झाली. आणि मग मी इंडोलॉजीचा आपल्या टिळक महाराष्ट्र विद्यालयातनं डिप्लोमा केला 1 वर्षाचा. आणि अशा रीतीनं खरं पुण्याची हळूहळू ओळख मला व्हायला लागली. आणि मग मी 2024 माझी स्वतःची कंपनी स्टार्ट केली.
0: अच्छा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना भ्रमंतीसाठी घेऊन जात आहात. आधी मुलांपासून सुरुवात केली भ्रमंती?
1: नाही, मोठ्यांना. खरं तर मोठ्यांपासून सुरुवात झालेली आहे आणि मुलांपर्यंत पोचावा अशी माझी खूप इच्छा आहे. आत्ता कुठेतरी काही काही वॉक्सना दोन तीन मुलं अशी यंगस्टर्स म्हणा किंवा लहान मुलं येतात.
0: बरोबर. ताई, मला सांगा, आपण पुण्यात राहतो, रोज रस्त्यांवरून फिरतो, अनेक वास्तू आपण बघत असतो, पण शहर चालत वाचावं लागतं असं म्हणतात, तर पुणे वाचणं म्हणजे नेमकं काय तुमच्या मते?
1: मला काय वाटतं की प्रत्येक गल्ली किंवा अगदी प्रत्येक घर जरी बघितलं तर त्याच्या मागे काहीतरी इतिहास असतो, काहीतरी एखादी गोष्ट असते. त्याच पद्धतीनं पुण्याबद्दल मलाही वाटलं. म्हणजे पूर्वी जेव्हा मी मंडईत जायचे तर फक्त भाजी किंवा शॉपिंगसाठी तुळशीबागेत. पण जसं जसं मी हा कोर्स केला माझ्या हेरिटेजबद्दल माहिती व्हायला लागली, मला अगदी प्रत्येक गोष्ट फॅसिनेट करत होती की किती छान आहे ही गोष्ट, मला ही माहितीच नव्हते. असं करत करत बेसिकली मी चालत चालत, म्हणजे आता कधीही मला वेळ मिळाला की मी जाते, गावात जाते, कसबा पेठेत फिरते. तांबटाळी जी मला माहिती नव्हती, जिथे अजूनही ती त्यांची कला, त्या कशा पद्धतीनं भांडी तयार करतात, हे सगळं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. आणि पेठेत जेव्हा मी फिरायला लागले मला असं वाटलं अरे किती जुने वाडे आहेत. तर मग हळूहळू म्हणजे मी स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट तिथे जातो क्युरिओसिटी वाढते आणि आपल्याला ओळख त्या ठिकाणची जास्ती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते.
0: अच्छा. तुम्हाला फिरता फिरता एखादी वास्तू आवडली किंवा एखादं देऊळ आवडलं तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता?
1: हो, अगदी अगदी.
0: आणि पुण्यातल्या कुठल्या जागेनं किंवा गल्लीनं तुम्हाला पहिल्यांदा असं प्रेमात पडलं किंवा तिथे गेल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की याचा अगदी अभ्यास करायला हवा?
1: म्हणजे खरंच जसं मी आता म्हटलं की तांबटाळी कसबा पेठेत गेल्यानंतर मला अगदी तिकडच्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या प्रचंड आवडतात, कारण तिथे अजूनही जुने वाडे आहेत काही. म्हणजे तिथं जे तांबटांचं जे देऊळ आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यांची कुलदैवत आहे ती.
0: अच्छा.
1: तर ती 100 वर्षापूर्वीचं ते देऊळ आहे.
0: बरोबर. ते देऊळ आवडलं तुम्हाला आणि त्या देवळाचं काय तुम्हाला सौंदर्य भावलं?
1: हा, त्या देवळात गेल्यानंतर तिकडचं जे बांधकाम आहे म्हणजे लाकडी अगदी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं आतलं बांधकाम आहे तिथलं. आणि तिकडची जी देवी आहे ती बघितल्यानंतरच आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं. म्हणजे आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की तिथला जो गणपती आहे, तिथे दरवर्षी जो गणपती बसवतात, शमीच्या लाकडाने बनवलेला तो गणपती तिथे आहे.
0: अरे
1: हो. आणि गणपतीच्या दरम्यान ती मूर्ती जी आहे ती ठेवतात.
0: हो.
1: तर ते खूप छान वाटलं मला की ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्याला माहिती.
0: शमीचा गणपती हे मी कधी ऐकलं नव्हतं आणि त्यानिमित्ताने तुमच्याकडून मला पण माहिती मिळाली.
1: तर ते खूप छान आहे. आणि मुळात लाकडी बांधकाम म्हणल्यानंतर आपल्याला अगदी पेशव्यांच्या काळातली आठवण होतेच.
0: कोरीव काम आणि 100 वर्षापासून लाकडाचं काम त्यांनी एवढं जतन करून ठेवणं
1: आणि बाल्कनी वगैरे. हा वरती त्यांचा एक हॉल आहे जिथं त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होतात आणि तिकडची बाल्कनी वगैरे बघितल्यावर किंवा तिकडचे जे ग्रिल आपण जे बघतो तर तेव्हाचं बांधकाम आहे असं जाणवतं. कारण तिथे

0: काही असे कार्विंग्स आहेत ते राणी एलिझाबेथ किंवा लक्षात येतं की हे तसं काहीतरी तेव्हाचं. हा जर आपण ह्या गोष्टी नीट बघत नाही पण बघितल्यानंतर लक्षात येतं की हे असं काहीतरी
1: कुठेतरी पगडा असतो ना त्या काळातलं एक जण काहीतरी खून ठेवून जातो.
0: अगदी अगदी. तर ते तिथे दिसतं मात्र तिकडच्या.
1: मग तुम्हाला दुसऱ्या लोकांना भ्रमंतीसाठी न्यायचं तर तुम्हाला हा एवढा मोठा खूप अभ्यास करायला लागतो. अर्थात ही तुमची आवडच आहे. त्यासाठी तुम्ही आधी बरंच फिरत असाल. तुम्ही लिस्ट करत असाल साधारण की पुण्यात काय काय बघितलं याची आणि त्यानुसार तुम्ही अरेंज करत असाल टूर त्याची. तर कोणत्या कोणत्या जागा तुम्ही पुण्यामधल्या लोकांना दाखवता तुमच्या या भ्रमणात?
0: बरोबर. आता माझं एक होतं की म्हणजे आपण शनिवारवाडा हा अगदीच आपल्याला माहिती आहे म्हणजे पुणे म्हणलं की शनिवारवाडा तर ती तर वास्तू अशी आहे की जी लोकांना अगदी बघायचीच असते. पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी रामनवमीला राम मंदिर फक्त 5 राम मंदिर आपली जुनी राम मंदिर असा एक वॉक घेते. अर्थात माझ्यावर पण एक्सपर्ट असतात त्यावेळेला कारण अगदी आपल्याला जर चांगली माहिती हवी असेल तर असे लोक आपल्या बरोबर लागतात. तर त्या याच्यामध्ये 5 जी राम मंदिरं मी घेतली ती साधारण 17व्या किंवा 18व्या शतकातली मंदिरं आहेत. म्हणजे तुळशीबागेतलं राम मंदिर आहेच. त्याच्यानंतर मंडईच्या पुढे गेल्यानंतर काही 2-3 आहेत. रहाळकर राम मंदिर आहे. 11 मारुतीचं एक देऊळ आहे जिथे खूप जुनं रामाचं मंदिर आहे ते वाड्यात आहे. अशी मंदिरं ती 5 मंदिरं त्या हेरिटेज वॉकमध्ये कव्हर केली जातात. हा तर असे आहे. त्याच्यानंतर ओल्ड सिटी वॉक म्हणल्यानंतर पुण्यातला सगळ्यात जुना पेठ जुनी पेठ म्हणजे कसबा पेठ. तर त्या कसबा पेठेतला पूर्ण वॉक तिकडचे जुने वास्तू म्हणजे जर आपण बघायला गेलं तर कुंभार आई जी आहे ती पुण्यातली सगळ्यात जुनी वास्तू आहे म्हणजे कसबा पेठ आणि ती कुंभाराळी. तर हे जुनं आणि त्याच्यानंतर तांबटाळी. तर तिथे एक देऊळ आहे जे त्या काळात म्हणजे 17व्या शतकातलं देऊळ आहे. तर अशी ती कसबा पेठेतलं हेरिटेज वॉक असतं. त्याच्यानंतर गणपतीमध्ये गणपती हेरिटेज वॉक असतो. आता गणपती हेरिटेज वॉक म्हणल्यानंतर 5 फक्त मानाचे गणपती नाही पण त्याच्यामध्ये गणपतीची ओळख हे सगळं त्याच्यामध्ये.
1: मगाशी जे म्हणालात की जो गणपती शमीच्या लाकडापासून होतो तर तो गणपती मला असं त्याच्यात कव्हर होत असतो. दरवेळेला मला असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर फिरताना तुम्हालाही काही नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला कळत असेल. तुम्हाला अशी कोणती गोष्ट नव्यानं पुन्हा कळली किंवा त्याच्या मागची एखादी गोष्ट ती तुम्हाला नवीन कळली? कारण तुम्ही म्हणालात की तुमच्या बरोबर काही तज्ज्ञ पण असतात.
0: आपल्याला माहितीये की आपल्या इथे बऱ्याच मंदिरांची नावं वेगळी आहेत. आता बटाट्या मारुती म्हणून शनिवारवाड्याच्या जवळ एक मारुती आहे. तर जेव्हा हे वेगळेवेगळी नावं कशी पडली याच्या मागे पण एक इतिहास किंवा एक गोष्ट असते. तर पूर्वी शनिवारवाडा जो होता त्याच्या समोर मंडई भरायची तर तिथे बटाटे विकले जायचे म्हणून तिथं जो मारुती आहे त्याला बटाट्या मारुती असं म्हणतात. त्यानंतर तुळशीबाग राम मंदिर आहे तिथे खरकट्या मारुती आहे. तर खरकट्या मारुती का? कारण पूर्वी जेव्हा लोक त्या मंदिरात किंवा तिथे जेव्हा जेवायची तर तिचे पत्रावळी किंवा या गोष्टी तिथे सोडून जायचे तर ते खरकट पडलेलं असायचं म्हणून तिला खरकट्या मारुती. अशा गोष्टी ह्या आता मला ह्या 1-2 वर्षात कळायला लागल्यात की अशा गोष्टी आहेत आपल्याकडे बरंच.
1: अच्छा. आणि हे जे वॉक आहे ह्याला किती तास लागतात का? दिवस पूर्ण लागतो सगळं फिरण्यासाठी?
0: नाही, हे वॉक आपले 2-2.5 तासामध्ये पूर्ण होतो. 2.5 तास मॅक्सिमम.
1: 2-2.5 तास लोकांना मंत्रमुग्ध करणं किंवा त्यांना सगळी माहिती देणं हे नक्कीच स्किल असेल. तर तुम्ही कसं त्यांना गुंतवून ठेवता किंवा त्याच्यात कसं त्यांना रमवता?
0: हा तर गोष्टी बेसिकली ह्या आपल्याला गोष्ट म्हणल्यानंतर खूप छान वाटतं ऐकायला. नुसतं आपण त्याच्याबद्दलची माहिती देत राहिलो तर नाही आवडणार. ह्याच्यामधल्या फॅसिनेटिंग फॅक्ट्स काय आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात की काहीतरी मजेशीर गोष्ट सांगणे त्याबद्दलची. तर असं जेव्हा आपण त्यांना चालता चालता चालता गोष्टी स्वरूपात काही माहिती देतो ती जास्त इंटरेस्टिंग होते आणि मग लोक अरे हो मला माहितीच नव्हती गोष्ट. तर अशा गोष्टी स्वरूपात जेव्हा आपण सांगतो तेव्हा जास्ती फॅसिनेटिंग ते वाटतात असं मला वाटतं.
1: बरोबर. आतापर्यंत आपण ना वास्तूचं बोललो किंवा देवळांचं बोललो आळीचं बोललो. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कुंभाराळीमध्ये जाता किंवा वस्त्रोद्योग तुम्ही बघायला जात असलात तर ते वस्त्रोद्योग किंवा ते कसं करतात ते बघायला मिळतं. त्यामुळे तर त्यांची ती संस्कृती त्यांचं बनवणं ते पण तुम्ही समावेश करता का त्या सगळ्या गोष्टींचा हेरिटेज वॉकमध्ये?
0: हो, म्हणजे आता मी हे पुण्यातलंच सांगते पण म्हणजे पुण्यात तर आहेच पण आता मी फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रातल्या अजून काही जागा अशा पण एक्सप्लोअर केल्या आहेत. तर आता बेसिकली आपण जेव्हा थेऊरला जातो

0: तर आपली जी म्हणजे तुम्ही टेक्स्टाईल म्हणलात म्हणून म्हणजे आता संस्कृती म्हणल्यानंतर किंवा आपला देश किंवा आपल्या आपलं कल्चर म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खूप गोष्टी म्हणजे फूड वॉक्स पण मी चालू केलेले आहेत.
1: अच्छा.
0: हा पुण्यात सगळ्यात जुना अमृततुल्य चहा तिथनं खरं अमृततुल्य हा प्रकार आपल्या इथे चालू झाला. तर तिथे त्या फूड वॉकमध्ये मी सुरुवात त्या फूड वॉकची तिथून करते आणि मिसळ जी आता 100 वर्ष जुनी आहे. तर अशा ज्या जुन्या जुन्या गोष्टी जेवढ्या आपल्याला म्हणजे मला बघून त्या लोकांशी बोलता येईल या पद्धतीनं मी ते फूड वॉक्स पण चालू केलेत आणि टेक्स्टाईल्स आता मी करते म्हणजे पैठण मी स्वतः जाऊन आले पैठणला किंवा येवल्याला जाऊन आले तर तिकडे वीव्स कसे पैठणी ही कशी तयार होते त्या लोकांना भेटून तर असेही मी आता काही छोटे छोटे 2-2 दिवसाचे प्रोग्राम्स पण चालू करतीये.
1: बरोबर.
0: की 2-2 दिवसाच्या
1: तिथल्या आजूबाजूचं बघणं आणि तिथली संस्कृती की जे काय तिथे प्रसिद्ध आहे पैठणीचं त्याचंही तुम्ही या वॉक मध्ये त्याच लोकांना माहिती देणार आहात.
0: आणि थेऊरला जसं मी म्हटलं की थेऊरचा गणपती आहे पण तिथे आपल्या ज्या पुणेरी साड्या ज्या म्हणतो आपण पुणेरी साडी त्या बनतात साड्या तर तिथेही मी घेऊन गेलेली आहे लोकांना की त्या कशा पद्धतीनं त्या मशीन्सवरती तयार करतात. तिथे आता मशीन्स आहेत पण त्या मशीन्सवर त्या कशा साड्या तयार होतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक कुठल्या तरी ट्रिपमध्ये ऍड करणं हे मी बघत असते की आपल्याला.
1: आणि आपण ज्या वेळेला एकदा भेटलो होतो त्यावेळेला मला तुम्ही सांगितले की साडी भ्रमंती केली होती तुम्ही हेरिटेज वॉक केलं होतं त्याबद्दल सांगा ना.
0: हा तर आपली संस्कृती म्हणल्यावर साडी ही आहेच आपल्या संस्कृतीमध्ये आणि मला स्वतःला साड्या अतिशय आवडतात त्याची माहिती पण मी जेवढी शक्य तेवढी गोळा करत असते वेगळ्या वेगळ्या साड्यांची. तर आता कसं होतं की हेरिटेज वॉक्स होतात किंवा नुसते साडी वॉक होतात बऱ्यापैकी आता आपल्यामध्ये अवेअरनेस आलाय खूप रन्स पण होतात बायका साड्यांमध्ये जॉगिंग किंवा रनिंग वगैरे पण करतात. तर माझ्या डोक्यात काय आलं की आपण हेरिटेज वॉक करतोय तर का नाही म्हणजे मी हे चालूच केलं 8 मार्चला वुमेन्स डेला की बायकांनी यावं छान साडी मध्ये आणि त्या वस्तूशी त्यांना माहिती करून द्यायची त्यावेळेला म्हणजे गप्पाही होतात एक वेगळा फील येतो. आणि मी खरं सांगते की जेव्हा मी पहिला लॉन्च केला तर माझ्या 5 असे हेरिटेज वॉक झालेत. मी सदाशिव पेठेत केलेला आहे मंडई तुळशी बघा असं केलंय पाताळेश्वर केलेला आहे जिथे बायका अगदी 7 वाजता छान साड्या नेसून येतात आणि जिथे जिथे घेऊन जाते तिकडची माहिती देणं आणि त्या तो एक वेगळाच फील आणि खूप छान वाटतं म्हणजे ह्याच्यामध्ये. हा आणि कॉम्बिनेशन झालं आपल्या कल्चर आपण दाखवतो आहे थ्रू साड्याच त्यामुळे ते मला एक वेगळं.
1: आणि खरं सांगायचं तर तुम्ही हेरिटेज वॉक थ्रू आपलं हे सगळं परंपरा किंवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न करत आहात ते जतन करण्याचा प्रयत्न करत आहात. तरी वस्त्रांची किंवा आपल्या कपड्यांची संस्कृती पण एक प्रकारे जतनच करत आहात असं मी म्हणू शकते आणि फूड वॉक पण घेतात त्यावेळेला तुमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान काय असतं.
0: चॅलेंजेस म्हणलं तर काही वेळेला कसं होतं की ते कोऑर्डिनेशन खूप करावं लागतं त्यावेळेलाच तो वॉक संपणं किंवा एखादा वाडा आता मला दाखवायचा आहे पण कधी कधी तिकडचे जे ओनर आहेत ते कॉपरेट नाही करत किंवा त्यांना आत जाऊन तो वाडा
1: मग ही मालमत्ता असते त्यांना ते दाखवायचं नसतं लोकांना.
0: किंवा एखाद तर मला असं अनुभव आलाय की मी एका वाड्यात गेले होते खूप छान होता ऍक्च्युली तो वाडा तर एक बाई होत्या तिकडे तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही फोटो काढायला फक्त आला असाल तर इथे अजिबात यायचं नाही म्हणून. हा म्हणजे असं खरं तर त्यांची पण चूक नाही कारण हल्ली फोटोग्राफी आणि ह्यामुळं कसं होतं की त्यांची मे बी ती जी
1: सुरक्षित त्यांना भीती.
0: हा पण हे चॅलेंजेस येतात की जेव्हा आपण परमिशन घेतो तर काही वेळेला होतं की पटकन ती लोक हो म्हणत नाहीत ती गोष्ट मी त्या माझ्या वॉकमध्ये नाही इन्क्लूड करू शकतो.
1: याच्या आधी तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन परवानगी घेऊन वेळ घेऊन तुम्हाला मग लोकांना तुमच्या बरोबरच्या तिथे न्यायला लागत असेल.
0: हो
1: आधीच. बरोबर आहे. आणि त्या कुठे ऐतिहासिक वास्तू बघताना जसं आपण बघतो की किल्ले बघताना आपल्याला दुःख होतं की लोकांनी इतक्या प्रकारे कचरा टाकलेला असतो किंवा आपण किती वेगळ्या हेतूनी खरं तर तो किल्ला बघायला जात असतो आणि हे अगदी अतिशय विचित्र दृश्य आपल्याला बघायला मिळतं कुठेतरी थुंकलेलं असतं अशा काही वास्तू किंवा तुम्ही जाता गल्ल्यांमध्ये त्यावेळेला तुम्हाला असं दुःख होतं का की अरे इतकी जुनी परंपरा आहे पण ती त्यांनी जतनच नाही केलेली.
0: म्हणजे हा प्रश्न मला वाटतं विचारायलाच हवा होता कारण खरंच मला असं होतं की आपण म्हणजे आता काही काही वेळेला फॉरेन डेलिगेट्स पण येतात म्हणजे असे कुठल्या कंपनीज मधून आले तर मी त्यांना घेऊन जाते तर मला सगळ्यात आधी वाटतं की शनिवारवाडा म्हणजे आतून इतका सुंदर अर्थात आता आपण त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकतो, पण बाहेर अनक्लीन वाटतात त्या जागा. म्हणजे अजूनही सौंदर्य वाढवू शकतो आपण शनिवार.

0: वाड्याचं हा अवेअरनेस असणं मला वाटतं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. खरंच आपण अशा ऐतिहासिक वास्तूंना जेव्हा भेट देतो त्यावेळेला त्याचं पावित्र्य राखणंही बघायला येणाऱ्या लोकांनी राखलं पाहिजे. आता जर आपण हेरिटेज वॉकला जायचं म्हणलं तर तुम्ही कोणती तीन स्थळं अशी पटकन सांगाल की जाऊच या बघायला असं?
0: एक तर तुळशीबागेतलं राम मंदिर, आपली मंडई, म्हणजे ती आपण नुसतं भाजी आणायला म्हणून किंवा त्याच्यासाठी जातो, पण
1: मंडईत तुम्ही काय नव्यानं बघितलं, दाखवता तुम्ही नव्यानं?
0: मंडईत बेसिकली मंडई ही इंग्रजांनी बांधलेली आहे, पण त्याचं जर आपण आर्किटेक्चर बघितलं ना तर ते त्या पद्धतीचं आर्किटेक्चर आपण बघतच नाही. आपण फक्त भाज्या आणायला म्हणून किंवा विकत घ्यायला म्हणून जातो, पण तिकडचं आर्किटेक्चर खूप वेगळं आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे जर आपण निरखून पाहिलं ना एक एक जे कमानी आहे तिकडे जेव्हा आपण आत जातो त्याचा पूर्ण आर्किटेक्चरच वेगळं आहे.
1: मी जेव्हा मंडईत गेले होते ना तेव्हा काही ठिकाणी बघितलं मी की ते त्यांचे लाकडी बॉक्स टाईप असे आहेत, त्यांचे खूप चांगल्या प्रतीचं लाकूड आहे ते, आणि त्याच्या खाली असे कप्पे त्यांना दिलेले आहेत,
2: ते स्टोरेज साठी केलेलं आहे, खूप जुनं असावं बहुतेक,
1: त्याला कुलप पण असतात ज्याच्यात ते त्यांचं सामान ठेवून घरी जातात.
2: मला अजूनही काही ठिकाणी
0: आहे आहे या सगळ्या गोष्टी आपण नाहीच बघत ना, पण ते आहे. अजून एक सांगते, आपण जेव्हा पाताळेश्वर इकडे जातो तर खूपदा कसं होतं की जेव्हा आपल्याला माहिती कोणी देत नाही आपण नुसते जाऊन ती वास्तू फक्त बघून येतो, म्हणजे आपण लक्ष देत नाही काही गोष्टींकडे. आपण जर पाताळेश्वरला गेलो तर खाली जी फरशी आहे तिथे तर तिथे आपल्याला काही जुने खेळ त्यावेळे जे खेळत असतील तर ते कोरलेले आहेत, म्हणजे ते कार्विंग्स तिथे आपल्याला दिसतील. तर हे आपण असंच गेलो तर बघणार नाही. हे तर ते खेळ जर आपण नीट निरखून बघितलं तर तिथे अजून तिथे आपल्याला हे माहिती हा की हे त्यावेळेला असेल किंवा नुसती पावलं अशी कार्व केलेली आहेत, तर अशा गोष्टी तिथे. त्याच्यानंतर काही पूर्ण न झालेले कार्विंग्स आहेत. आपण जर हंपीला गेलो किंवा आपण अजंता एलोराला गेलो तर आपल्याला ती मूर्ती व्यवस्थित दिसते, तर इथे जर गेलो तर तिथे आता जेव्हा माहिती देतो आपल्याला हे दाखवायचं तर आपण टॉर्च घेऊन त्या गोष्टी दाखवतो आणि तिथे ते कार्विंग्स इनकम्प्लीट आहे, म्हणजे आपल्याला असं नीट बघितल्यावर आपण इंटरप्रेट करतो की हा बहुतेक इथे हत्ती कोरायचा असेल किंवा असं हे म्हणजे ह्याचा अर्थ की ते कुठेतरी अडथळा आलेला थांबला गेला त्यावेळेला. तर अशा इंटरप्रिटेशन आपल्याला ह्या वास्तूंमधन करता येतात. आता जर आपण कसबा गणपतीला गेलो, गुर्जर म्हणून ज्यांचा तो गणपती आहे तर ते इंडी म्हणजे कर्नाटकाहून त्यांचा गणपती घेऊन आले होते. आतलं जे बांधकाम आहे आपण गर्भगृह जे म्हणतो तर ते आहे शिवाजी महाराजांच्या, म्हणजे दगडी बांधकाम आहे आणि बाहेरचं ते पेशव्यांनी कम्प्लीट केलेलं, त्यामुळे ते लाकडी बांधकाम आहे बाहेरचं जे आहे. अशा काही गोष्टी आहेत.
1: अच्छा अर्चना, तुमच्या मते हेरिटेज वॉक ही केवळ पर्यटनाची संकल्पना आहे की आपल्या सांस्कृतिक ओळखीशी जोडणारा एक जिवंत संवाद आहे, काय वाटतं तुम्हाला?
0: तर आपल्या संस्कृतीशी ओळख ही नक्कीच हेरिटेज वॉक मधनं होते. नुसतंच वॉक हा प्रकार होत नाही, त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी येतात. आपले पूर्वज कसे होते किंवा त्यांचं राहणीमान कसं होतं, त्या काळी ती लोक कशी राहत असतील, आणि हे आपोआप प्रश्न आपल्याला पडायला लागतात जेव्हा आपण त्या अगदी जवळून ती वास्तू बघतो. त्यामुळे हे मला वाटतं की संस्कृतीशी संवाद साधणच होईल जास्त.
1: नक्कीच नक्कीच, आणि हा जिवंत संवादच आहे की जो पुढे चालू राहणार आहे. तुम्ही जेव्हा हेरिटेज वॉक ऑर्गनाइज करता त्यावेळेला साधारण कोणत्या एजची आणि कोणत्या आवडीची किंवा शिक्षण घेणारी असतात का?
0: हा, ज्या लोकांना माहिती करून घ्यायची आहे, आवडतं काहीतरी शिकायला नवीन ऐकायला, खूपदा त्यांचे प्रश्नांवरनं लक्षात येतं की अरे ह्यांना खूप म्हणजे आवडतंय किंवा ह्यांना माहिती करून घ्यायची आहे त्या गोष्टीची, तर साधारण 40 ते 55 म्हणू शकतो ह्या एज ग्रुपमधली लोक. आणि हेरिटेज जे गणपती वॉक म्हणते त्याला तर माझ्या मुंबईहून पण लोक आलेली आहेत त्या वॉक्सला.
1: वा क्या बात आहे, म्हणजे पुणे म्हणजे संस्कृती पण आहे, ऐतिहासिक परंपरा पण आहे आणि विद्येचं माहेरघर पण आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत, मला सांगा तुमचं आता भविष्यात तुमच्या काय योजना आहेत?
0: रिसेंटली मी कर्नाटकात गेले होते तर तिकडे येल्लापूर म्हणून एक जागा आहे, तर तिथे अजूनही काही असे ट्राईब्स आहेत म्हणजे ज्यांना सिद्धी म्हणतात. हे साऊथ आफ्रिकेहून पोर्तुगीजनी त्यावेळेला त्यांना स्लेव्ह म्हणून इथे कामासाठी

0: म्हणून आणलेलं होतं. त्यांच्या पिढ्या अजूनही आपल्याला दिसतात आणि हे बघितल्यावर आपल्याला अगदी लक्षात येईल की ही साऊथ आफ्रिकन दिसतात, म्हणजे तिकडचीच लोक ते कळतं. फक्त त्यांची वेशभूषा आपल्यासारखी आहे, आता साड्या नेसतात किंवा असे, पण त्यांचं एकंदरीत आपण जर चेहरा बघितला, केस बघितले, तर ती तशीच दिसतात.
1: आणि भाषा कोणती?
0: भाषा ती लोक ना मराठी आणि कन्नड असं मिक्स कोंकणी आहे. कारण मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला गेले, पण जेव्हा त्यांनी सांगितलं की कोंकणी आणि त्याच्यात मराठी शब्द मला कळले, मी म्हणलं की अरे आपल्याला

0: कारण मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला गेले, पण जेव्हा त्यांनी सांगितलं की कोंकणी आणि त्याच्यात मराठी शब्द मला कळले, मी म्हणलं की अरे आपल्याला हे समजतं ते काय बोलतात, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला सोपं गेलं आणि त्यांनाही मला म्हणजे जे काय मी विचारत होते तर ते व्यवस्थित मला उत्तरं देत होती. तर तिथे गेल्यानंतर मला म्हणजे आपल्याला ना खूप रिअलायझेशन होतात, तर त्यावेळेला मी त्यांना काही गोष्टी विचारत होते तर ते म्हणले की मॅडम मी तुम्हाला आमच्या ग्रामदैवत जो असतो, प्रत्येक गावाचा एक दैवत असतो, तर ते दाखवायला घेऊन जातात. ते जंगलातच होतं आणि हे जे सिद्धी लोक आहेत ते सर्व धर्मीय आहेत. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला दाखवलं की हे जे इथे आम्ही काही मंदिर वगैरे बांधलं नाहीये, तिथे फक्त एक दगड होता ज्याची ती पूजा करतात आणि त्याला फक्त त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं, म्हणजे एक असा सर्कल केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे तर आम्ही का देऊळ बांधलं नाहीये, कारण इथं मग त्या गोष्टीवरनं भांडाभांडी नकोच की हे कोणीही या आणि कोणीही पूजन करा, हा बरोबर शक्तीला पूजायचं. तर हे मला छान वाटलं यांच्याकडनं ऐकायला. आणि जसं म्हणले की सस्टेनेबल आपण म्हणत असतो हल्ली की सस्टेनेबल लिव्हिंग, आपण आपण स्वतः जितका कचरा करतो पण ही लोक नेचरमध्येच राहतात, त्यांच्याकडे कचरा करायला वावच नाही, कारण जे काय आहे ते त्यांच्याच रिसोर्सेस जवळपासच्याच रिसोर्सेस मधनं त्यांना मिळत असतं. म्हणजे मी गेल्यानंतर तिथे मला खूप छान वाटत होतं त्या लोकांना बघून, अजूनही ते छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या उन्हाळा होता त्यामुळं त्यांनी मला गूळ दिला, तो गूळ म्हणजे आपल्यासारखा क्रिस्टल फॉर्म मध्ये नव्हता, तो असा पातळ होता म्हणजे अगदी पाण्यासारखा म्हणता येत नाही पण आपण जसं श्रीखंड हा खातो, आणि ते मला व्यवस्थित करतात. ते म्हणले हो आणि ह्या घरी म्हणजे ते फक्त त्या उसाच्या रसापासून ते कॉन्सन्ट्रेट करून बनवतात, म्हणजे त्याच्यात त्यांना मी विचारलं काहीही केमिकल घालत नाही, त्यामुळे हे किती छान आहे की आपल्याला फ्री खायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलं, तर त्या वेलकम ड्रिंक मध्ये तिकडे एक प्रकारची मोठी काकडी मिळते, त्याचा ज्यूस आणि तो गूळ. ते म्हणजे मला त्या लोकांकडनं हे सगळं ऐकून खूप छान वाटत होतं. अजूनही त्यांच्याकडे ज्या प्रकारे ते डान्स त्यांचे जे काही कल्चरल डान्सेस असतात ते पण ना खूप सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी.
1: बर
0: हा त्यांचं ते पानं बिन लावून त्या अजूनही त्या पद्धतीनं त्यांचं ते कॉस्ट्युम असतं आणि तो जो नाच करतात मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात.
1: लाकडापासून
0: ओढापासून आणि ते स्वतः तयार करतात. आणि मग त्यांना मी विचारलं की कशा पद्धतीनं, तर लाकडाचा ओंडका आणि त्याला अटॅच कसे करणार ना, तर ते खेळ सुद्धा ते लाकडापासून तयार करतात.
1: बर
0: हो तर हे इतकं छान. आणि त्या मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी म्हणजे भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले, तर मला हे खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच लोकांना अशा ठिकाणी म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये अशा ठिकाणीच घेऊन जाण्यात मला मजा वाटते. म्हणून हेरिटेज वॉक का करावा, कारण आपण ज्यांच्या बरोबर जातो आपण बघणं आणि त्यांच्या दृष्टीनं बघणं आणि आपण काही गोष्टी सांगणं आणि तेव्हा आपलं तिथे लक्ष जाणं हे त्यावेळेला होतं.
1: खूप छान अर्चना, तुम्ही हे खरंच खूप छान काम करता आहात आणि तुमच्या बरोबर अनेक लोकांना तुम्ही त्याचं ज्ञान देत आहात. इतिहास हा केवळ पुस्तकातच नसतो, तो शहराच्या रस्त्यावर जिवंत असतो, याची अनुभूती या आपल्या हेरिटेज वॉक मधून आपण घडवता. आणि वारसा जपणं म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचं संरक्षण नाही तर त्याच्या मागच्या कथा संस्कृती आणि अस्मितेचं जतन करणं ही जाणीव समाजात रुजवण्याचं काम अर्चनाताई इतके वर्षापासून करतायत. आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट निश्चित समजली, स्वप्नांना लिंग नसतं, असते ती फक्त जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. अर्चनाताई तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आपल्या सगळ्या मैत्रिणींची इतके भरभरून तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं ही माहिती देताना, आणि मला पण त्यावेळेस उत्तरं देताना सुद्धा मला काही गोष्टी अशा आठवत होत्या की आपण खरंच तिकडे पोहोचलोय. मी पण खूप खूप आभारी आहे तुमचे. धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद. आताच आपण वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत. स्वस्त

0: या गीतानंतर मैत्रिणींनो आपण ऐकणार आहोत स्मिता कुलकर्णी हिनं सादर केलेलं एकपात्री प्रहसन. मैत्रिणींनो पण एकपात्री म्हणजे काय माहितीये ना? कारण काय, बरेचदा एकपात्री, द्विपात्री, नाट्यछटा, नाटक, स्वगत याच्यामध्ये सगळ्यांची गल्लत होते. तर एकपात्री म्हणजे एकाच व्यक्तीनं रंगमंचावर सादर केलेली कला किंवा नाटक. यामध्ये एकच अभिनेता किंवा अभिनेत्री, विविध पात्र, त्यांचे आवाज आणि हावभाव बदलून एकटाच संपूर्ण कार्यक्रम किंवा नाटक सादर करतो. चला तर मग ऐकूया स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
1: आले आले आले, अरे अरे अरे, किती नरड दाबाल त्या घंटीच. आता दुपारच्याला कोण आलंय कुणास ठाऊक. दुपारी 1 ते 4 झोपायची वेळ असते, कस

0: कळत नाही लोकांना. आय आय आई, आता उठून जावं लागणार दारुगडाया. कोण आहे?
1: नमस्कार, मी सुनीता चव्हाण.
0: कोण सुनीता चव्हाण? म्या नाही ओळखत तुला.
1: अहो आजी, तुम्ही नाहीच ओळखणार मला.
0: तू ओळखतीस मला?
1: नाही.
0: तू मला ओळखत नाही, म्या तुला ओळखत नाही, मग कशाला आली आहेस इकडं? अनोळखी माणसाला घेत नाही मी घरात. एकतर माझी झोप मोड केली दुपारची, आणि काय बडबड करत बसली आहेस इकड? चल्ली.
1: ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेले नाही.
0: तेच तर म्हणतीये मी, मला तरी कुठेही आहे तुझ्याशी गप्पा माराया. झोप दे बर मला, जा म्हणलं ना.
1: अहो आजी, आधी मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मी जनगणना करायला आलीये म्युन्सिपाल्टी कडून. हे बघा, हे माझं आयकार. मला तुमची काही माहिती हवी आहे.
0: आजाबात मिळणार नाही. तुला काय वाटलं ग, ही म्हातारी तुझ्या बोलण्याला फसल? हा ग, मला माहिती आहे तुझ्यासारखे लोक असंच काहीतरी कारण सांगून घरात घुसत्यात आणि समद घर लुटून नेत्यात.
1: काहीही काय बोलताय आजी, माझं ऐकून दाखवलं की मी तुम्हाला.
0: ते कार्ड बिर्ड मला काही सांगू नगस, चल्ली म्हणलं ना.
1: अहो आजी, विश्वास ठेवा जरा माझ्यावर. हा बघा, हा माझ्याकडे फॉर्म आहे, तो तुम्हाला फक्त भरून द्यायचाय.
0: मी नाही देणार बघ. तू जनगणना वगैरे करायला आली आहेस यावर माझा विश्वासच नाही.
1: अहो हे बघा ना, माझ्याकडे तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी भरलेले फॉर्म आहेत. आता त्यांनी काय खुळे म्हणून भरून दिलेत का फॉर्म?
0: ते काय मला माहित. आता
1: का तुम्हाला असं वाटत कि मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून?
0: तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पण काय सांगाव बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय?
1: काय म्हणालात?
0: काय नाही, बघू बघू बघू तुझं फारम आण बर इकडं.
1: हे बघा,
0: बघू बघू बघू.
1: हा आजी, ह्या बघा, दिसतोय का? हा दोषांचा आहे, पाठच्या मजल्यावर राहतात ना त्यांचा.
0: बघू बघू. पर काय ग, आमच्या इथं पाच जोशी राहत्यात. एकदा इथं येऊन तुला लगेच कशा लक्षात राहिलं ग कि हा पाचव्या मजल्यावरच्या जोशांचाच फारम आहे ते? नक्कीच तू पाळ ठेवलेस बघ आमच्यावर.
1: अहो आजी, तसं काही नाही. अहो आता त्यांच्याकडूनच आले ना म्हणून लक्षात राहिलंय इतकंच.
0: अस मला फशिवतीस? पाचव्या मजल्यावर होतीस तर तिथून लगेच सातव्या मजल्यावर कशी काय आलीस ग? सहाव्या मजल्यावर काय कबूतर राहत नाहीत आमच्या? सहाव्या मजल्यावरच्या शिंद्यांचा फारम कुठे?
1: अहो आजी, सहाव्या मजल्यावर सगळ्या घरांना कुलप आहेत. आता काय कुलप भरून देणार आहेत का फॉर्म? हे बघा, बाकीच्या लोकांचे फॉर्म. हा बघा बघू,
0: त्या गोल गोट्यानं पण भरलाय फॉर्म. त्या टकल्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्की जनगणना आली असणार, नाहीतर तो चौथाच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही.
1: ये आत, ये
0: बस इत.
1: अहो मग तेच तर सांगते ना, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता थोडी खात्री पटली ना, आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती माहिती सांगा, मी भरते तुमचा फॉर्म.
0: तू बरी भरशील माझा फॉर्म? हा, माझ हात काय केळी खायला गेलत काय? आणि इकडं तो फॉर्म

0: अरुंदे ते म्हणे,
1: अहो आजी तुम्हाला त्रास नको म्हणून म्हटलं मी, नकर तर राहिलं बरं तुम्हीच, तुम्ही घरात किती माणसं ते लिहा.
0: माझे डोळे काय फुटले नाहीत, येतय मला वाचाया, चार बुक शिकली मी अभी.
1: बर बर लिहा तुम्हीच, कोण कोण राहत घरात, त्यांची आवली आहे ते
0: घरात. वय म्हणजे बघा, शंकरराव दादा अण्णा, रमी सुमी शैलू नलू बाबू बाळू इट्टू रकमा मोती शेवंता बकुळी हनुमान शिरप्या.
1: काय इतक्या लवकर हाताने घरात?
0: हे तर नाही ग, आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघा, शंकरराव म्हणजे दादाने अण्णाचा बा, म्हणजे आमचे धनीच की ग. रमी आणि सुमी दादाने अण्णाच्या बायका, शैलू आणि बाबू दादाची पोर, नलू आणि बाळू अण्णाची, इट्टू आणि रकमा आमच्या घरी काम करत्यात, मोती आमचं कुत्र, शेवंती आमची गाय, बकुळी तिचं वासरू, आणि हनुमी आणि शिरप्या म्हणजे आमची बैल जोडी. आमचा वाडा म्हणजे कसा अगदी भरलं गोकुळ आहे गोकुळ.
1: ओ आजी, तुमच्या गावाकडच्या गोकुळात कोण कोण आहे, मला काय करायचंय, इथे काय ते सांगा.
0: अग काय थाट आहे आमच्या गावाकडं, काय मान आहे आम्हाला गावात, बक्कळ शेती वाडी जमीन जुंबलं, काय विचारू नगस.
1: नाही विचार ते तुम्हाला, मला उशीर होतोय हो, सांगता का प्लीज इथं कोण कोण राहत ते.
0: इथं वय ओकलेले काळे, पांढरे हिरवे डोळे,
1: अहो
0: शहा पवार पाटील शिंदे आणि जोशी जोशी जोशी जोशी जोशी
1: शी. अहो काय हे, अख्ख्या सोसायटीत कोण राहतं ते विचारलंय का या फॉर्म मध्ये?
0: मला काय माहित,
1: अहो मग वाचा ना तो फॉर्म आणि त्यात विचारले तितकीच माहिती द्या, कशाला उगाच पण माहिती सांगून माझा वेळ वाया घालवताय.
0: बर बर,
1: घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या
0: 17.
1: 17 जण राहतात इथे?
0: अग मगाशी सांगितली ना व समधी यादी गावाकडे राहणाऱ्या माणसांची, मज बर परत, शंकरराव दादा अण्णा,
1: अहो आजी अहो किती वेळा सांगू तुम्हाला, गावाकडचे नाही, इथं राहणाऱ्या माणसांची नावं हवी आहेत.
0: अग परवा आमच्या गावाकडच्या लोकांची जनगणना कोण करणार आहे ते सांगा नि मला.
1: अहो ते मला कसं माहिती, मला इथली जबाबदारी दिली आहे, बाकीचं मला काय माहित नाही.
0: अरे माहित नाही म्हणजे असं कसं अर्धवट ज्ञान आहे तुझं, जा पूर्ण माहिती करून घे आणि मग ये माझ्याकडं.
1: अरे काय ताप आहे या बाईचा, घरात कुणी आहे का दुसरं?
0: काय काय ताप आहे म्हणतीस, माझा त्रास होतो तर आलीस कशाला इकडं, मी काय अक्ष देऊन बोलावणं केलं होतं हे तुला. नाही बरं जा तुझा फारम, काय करशील. तस बी मेलेल्या माणसांची जनगणना करून काय करणार आहेस. मेलेल्या माणसांची म्हणजे तुम्ही काय भूत भीत आहात का? राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम येते मी. अग घाबरू नगस, गंमत केली मी जरा तुझी, कुठं निघालीस, ये आत ये पाणी पी थोड, कलिंबू सरबत करू, खर तर आता माझी चहाचीच येळ झालीय. पर तू ना तू आलीस तर सरबत करते थंडगा.

0: यार, बरफ घालून नको नको, मला फक्त फॉर्म भरून द्या, मी निघते लगेच. अशी भरी सोडन बा तुला, ये आत ये. अग घाबरू नगस,
1: आता सरबत पिल्याशिवाय काय तुझी सुटका नाही बघ.
0: नाही नको नको, मला जाऊ द्या, राहू दे तो फॉर्म पण तुमच्याकडे, राहू दे, येते मी.
1: थांब अगे, धमके जरा.
0: आव येता का जरा बाहेर, या पोरीला म्या भूत आहे असं वाटतंय. माझी लाखीची आई ग भूत व्हायची, पर मरण असं काय येते, ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार.
1: आजोबा अजून नाही अजून बाहेर
0: येतील येतील, इतकी काय घाई आहे.
1: अहो आजी, तुम्हाला नसेल घाई, पण मला जायचंय घरी.
0: आव आव येत आहे ना व बाहेर.
1: बघ ना ग, 4 महिने झाले आग मारायले, पर बाहेरच येत नाहीत बघ.
0: 4 महिने आहो आजी, काय बोलताय काय तुम्ही?
1: अग खरंच, 4 महिन्यापासून बोलवायले यांना बाहेर या म्हणून, पर येतच नाहीत बघ, काय बी ऐकत नाहीत माझ. पोरांनी आमच्या गावचं सगळे ऐकून खाल्लं, आणि आम्हा दोघा म्हातारा म्हातारीला इथं वृद्धाश्रमात आणून टाकलं, आणि परत तोंड म्हणून दाखवलं नाही बघ. यांना तिकडं काय ग म्हणा म्हणून तिथून पळून आलो. गाठीशी थोडं लपून आणलेलं पैकन दागिनं होते ते इकून हे घर भाड्याने घेतलं, पण इथं बी त्यांना काय बी करमलं नाही बघ. आणि एक दिस असंच दुपारच्या लाज झोपले, चहा झाल्यावर 10 हाका मारल्या, पण एक नाही आणि 2 नाही, हात बघायला गेले तर समजा संपलं होतं ग.
0: काय बोलताय तुम्ही? मला भीती वाटते ना, चलो चलो मी निघते.
1: अग पुढच तरी आई,
0: नको नको, मी चालले चल.
1: अग म्या कशी मिळाले ते तरी ऐक.
2: काय ग, कोण आले, कोण अशी बोलतीस?
1: आव मला फसवाया आली होती एक बामटी, कस हुसकून लावलं बघा. सकाळीच वाचला होता मी मेसेज व्हॉट्सअपवर, ही टोळी आधी जनगणनेच्या नावावर घरातल्या लोकांची माहिती घेती, आणि मग घरात घुसून कशी लुटती लोकांना ते. तवाच ठरवलं होतं मी, आज कोणी आलं घरला तर त्यांना कस पळवून लावायचं ते.
2: वो वो, लय हुशार झाली ग माझी बाळ. अग येडी का खुळी तू, हा नक्की भामटीच होती का ती? अग आपल्या सरकारकडनं तस जनगणनेचं काम चालू आहे, फार महत्वाचं काम आहे बर का ते. जनगणनेसाठी आलेल्या समद्या माणसांना सहकार्य करून समधी माहिती द्या असं आवाहन करते सरकार, आणि तू त्यांच्याकडून आलेला बाईलाच हुसकवून लावलंस होय.
1: अव जनगणनेचं काम करायच पाहिजे, म्या कुठं नाही म्हणती, लय महत्वाचं काम आहे ते, मला बी माहित आहे. त्यांना माहिती द्यायलाच पाहिजे समधी खरी खरी, खरं तर हे जनकल्याणाचंच काम आहे. आपल्या कल्याणासाठी सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी समधी माहिती फार महत्वाची असते, होय ना?
2: आता कस एकदम शानेवारी बराबर बोललीस बघ.
1: आव पर ह्याचाच फायदा घेतात ना ही भामटी लोक, आणि गरीब बिचारे लोकांना फसवत्यात, हे काय बरोबर आहे का सांगा मला?
2: अगो पण तू त्याच्या सरकारी अधिकाऱ्यालाच पळवून लावलं, जाऊ बरं बोलू.

0: मान तिला अव आता इतका वेळ तिच्याशी बोलून दमले बघा मी म्हटलंच ना मग अशी एकदम हुशार आहे बघ माझी बाय लावला ना मला कामाला आणतो बाई आणतो मी तिला बोलून आणतो तिला स्वामी खरी खरी माहिती देऊया बर का आलोच मी
1: मैत्रिणींनो आताच आपण स्मिता कुलकर्णी यांनी सादर केलेलं एकपात्री प्रहसन ऐकलं विषय होता जनगणना ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं हे पद

परत मैत्रिणींनो, या नाट्यपदाबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच. तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे. त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को. 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ द्यावी, मात्र त्यांना चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा. या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेत आजही गदारोळ कायम राहिला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच घोषणाबाजी सुरू झाली. सभापती ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना कामकाज चालू द्यायची विनंती केली. धोरण विचारांमध्ये मतभेद असू शकतात पण ते विचारांमधूनच व्यक्त व्हायला हवेत. देशाला सभागृहांचं कामकाज चालताना बघायचं आहे असं ते म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास चालू द्यायची विनंती त्यांनी केली पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सभागृहात आपल्या पेहरावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळचे खासदार जॉन ब्रेटास यांनी उपस्थित केला. त्यावर इतर सदस्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी अशी सूचना

अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी केली. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यामुळे त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या रेल्वेची जवळपास 89% तिकीटं ऑनलाईन बुक होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. लोकसभेत आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मांडलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत केरळचं नाव बदलून केरळम असं करण्यासंबंधीचं विधेयक मांडतील. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकही आज चर्चा आणि संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनांसाठी योग्य नसून तिथं आंदोलनांची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडून घेतली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारवायांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा या कायद्यानं घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 पदं रिक्त आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला. मुख्यमंत्री विजय यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं की लोकसंख्येवर यशस्वी नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांवर मतदार पुनर्रचनेचा प्रतिकूल परिणाम होता कामा नये ही काळजी घेणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावात याला पाठिंबा दिला आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या सिरमोर जिल्ह्यामध्ये गटलोग इथं गाडी खोल दरीत कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. परंतु आज राज्यात विविध ठिकाणी हवामानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये दरड कोसळल्यानं बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानात 5 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि उज्जैन इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 4 जिल्ह्यातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांसह प्रयागराजमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशामध्ये बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं राज्यातल्या 6

जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

मेरी चाबियां घर की।

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार। विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ। विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार। जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल। आणि मुंबईत कुर्ला इथे घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं। सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले। संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे, त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं।
1: आप एक पत्र 2 बजे तक लिखकर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का। हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो। मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है।
0: विरोधकांना सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला। या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे। तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला। जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग 18व्या दिवशी विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून प्रचंड गदारोळ झाला। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला। अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठाला सांगितलं। दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनासाठी योग्य नसून तिथे आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडली। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारव्यांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे। सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद करणाऱ्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे। 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा कायद्याने घेतली आहे। देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 रिक्त पदे आहेत। गेल्या 5 आर्थिक वर्षात राज्यात 36,000 अधिक खासगी कंपन्या बंद पडल्या, अवसायनात निघाल्याचं केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा प्रश्न विचारला होता। यातल्या सर्वाधिक 12,000 अधिक कंपन्या मुंबईतल्या तर सुमारे 6,500 पुण्यातल्या होत्या। यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे हे उद्योग बंद पडल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला। या प्रकरणी तपासणी करून माहिती देऊ अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या

इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतले इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचं मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेतल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विर्लेपाले इथं बहुमजली इमारतीच्या 11 मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. नांदेड वाघळा महानगरपालिकेच्या वतीनं आज नांदेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर, आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. बीड शहरात भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका जळगाव जामोद इथं तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज जागतिक हत्ती दिन. भारतीय वन्यजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले की जगातल्या 60% जास्त आशियाई रानटी हत्ती भारतात आढळतात. देशात हत्तींसाठी 33 राखीव वनक्षेत्र असून या भागात त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात असं ते म्हणाले. वनकर्मचारी, संशोधक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदायांनी हत्ती संवर्धनात दिलेल्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवी सहजीवन सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ईटॅक या संस्थेच्या वतीनं गजलोक या विशेष माहितीपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता एमजीएम विद्यापीठामध्ये व्ही शांताराम सभागृहात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातून जाणारी एसटी वाहतूक पुढचे आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरची एसटी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे अंतर 42 किलोमीटरने वाढलं असून साहजिकच तिकिटाच्या दरात आणि प्रवासाच्या वेळेतही वाढ होणार असल्यानं प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन एसटी प्रशासनानं केलं आहे. अवजड वाहतुकीसाठी आंबाघाट 1 ऑगस्टपासूनच बंद करण्यात आला होता. मात्र चौपदरीकरणाचं काम, पावसामुळे रस्त्याला भेगा पडणं, दरड कोसळणं, रस्ते खचणं अशा घटनांमुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाल्यानं एसटी वाहतूकही थांबवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विर्लेपार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युवावाणीच्या स्टेट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. धैर्याने पुढे चला, विजय तुमचाच आहे. तरुणाई म्हणजे स्वप्न पाहण्याचे, नवे विचार स्वीकारण्याचे आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला नवी दिशा देण्याचे वय. आजचा युवा बदलत्या जगाचा केवळ साक्षीदार नाही, तर त्या बदलाचा महत्वाचा शिल्पकार आहे. अशा युवा शक्तीला धैर्य, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा जागतिक युवा दिन 2026 विशेष महत्वाचा ठरतो. जागतिक युवा दिनाची सुरुवात संत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी 1985 मध्ये केली. जगभरातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्या प्रश्नांना आणि स्वप्नांना व्यासपीठ देणे, तसेच त्यांच्यामध्ये बंधुभाव, आशा आणि सेवाभाव निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. 1986 मध्ये पहिला जागतिक युवा दिन आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून हा युवा पिढीच्या सहभागाचा जागतिक प्रवास बनला आहे. 2026 41व्या जागतिक युवा दिनाची थीम आहे टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड, म्हणजेच धैर्य धरा, मी जगावर विजय मिळवला आहे. ही थीम योहान 16:33 या बायबलमधील वचनावर आधारित आहे. या संदेशातून संकटे, भीती, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातही धैर्याने उभे राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही राष्ट्राचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्या राष्ट्रातील युवक. त्यांच्या विचारात ऊर्जा असते, कृतीत जोम असतो आणि स्वप्नात भविष्याची दिशा दडलेली असते. युवक हे समाजातील परिवर्तनाचे वाहक असतात. त्यांच्या हातात राष्ट्राची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रगती अवलंबून असते. त्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्व गुण विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे, जागतिकीकरण आणि स्पर्धा यांच्या युगात युवकांसमोर अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक आव्हानेही उभी आहेत. या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक महत्वाचे ठरतात. त्यांनी युवकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्याचा, ज्ञानार्जन करण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणुकीमुळे युवकांना जीवनाचे योग्य ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते. याच संदेशासह प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत या आपल्या खास कार्यक्रमाची सुरुवात करूया.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रघुनंदन पणशीकर यांचं गायन आपण ऐकलं. राग होता गौरी, त्यांना तबला साथ केली होती समीर पुणतांबेकर यांनी, तर हार्मोनियम साथ होती चैतन कुंटे यांची. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजून गेले. आता प्रसारित करीत आहोत युववाणी.

मित्रांनो, युवक दिन हा युवकांमध्ये आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय करतो, राष्ट्राच्या विकासात आपले योगदान कसे असावे, आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येईल.

याचा विचार या दिवशी प्रत्येक तरुणाने करणे आवश्यक आहे. हा दिवस युवकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्यात सकारात्मक विचार, कर्तव्य भावना आणि नेतृत्वाची भावना जागृत करतो. या दिवसामागील उद्देश अत्यंत व्यापक आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना दिलेले संदेश केवळ धार्मिक नव्हते, तर ते सामाजिक, राष्ट्रीय, नैतिक आणि मानवतावादी मूल्यांनी समृद्ध होते. त्यांनी युवकांना आत्मविश्वास, चारित्र्य, परिश्रम, शिस्त, धैर्य, सेवा आणि राष्ट्रप्रेम यांचा मार्ग दाखवला. भारत हा जगातील सर्वाधिक युवक संख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारताला महासत्ता बनविण्यात तिची महत्वाची भूमिका असू शकते. म्हणूनच युवक दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून युवकांच्या क्षमता, कर्तृत्व आणि जबाबदारी यांची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी देशभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि युवक संघटनांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, योग शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक सेवा उपक्रम आणि युवक मेळावे आयोजित केले जातात. या उपक्रमांद्वारे युवकांना समाजाशी जोडण्याचा आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. जागतिक युवक दिनाचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे युवकांना संस्कृती, अध्यात्म आणि नैतिक मूल्यांशी जोडणे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक युवक पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतात. अशा वेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास आणि आधुनिकतेबरोबर मूल्यांचे जतन करण्यास प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद यांचा सर्वाधिक विश्वास युवकांवर होता. त्यांचे मत होते की राष्ट्राचे भविष्य युवकांच्या हातात असते. युवकांमध्ये अपार ऊर्जा, कल्पकता आणि कार्यक्षमता असते. योग्य दिशा मिळाल्यास ते अशक्य वाटणारी कामेही शक्य करू शकतात. त्यांनी युवकांना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते स्वतःच्या शक्तीवर विश्वास नसलेली व्यक्ती कधीही महान कार्य करू शकत नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद शक्ती दडलेली आहे. त्यांच्या विचारांमध्ये केवळ यश मिळवण्याचा संदेश नव्हता, तर चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त, निस्वार्थ सेवा आणि आत्मसंयम यांनाही तितकेच महत्व होते. युवकांनी केवळ वैयक्तिक प्रगती न करता समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठीही कार्य केले पाहिजे, असे ते सांगत असत.

मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या मते युवकांनी भीती, आळस, न्यूनगंड आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करून धैर्य, परिश्रम आणि आत्मविश्वास स्वीकारला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक विचारातून युवकांना जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांनी युवकांना नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे तर जबाबदारी असल्याचे शिकवले. नेत्यामध्ये दूरदृष्टी, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, संयम आणि लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता असली पाहिजे. युवकांनी स्वतःमध्ये हे गुण विकसित केले तर ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि

स्वयंसेवी संघटनांमधील सहभागामुळे नेतृत्व गुण विकसित होतात. युवकांनी अशा संधींचा लाभ घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा. स्वामी विवेकानंदांचा प्रत्येक संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी युवकांना निराश न होता सतत प्रयत्न करण्यास, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित केले. त्यांच्या मते प्रत्येक युवकामध्ये राष्ट्र बदलण्याची क्षमता आहे. योग्य शिक्षण, चारित्र्य, शिस्त, परिश्रम आणि सेवाभाव यांच्या जोरावर भारताला जगातील सर्वोच्च राष्ट्र बनविणे शक्य आहे. त्यांनी सांगितले की जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नये. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक टप्पा असतो. ध्येय निश्चित करून अखंड प्रयत्न करणारा युवकच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. त्यांच्या विचारांमध्ये आत्मविश्वास, परिश्रम, राष्ट्रप्रेम, मानवता, नैतिकता आणि नेतृत्व यांचा सुंदर संगम दिसून येतो. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा स्वीकार करून वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

एकविसावे शतक हे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे युग मानले जाते. या बदलत्या युगात युवकांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्वाची झाली आहे. आजचा युवक केवळ स्वतःच्या करिअरचा विचार करणारा नसून समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवजातीच्या विकासात योगदान देणारा नागरिक बनला पाहिजे. युवक हे राष्ट्राचे वर्तमानही आहेत आणि भविष्यही आहेत. त्यांच्या विचारांवर, कृतीवर आणि निर्णयांवर देशाच्या प्रगतीची दिशा ठरत असते. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. देशातील मोठा लोकसंख्येचा वर्ग हा युवकांचा आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारत आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि नैतिक क्षेत्रात जगातील अग्रगण्य राष्ट्र बनू शकते. परंतु या शक्तीचा योग्य उपयोग झाला नाही तर तीच शक्ती देशासाठी आव्हान ठरू शकते. त्यामुळे युवकांना योग्य शिक्षण, कौशल्य, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक, मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाईन शिक्षणामुळे जग एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. युवकांना ज्ञान, माहिती आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज अनेक तरुण ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, संशोधन करत आहेत, नवीन उद्योग सुरू करत आहेत आणि जागतिक स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. परंतु डिजिटल युगाचे काही दुष्परिणामही आहेत. सोशल मीडियाचे अतिवापर, मोबाईलचे व्यसन, खोटी माहिती, सायबर गुन्हे, मानसिक ताण, वेळेचा अपव्यय आणि सामाजिक एकाकीपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक युवक प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगात अधिक वेळ घालवतात. यामुळे युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, ध्येय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या आत्मसंयम, शिस्त आणि आत्मनियंत्रणाच्या शिकवणी

कंपनीचा अवलंब करून युवकांनी डिजिटल साधनांचा समाजहितासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पदवी पुरेशी नसते. युवकांनी संवाद कौशल्य, नेतृत्व, संगणक ज्ञान, संशोधन, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि उद्योजकता यासारखी कौशल्ये विकसित केली पाहिजे. कौशल्य विकासामुळे युवक आत्मनिर्भर बनतात, रोजगाराच्या संधी वाढतात आणि नवीन उद्योग उभारण्याचे धैर्य मिळते. आज भारतात स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे युवकांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे. युवकांनी स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. समाजात अजूनही गरिबी, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, पर्यावरण प्रदूषण, लैंगिक असमानता, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता यासारख्या समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता अभियान, रक्तदान, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, साक्षरता अभियान, आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण अशा उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सामाजिक कार्यातून नेतृत्व, संवेदनशीलता, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित होते. यामुळे युवक अधिक परिपक्व आणि समाजाभिमुख बनतात.

मित्रांनो, आज आपण पर्यावरण संवर्धन ही जगासमोरील सर्वात मोठी गरज आहे. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या समस्या गंभीर होत आहेत. युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त जीवनशैली, जलसंधारण, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी युवकांनी पर्यावरणपूरक सवयी स्वीकारणे आवश्यक आहे. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ म्हणजे देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होय. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध देश आहे. या विविधतेत एकता टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवकांनी जात, धर्म, भाषा किंवा प्रादेशिक भेदभाव न करता सर्वांना समान आदर दिला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सहिष्णुता, संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून युवक देशात शांतता आणि विकासाचे वातावरण निर्माण करू शकतात. स्वामी विवेकानंदांनीही संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानण्याचा संदेश दिला होता.

मित्रांनो, आज जागतिक युवक दिनाचे महत्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. जागतिक स्पर्धा, बदलती जीवनशैली, तंत्रज्ञान, मानसिक ताण, बेरोजगारी आणि सामाजिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर युवकांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा स्वीकार करावा. शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्था युवक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे युवकांना प्रेरणा देतात. जागतिक युवक दिन हा केवळ उत्सव नसून आत्मपरीक्षण, आत्मविकास आणि राष्ट्रसेवेची नवी प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक युवकामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकणे आणि पुन्हा प्रयत्न करणे हेच यशाचे रहस्य आहे. युवकांनी वेळेचे महत्व ओळखले पाहिजे, चांगले आरोग्य राखले पाहिजे, सतत नवीन ज्ञान मिळवले पाहिजे आणि स्वतःला नैतिक दृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, जागतिक युवक दिन हा भारताच्या युवा शक्तीला जागृत करणारा, प्रेरणा देणारा आणि राष्ट्र निर्माणासाठी सज्ज करणारा महत्वपूर्ण दिवस आहे. भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, शेती, कला, क्रीडा, संशोधन, प्रशासन आणि समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात युवकांनी उत्कृष्ट कार्य करून देशाला प्रगतीच्या शिखरावर नेले पाहिजे. स्वतःचा विकास आणि समाजाचा विकास यांचा समतोल साधणारा युवकच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता ठरतो. जागतिक युवक दिन आपल्याला हेच शिकवतो की युवक ही केवळ देशाची आशा नसून देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. ही शक्ती योग्य मूल्यांनी, योग्य शिक्षणाने आणि योग्य दिशेने प्रेरित झाली तर भारताला विकसित, समृद्ध, सशक्त आणि जगात अग्रगण्य राष्ट्र बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजच्या तरुणांसमोर करिअरची स्पर्धा, आर्थिक अस्थिरता, बदलते तंत्रज्ञान, मानसिक दबाव, सामाजिक विभाजन आणि भविष्याबाबतची अनिश्चितता अशी अनेक आव्हाने आहेत. मात्र आव्हाने म्हणजे थांबण्याचे कारण नव्हे, उलट त्यातून शिकून अधिक सक्षम होण्याची संधी आहे. त्यामुळे या वर्षाची थीम तरुणांना सांगते, भीतीवर मात करा, आशा जपा आणि धैर्याने पुढे चला. या संदेशाचा व्यापक अर्थ केवळ धार्मिक विश्वासापुरता मर्यादित नाही. प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनातील अडचणींवर मात करताना सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि मूल्यांची साथ घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या यशाबरोबरच समाजाच्या कल्याणाचा विचार करणे, दुर्बल घटकांना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शांतता बंधुभावासाठी योगदान देणे ही देखील युवा शक्तीची जबाबदारी आहे. युवा म्हणजे परिवर्तनाची ऊर्जा. तंत्रज्ञानाच्या युगात ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर नवकल्पना, उद्योजकता, विज्ञान, कला, सामाजिक सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते. सोशल मीडियाचा केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञान आणि सकारात्मक संवादासाठी वापर करणे

ही देखील आजच्या युवकांची जबाबदारी आहे. जागतिक युवा दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तरुणांनी स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी आहे. मी काय करू शकतो या प्रश्नापासून परिवर्तनाची सुरुवात होते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून अपयशातून शिकत आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवत तरुणांनी पुढे जाणे गरजेचे आहे. 2027 मध्ये जागतिक युवा दिनाचे आंतरराष्ट्रीय आयोजन दक्षिण कोरियातील सोल येथे होणार आहे. त्याची तयारी जगभर सुरू असून टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड हा संदेश या युवा प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या युवा पिढीसमोर संधींचे आकाश खुले आहे. गरज आहे ती फक्त योग्य दिशा, सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्याची. कारण संकटे कितीही मोठी असली तरी धैर्यवान मन, आशावादी विचार आणि कृतिशील युवा शक्ती परिवर्तन घडवू शकते. म्हणूनच जागतिक युवा दिन 2026 संदेश प्रत्येक तरुणाने मनात ठेवूया. भीतीला नाही, धैर्याला होकार देऊया. निराशेला नाही, आशेला साथ देऊया. आणि स्वतःसोबत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही पुढे येऊया.

0: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती

कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत. संगीत शंकर अहसान लॉय यांचं आहे आणि चित्रपट आहे कट्यार काळजात घुसली.

गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया वराडी आणि वाजंत्री या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत. रचना गदी माडगुळकर यांची आहे आणि संगीत आहे राम कदम यांचं.

याबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: च्या सहकार्याने मलकाम खेळाच्या पहिल्या वहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ मलकाम प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडलं. या संदर्भात बोलण्यासाठी देशपांडे सर आज आपल्यासोबत क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत. उदय देशपांडे यांची क्रीडाप्रेमींना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मलकाम खेळाचा प्रचार आणि प्रसार यासाठी गेली 50 वर्ष त्यांनी स्वतःला वाहून घेतले. मलकांबासाठी कार्यरत असलेल्या दादर येथील सुप्रसिद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिराचे मानद प्रमुख प्रशिक्षक आणि कार्यवाह म्हणून ते काम पाहतात. मलकाम खेळातील भरीव योगदानासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. देशपांडे सर, क्रीडा विश्वमध्ये आपलं स्वागत.
1: धन्यवाद भगवानजी.
0: सर्वप्रथम सांगा, श्रीलंकेत पहिल्यांदाच मलकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या उपक्रमामागची मुख्य संकल्पना आणि उद्देश काय होता?
1: श्रीलंकेमध्ये एक महाराष्ट्रीयन महिला आहेत, ज्यांचं नाव मीनल रेनाविकर, आणि फेब्रुवारी 2026 एक डॉक्टर सुरेश राठोड यांचा इंडियन पोलीस मित्र भारत सर्किट बेंच फाउंडेशन, DS राठोड फाउंडेशन, मार्शल आर्ट योगा अकॅडमी यांच्या वतीने मला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड हे श्रीलंकेमध्ये देण्यात आलं होतं. त्यावेळेला मी मीनल रेनाविकर यांच्याशी संपर्क साधला आणि स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर यांच्याकडे एक मलखांबाचा कार्यशाळा त्यावेळात मी घेतली आणि ती कार्यशाळा एवढी यशस्वी झाली की त्यांनी पुन्हा जूनमध्ये दुसऱ्यांदा मला श्रीलंकेत बोलावलं आणि त्याच्यामध्ये 4 दिवसांमध्ये 2 ते 5 जूनमध्ये 11 ठिकाणी मलखांबाच्या कार्यशाळा झाल्या. मग त्याच्यामध्ये एक स्वामी विवेकानंद योग सेंटर आहेच, शिवाय एक रामनाथन हिंदू लेडीज कॉलेज आहे, एक रत्नमाला हिंदू कॉलेज आहे, हिंदू लेडीज कॉलेज आहे, विवेकानंद कॉलेज आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मलखांबाच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. ह्याच्यासाठी मुंबईवरून मी एक पोल मलखांब, तो लाकडी खांब असतो स्टँडचा, तो घेऊन गेलो होतो, आणि शिवाय दोरीचा मलखांब होताच. अशा दोन्ही याच्यावरती त्या ठिकाणी 11 कार्यशाळांमधून जवळजवळ 100+ मुलामुलींना मलखांबाचं प्रशिक्षण दिलं.
0: सर, या कार्यशाळेत श्रीलंकेतील जी मुलं सहभागी झाली होती त्यांचा मलखांब शिकण्याबद्दलचा प्रतिसाद कसा होता? म्हणजे त्यांचा उत्साह तुम्हाला विशेषतः काय जाणवलं?
1: प्रामुख्याने मलखांब ही त्यांच्यासाठी एक नवीन गोष्ट होती. याच्या आधी कधी त्यांनी मलखांब बघितलेलाही नव्हता, त्याच्या आधी कधी केलेलाही नव्हता, आणि त्यामुळे प्रत्यक्ष त्यांना प्रात्यक्षिक दाखवायचं आणि मग शिकवायचं आणि मग त्यांना शिकवताना हेल्प करायची. माझ्याबरोबर प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई हे दोन माझे विद्यार्थी होते आणि त्यांनी प्रात्यक्षिकही दाखवली आणि त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये मला मदतही केली. आणि उरलेल्या मलखांबावर, प्रामुख्याने मलखांबावर चढून बोंडावरती जाऊन बसणं, म्हणजे एक संतुलन म्हणा, मनावरती ताबा म्हणा, भीती वाटते त्या भीतीवरती मात म्हणा, या गोष्टी त्यांना एक आव्हानात्मक होत्या. आणि त्याचप्रमाणे सगळे जे एलिमेंट्स, मग ते हँगिंग पद्मासन असेल, इन्व्हर्टेड हँग असेल, द्रोणासन असेल, प्रौढासन असेल, नौकासन, सगळी जी आपण जमिनीवरती आसनं करतो ती त्या ठिकाणी पुरलेल्या मलखांबावर किंवा दोरीवरती त्यांनी केली आणि बऱ्याच जणांनी जे जे त्यांना शिकवलं ते यशस्वीपणे साध्य करून दाखवलं. मी त्याने सांगितलं होतं की 2019 पहिली मलखांबाची विश्वअजिंक्यपद स्पर्धा मुंबईत झाली होती, 2023 दुसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही आसाममध्ये झाली होती आणि 2027 तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही कदाचित मुंबईत होईल, कदाचित पुण्यात होईल, कदाचित मलेशियामध्ये होईल. तर ते श्रीलंकेचे आयोजक जे होते ते म्हणाले आम्ही सुद्धा तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा घ्यायला तयार आहोत. म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता मलखांबाचा अधिक सराव करा, प्रगत प्रशिक्षणासाठी तुम्ही मुंबईत या, तुमचं अधिक प्रशिक्षण तिकडे करू आणि मग श्रीलंकेची टीम ही तिसऱ्या विश्व मलखांब स्पर्धेमध्ये भाग घेईल.
0: तुम्हीच आता म्हणालात की श्रीलंकेत मलखांब हा पहिल्यांदा, म्हणजे त्यांना फारसा परिचित खेळ नाही आहे. तर मलखांब हा एक पारंपरिक भारतीय क्रीडा आणि योग यांचा संगम असलेला खेळ म्हणून ओळखला जातो, तर त्याचा श्रीलंकेत परिचय करून देताना तुम्हाला कोणती आव्हानं आली?
1: प्रामुख्याने इतर ठिकाणी मला जी भाषेची समस्या येते की त्यांना इंग्रजी समजत नाही किंवा हिंदी समजत नाही, इकडे तसं नव्हतं. इकडे त्यांना हिंदी समजत होतं, इंग्रजी समजत होतं, आणि

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, श्रीलंकेत झालेल्या पहिल्या भारतीय मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडाविषय या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रीलंकेत अलीकडेच भारतीय सांस्कृतिक केंद्र

0: थोडी भारतीय शरीरयष्टी म्हणा आणि श्रीलंकेची, ते फारसा फरक नाही आहे. आपल्याकडे जे तमिळ माणसं जी आहेत त्याप्रमाणे काटक, चिवट, लवचिक आणि ताकद या सगळ्यामध्ये ती उजवी होती. त्यामुळे मशीनप्रमाणे त्यांना एक एक गोष्ट जी सांगाल ती गोष्ट ते करून दाखवत होते. आता फक्त थोडंसं अधिक मार्गदर्शन आणि थोडासा सराव आला तर त्याच्यात ते नक्की प्राविण्य मिळवू शकतील असं वाटलं.
1: श्रीलंकेतील कार्यशाळेत पारंपरिक खांबावरचा मलखांब आणि दोरीवरचा मलखांब हे शिकवताना प्रशिक्षणाची जी पद्धत होती ती भारतीय प्रशिक्षणापेक्षा वेगळी ठेवावी लागली का?
0: नाही नाही, मी आता जगामध्ये कुठेही गेलो ना तरी एका ठराविक पद्धतीनेच मलखांब शिकवतो. म्हणजे त्या मलखांबावरच्या उड्या ज्या आहेत त्यांची नावं सगळी, साधी उडी, तेडी, बगली, हाताचा फरा, पायाचा फरा, पोटा ताजवा, ही सगळी मराठीच नावं त्यांना दाखवतो. म्हणजे जसं जुडो कराटे आपल्याकडे आले आणि त्यांनी त्यांची नावंही आपल्याकडे प्रचलित केली, आपल्याकडे शिकताना सुद्धा तीच नावं वापरली जातात. एवढंच नव्हे तर सूर्यनमस्कार घालायचे असतील तर सूर्यनमस्काराचे मंत्र किंवा त्याचे आकडेसुद्धा 1 2 3 4 न म्हणताना 1 2 3 4 असे आकडे घेऊन त्यांना आम्ही सूर्यनमस्कारसुद्धा शिकवले आणि त्यांनी ते सहज साध्य केलं. त्यांना ते वेगळं काही वाटलं नाही त्याच्यामध्ये.
1: सर, या दौऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे कोलंबो येथील एक वन गॉल फेस मॉल म्हणून आहे जो श्रीलंकेतील सर्वात मोठा शॉपिंग मॉल म्हणून ओळखला जातो. येथे मलखांब खेळाची विशेष प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. एखाद्या देशातील मॉलमध्ये मलखांब खेळाचं झालेलं पहिलंच सार्वजनिक प्रदर्शन होतं, तर या सार्वजनिक प्रदर्शनांना मिळालेला प्रतिसाद कसा होता आणि या प्रदर्शनातून तुम्ही स्थानिक लोकांना काय संदेश दिला?
0: मला हे खूप आवडलं कारण मी इतकी वर्ष मलखांब शिकवतो, इतक्या देशांमध्ये जवळजवळ 52 पेक्षा अधिक देशांमध्ये गेलेलो आहे, तरीसुद्धा अच्छा मॉलमधलं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण पहिल्यांदाच होतं. आणि आता मी 2 3 4 5 जूनमध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मलखांबाच्या कार्यशाळा घेतल्या त्या सगळ्या मुलांना आम्ही या शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी बोलवलं होतं. आणि हाय कमिशनर संतोष झा यांच्या पत्नी तनुजा झा आणि सुहासिनी हँडी ज्या कल्चरल अफेअर्स ऑफिसर होत्या त्यांनी याच्यात पुढाकार घेतला. आणि रश्मी थॉम्सन म्हणून फर्स्ट सेक्रेटरी ऑफ इंडियन हाय कमिशन, आणि त्यामुळे अतिशय गर्दी त्या प्रात्यक्षिकांना होती. पहिला, दुसरा, तिसरा मधला सगळ्यावरती बाल्कनीमधनं सुद्धा लोक बघत होते आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा खूप गर्दी होती. आणि ज्या खेळाडूंनी गेले 3 4 दिवस प्रशिक्षण घेतलं होतं त्यांचीच प्रात्यक्षिकं होती. प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई यांनी सुद्धा प्रात्यक्षिकं दाखवली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी आपापल्या मोबाईलवरून फोटो काढले आणि ह्या सगळ्या सहभागी स्पर्धकांना त्या ठिकाणी आम्ही प्राविण्य प्रमाणपत्र, सहभाग प्रमाणपत्र दिली.
1: एकूण अशी किती मुलं या मॉलमधील प्रात्यक्षिकांमध्ये श्रीलंकेतील सामील झाली होती?
0: खरं म्हणजे अख्ख्या 4 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये 100+ खेळाडूंनी भाग घेतला वेगवेगळ्या ठिकाणच्या. आणि या ठिकाणी त्यातले निवडक जे चांगले चांगले करणारे आणि चारही दिवस जे हजर होते अशा जवळजवळ 40-50 विद्यार्थिनींनी बोलावलं होतं आणि त्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.
1: सर, मलखांब विषयक श्रीलंकेमधील हा पहिलाच उपक्रम होता, त्याचा भविष्यात या शेजारी देशामध्ये प्रशिक्षण केंद्र किंवा स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने किती उपयोग होऊ शकतो?
0: खूप चांगला उपयोग होईल याचं कारण अष्टांग योग मंदिर म्हणून त्या ठिकाणी आहे. त्याचे व्यासा कल्याण सुंदरम हे स्वतः ते चालवतात, ते स्वतः योगामधले एक्सपर्ट आहेत. त्यांचं वय 50 वर्ष आहे, त्यांनी स्वतः मलखांबावरती प्रशिक्षण घेतलं याच्यामध्ये आणि त्यांच्या योग केंद्रामध्ये तर नियमितपणे ते मलखांब शिकवू इच्छितात. आणि त्यामुळे केवळ कोलंबोमध्येच नव्हे तर श्रीलंकेतील आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा मलखांब कसा पसरवता येईल, त्या ठिकाणी एक अंधशाळा पण आहे, त्या अंधशाळेत सुद्धा मुलं कशा मलखांब करू शकतील या दृष्टीने त्यांचा विचार सुरू आहे. आणि मैत्रेय कुलकर्णी जे पूर्वी स्पेनमध्ये भारतीय राजदूत म्हणून कामं करत होते त्यांनी पण ह्याच्यात खूप इंटरेस्ट घेतला. आता त्यांची नेमणूक श्रीलंकेमध्ये, तर त्यांनी या कार्यक्रमाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आता श्रीलंकेमध्ये हा मलखांब रुजायला लागेल. आणखीन 2-3 कार्यशाळा त्या ठिकाणी होतील आणि मग श्रीलंकेचा संघ 3री आंतरराष्ट्रीय विश्व मलखांब स्पर्धा आयोजित करण्यामध्ये किंवा त्याच्या सहभागी होण्यामध्ये मोलाची भूमिका बजावेल.
1: म्हणजे तुम्ही आताच म्हणालात की श्रीलंकेतील जे कार्यकर्ते आहेत ते 3री विश्व अजिंक्यपद स्पर्धा भरवण्याचे सुद्धा विचार करतात.

0: आहेत, म्हणजे याचा परिणाम नक्कीच चांगला झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर, गेल्या 50 वर्षात तुम्ही मलखांबाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहात. या कालावधीत तुम्ही जगभरातील अनेक देशांमध्ये हजारो कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित केली आहेत. तर या प्रवासाकडे मागे वळून पाहताना श्रीलंकेतील हा उपक्रम तुमच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या किती महत्वाचा ठरला?
1: व्यावसायिक दृष्टीने काही म्हणता येणार नाही, कारण या संपूर्ण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मी इकडनं मलखांब बनवून तिकडे नेला, त्याचा विमानातला कार्गो किंवा ह्याच्यातला ट्रान्सपोर्टेशनचा खर्चच 15-20 हजार रुपये झाला, पण तोही त्यांनी खर्च केला. आणि प्रत्यक्ष मलखांब हा मी जो नेला होता तो त्याने विकत घेतला, आणि म्हणजे तिकडे आता नियमितपणे मलखांबाच्या कार्यशाळाही होऊ शकतील, नियमित सरावही होऊ शकेल. मुख्य म्हणजे त्यांना मलखांबात गोडी लागणं हे जे आव्हान होतं ते खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झालं. कारण मी नेहमी असं म्हणतो की जो बोलतो एक्सप्लेन करतो समजावून सांगतो तो चांगला शिक्षक आहे, जो प्रत्यक्ष करून दाखवतो डेमॉन्स्ट्रेशन देतो तो अधिक चांगला शिक्षक आहे, पण जो इन्स्पायर करतो त्यानं मोटिवेट करतो तो सगळ्यात चांगला शिक्षक आहे. आता त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मलखांबाबद्दल एक आकर्षण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, पुढे मलखांब शिकण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता त्यातली काही मंडळी मुंबईत येतील, अधिक मलखांबाचं प्रगत प्रशिक्षण घेतील, तिकडे चालू ठेवतील आणि इतरांनाही शिकवतील, असं त्या ठिकाणचं मलखांब प्रशिक्षण सुरू झालं आहे असं म्हणता येईल. खरं सांगायचं म्हणजे जे काय आहे त्याच्यापेक्षा खूप जास्ती पटीने अजूनही काम व्हायला पाहिजे. आपल्याकडे काही विवक्षित खेळ आहेत की ज्यांचा प्रचार प्रसार खूप आहे, त्यांना स्पॉन्सरशिप मिळते, त्यांना राजाश्रय आहे आकाशवाणीवर दूरदर्शनवरती, त्यांची कॉमेंट्री किंवा ते जास्तीत जास्त दाखवलं जातं, पण आपल्या भारतातले पारंपरिक जे खेळ आहेत त्यांना मात्र अजूनही तेवढा प्रतिसाद मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्याच्यामध्ये संपूर्ण ताकद आहे, कमीत कमी वेळामध्ये शरीरातल्या प्रत्येक अवयवाला जास्तीत जास्त व्यायाम मिळतो, आणि इतर सगळ्या खेळांमध्ये ज्या मूलभूत शारीरिक कुवती लागतात, तर स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या गोष्टी मलखांबावर खूप चांगल्या वाढवल्या जातात. आणि त्यामुळे ह्याचा प्रचार आणि प्रसार केवळ तो आपल्याकडे जन्माला आलेला आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे म्हणून नव्हे, तर त्याचे एवढे फायदे आहेत, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही याचा फायदा घेऊ शकतो, असं सर्वोपतोपरी सगळ्यांना उपयुक्त असलेला खेळ म्हणून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे असं मला वाटतं.
0: तुमचा आशावाद जो आहे तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. खरं म्हणजे मलखांबकडे पूर्वी प्रदर्शनात्मक खेळ म्हणून पाहिलं जातं, आता स्पर्धात्मक खेळ होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमध्येही त्याचा सहभाग झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त देशांमध्ये पोहोचेल हा खेळ अशी आपण अपेक्षा करू. श्रोते हो, आता आपण चर्चा करत होतो नामवंत मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्याशी. सर, आपण आलात आणि मलखांबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
1: खूप खूप आभार.
0: यानंतर आपण आता बातचीत करणार आहोत ते संजय सरदेसाई यांच्याशी, जे महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस आहेत. पॉवरलिफ्टिंग खेळातील योगदानासाठी त्यांचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केलाय. महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने नुकतीच राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी आपण संजय सरदेसाई यांना पाचारण केलंय. सर, आपलं क्रीडा विश्वमध्ये स्वागत.
2: नमस्कार.
0: सर, राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ही छत्रपती संभाजीनगर येथे खेळवली गेली, या स्पर्धेविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
2: ही स्पर्धा खेळवली गेली, ही दोन प्रकारात खेळली गेली, एक क्लासिक व इक्यूप अशा प्रकारे. क्लासिक म्हणजे नेहमी आपण व्यायामशाळेमध्ये जे व्यायाम करतो त्यावेळेला जे आपण कपडे वापरतो त्या प्रकाराने खेळली जाते ती क्लासिक, आणि एक स्पेशली असे एक बँडेज, बेल्ट, कॉस्ट्युम्स जे असतात आणि शूज, असे वेगवेगळ्या प्रकारचे शूज आज मार्केटमध्ये मिळतात ते वापरून जी एक स्पर्धा खेळली जाते पॉवरलिफ्टिंगची, त्याला इक्यूप स्पर्धा म्हणतात, आणि ती फार पूर्वीपासून खेळली जाते. क्लासिक हे गेल्या 15 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे आणि ती स्पर्धा जास्त लोकप्रिय झालेली आहे, कारण ही स्पर्धा खेळताना त्यामध्ये रेग्युलर जे व्यायाम करणारे खेळाडू आहेत ते या स्पर्धेत भाग घेत आहेत आणि म्हणून ती जास्त स्पर्धा प्रसिद्ध झालेली आहे.
0: सर, मुंबई किंवा पुणे यासारख्या

0: मोठ्या शहरांच्या तुलनेत या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगरची निवड केली होती, ही निवड का करण्यात आली, तसेच ही स्पर्धा जेथे भरवली गेली त्या गारखेडा स्टेडियममध्ये खेळाडूंची व्यवस्था कशी करण्यात आली होती?
1: ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी पॉवरलिफ्टिंग या खेळाला राजाश्रय आहे. त्या ठिकाणचे जे पालकमंत्री आताचे आहेत आणि सामाजिक न्यायमंत्री श्री संजय भाऊ शिरसाट यांनी आम्हाला गारखेडा स्टेडियम हे आपल्या अखत्यारीमध्ये मोफत उपलब्ध करून दिलं. त्यामध्ये खेळाडूंची राहण्याची पण सोय करता आली आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे ज्या स्पर्धेकरिता लागतात, हॉल लागतो किंवा लाईट्स किंवा इंटरनेट, हा जो प्रकार आहे तो आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला आपल्या अधिकारामध्ये. आणि ही स्पर्धा त्यामुळे आमचे साधारण 5 लाखापर्यंतचे पैसे वाचलेले आहेत.
0: थोडक्यात आर्थिक हे या स्पर्धेच्या आयोजनामागचं प्रमुख कारण होतं.
1: आर्थिक गणित जुळवताना फार मुश्किलीची गोष्ट होते कारण या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर मिळालेले नव्हते आणि ती स्पर्धा आम्हाला एकदा जाहीर केल्यानंतर ती स्पर्धा थांबवणं पण आमच्या हातात नव्हतं. लोकांनी सगळ्यांनी बुकिंग केलेलं होतं आणि ती स्पर्धा घेणं भागच होतं, त्यामुळे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्हाला करावी लागली.
0: या स्पर्धेमध्ये सुमारे 600 खेळाडू आणि 100 अधिक पंच आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते. तर अशा मोठ्या संख्येने आलेल्या खेळाडूंचे वेळापत्रक अचूक आणि वेळेवर पार पाडण्यासाठी तुमचं काय नियोजन होतं?
1: नियोजन म्हणजे आम्ही काही जबाबदाऱ्या खेळाडूंवर दिल्या होत्या. आमचे जे वेगवेगळ्या जिल्ह्याचे सचिव आहेत किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांना आम्ही ह्या याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं आणि त्यांना प्रत्येकी म्हणजे साहित्य कोणी आणायचं, जेवणाची व्यवस्था कोणी बघायची आणि राहायची व्यवस्था ऑफिशियलची कोणी बघायची किंवा कोणाला स्टेशनवरून किंवा एअरपोर्टवरून कलेक्ट कसं करायचं, ह्या सगळ्याचं आम्ही एक नियोजन केलं होतं. त्या त्या खेळाडूंवरती जबाबदारी सोपवलेली होती, त्यामुळे ही स्पर्धा सुरळीतपणे पार पडली, कोणत्याही अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं नाही.
0: सर, ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची होती, तर या स्पर्धेत खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनने काय प्रयत्न केले?
1: महाराष्ट्र स्टेट असोसिएशनकडे सध्या जे साहित्य उपलब्ध आहे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांना उपयोगी पडेल असंच आहे. फक्त आम्हाला आता अडचण आहे, साहित्य कुठे ठेवायचं, ह्या प्रकारच्या अडचणी असतात. आम्ही वेगवेगळ्या ज्या आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा भुसावळ, जळगाव या ठिकाणी ज्या जिममध्ये साहित्य वापरलं जातं ते आम्ही सरावाकरता वापरतो. म्हणजे ज्यावेळेला स्पर्धेची तयारी करण्यासाठी जो सराव करावा लागतो त्यासाठी ते साहित्य वापरलं जाते आणि स्पेसिफिक स्पर्धेसाठी एक आम्हाला 2 बार आम्हाला नवीन घ्यावे लागले या स्पर्धेसाठी. ते नवीन बार आम्ही त्या स्पर्धेसाठी वापरतो कारण वापरलेले बार आम्ही स्पर्धेसाठी वापरू शकत नाही, म्हणून ते नवीन बार घेतले होते, ते नवीन विकतच घेतले आम्ही.
0: सर, यजमान राज्याच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून या स्पर्धेतील महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचं आणि पदक तालेतील स्थानाचं तुम्ही कसं मूल्यमापन कराल?
1: बघा, ह्या खेळामध्ये महाराष्ट्राची दादागिरी आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या, जे सर्वसाधारण विजेतेपद असतं ते सगळे, म्हणजे सब ज्युनियर पासून ते मास्टर्सपर्यंत, मास्टर 1, 2, 3, 4 म्हणजे साधारण 70 वर्षाच्या वर खेळाडू खेळतात, त्यामध्ये पण महाराष्ट्राची दादागिरी आहे. आणि सर्वसाधारण विजेतेपद गेल्या 2 वर्षात सगळ्या स्पर्धांचं महाराष्ट्रानेच मिळवलेलं आहे.
0: सर, क्लासिक आणि इक्विप्ट या 2 प्रकारांमध्ये खेळाडूंची संख्या मोठी होती. आगामी काळात तुमची संघटना इक्विप लिफ्टिंगला जास्त प्रोत्साहन देणार की सध्याचा कल पूर्णपणे क्लासिककडे झुकलेला आहे?
1: बघा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि जे आपल्याला अवॉर्ड्स दिली जातात, छत्रपती पुरस्कार आहे, अर्जुन अवॉर्ड आहे किंवा त्या त्या राज्यातल्या खेळाडूंना जे पुरस्कार दिले जातात ते इक्यूब खेळणाऱ्या खेळाडूलाच दिले जातात. क्लासिकसाठी अजून कोणती अशी व्यवस्था त्यांनी केलेली नाही आहे, त्यामुळे इक्यूब हा खेळ हा जुना म्हणजे 1975 पासून हा खेळ जो खेळला जातो इक्यूब या प्रकारामध्ये, त्या खेळाला जास्त राजमान्यता आहे. आणि क्लासिकसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, ज्या वेळेला ह्या गोष्टी घडतील त्यावेळेला नक्कीच क्लासिक खेळाडूंना याचा फायदा मिळेल.
0: सर, एक शेवटचा प्रश्न होता, या राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचा महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग खेळाला आणि खेळाडूंना भविष्यात कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतं?
1: नक्कीच होतो, कारण आज आपल्याकडे जे खेळाडू आहेत किंवा जे खेळाडू घडवतात

0: तसे प्रशिक्षक आहेत, त्यांना या स्पर्धांचा भरपूर फायदा मिळतो आणि त्यामध्ये त्यांचं म्हणजे जो चरितार्थ चालण्यासाठी जो मदत किंवा जे काय निर्माण होतं ह्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजनामुळे त्या प्रशिक्षकांना त्या खेळाडूंना त्याचा फायदा मिळतो आणि त्यांचं जे काय आता उत्पन्नाचं साधन आहे एक त्यांना ह्यामधून निर्माण होतं. कारण अनेक खेळाडू ह्या खेळाकडे आकर्षिले जातात, त्यात महाराष्ट्राच्या प्रशिक्षकांना भारतामध्ये म्हणजे भारतामधील जे सर्व बाकीचे जिल्हे आहेत त्यामधून महाराष्ट्र प्रशिक्षकांना जास्त मागणी आहे आणि ह्याचा फायदा त्या प्रशिक्षकांना त्याचबरोबर महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग खेळाला मिळतो आहे.
1: श्रोते हो, आता आपण महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी बातचीत करत होतो. सर, क्रीडाविश्वमध्ये आल्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. बुद्धिबळमध्ये प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट स्पर्धा जिंकली. जगातील अव्वल 10 खेळाडूंनी रंगलेल्या या स्पर्धेत त्याने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि 23.5 गुणांसह विजेतेपद पटकावलं. आशिष यादव याने युजीन ओरेगॉन येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. मुंबईत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत सूरजकुमार चंद याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिनियर वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारी अरिहा पांगमबाम ही पहिली भारतीय महिला ठरली. श्रोते, याचबरोबर क्रीडाविश्व कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण श्रीलंकेत झालेल्या पहिल्या वहिल्या भारतीय मलखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
3: श्रोतेहो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444-7 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
7: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
6: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
8: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
9: हर घर सूर्यघर।
10: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील।

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन राम

0: मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन अवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीनं राज्याच्या प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. पुढच्या 15 दिवसात पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांसंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करावी, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम्स उभारण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उताऱ्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा अॅग्री स्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीनुसार समान स्वरूपाच्या अनेक सेवांचं एकत्रीकरण करण्यात आलं असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञा पत्र अनिवार्य नाही तिथं स्वयं घोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या गृहभेटीचं सध्याचं 300 रुपये शुल्क वाढवून ते 5,000 रुपये करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यात जिवती जिल्हा चंद्रपूर, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर जिल्हा लातूर, सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पालम जिल्हा परभणी, उमरखेड जिल्हा यवतमाळ, बीड, कोरपना, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर आणि पुलगाव जिल्हा वर्धा यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बनावट वर्क ऑर्डर

0: काढून सुमारे 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांसाठी हाऊसकीपिंग, जेवण वगैरे पुरवण्याच्या कामांसाठी त्यावर खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा निविदा नोटीस क्रमांक टाकून ही बनावट ऑर्डर काढण्यात आली होती. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. देशात कुठेही अनधिकृत बांधकामं नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं नेमलेलं बीएलओ अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना एसआयआरचं काम एकत्र करता येईल पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारायला नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर सही केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 99% अधिक मतदारांना गणना प्रपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 78% प्रपत्रांचं डिजिटायझेशन झालं आहे अशीही माहिती त्यांनी दिली. स्थलांतर, अनुपस्थित किंवा इतर कारणांमुळे जमा न होऊ शकलेल्या प्रपत्रांची संख्या सुमारे 18.5% आहे असं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या आवाजात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणचा म्हणजेच NFHS सहावा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून राज्याची आकडेवारीही यामध्ये नमूद केली आहे. 2019-21 या काळात केलेल्या NFHSच्या पाचव्या सर्वेक्षणानंतर आता 2023-24 केलेल्या सहाव्या सर्वेक्षणामध्ये राज्यात गरोदर माता, नवजात बालकांचे आरोग्य, प्रौढांचे आरोग्य आणि आरोग्य विमा कवच यामध्ये काय बदल दिसून आले याच्या नोंदी या अहवालात मांडलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभाग आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जवळपास 101 विकास निर्देशांकांची महाराष्ट्राची माहिती नोंदवली आहे. याबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक डॉ विजय कंदेवाड यांच्या

0: ची मुलाखत ऐकणार आहोत.
1: या प्रश्नाकडे वळूया. एनएफएचएस 6 नुसार राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 96% गेलं आहे आणि घरी प्रसूती झालेल्या बाळांना सुद्धा 24 तासाच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. तर यामागे राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये माता बालकांच्या आरोग्यावर भर देण्यात आलेल्या विविध सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांचा काही फायदा झाला आहे का आणि तो कसा झाला आहे?
2: याच्यामध्ये संस्थात्मक प्रसूती त्याची व्याप्ती निश्चितपणे आता वाढलेली आहे. पूर्वीच्या साधारणतः 94.7% होतं, त्यावरून आता ती एनएफएचएस 6 प्रमाणे 96.4 पर्यंत पोहोचलेली आहे. यामध्ये निश्चितच आपली आरोग्य यंत्रणा असेल त्याचा वाटा आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या गाव पातळीवर आशा कार्यकर्ते असतात, आमचे एनएमताई असतात आणि आपले एमपीडब्ल्यू असतात, यांचे जे ग्रहभेटी असतात त्या माध्यमातून म्हणजे ज्या काही माता रजिस्टर्ड असतात त्या त्या भागामध्ये त्यांना प्रोत्साहित केलं जातं. त्यांची रेफरल ट्रान्सपोर्ट एक आमच्याकडे विभाग आहे, त्यामध्ये जे आपले 102 क्रमांकाचं वाहन आहे त्याच्यामध्ये 102 जर त्या मातांनी डायल केलं तर त्यांना ती मोफत अँब्युलन्स घरापर्यंत ती सुविधा मिळते आणि त्या माध्यमातून मग हे रुग्णांना त्या ठिकाणी त्या मातांना आपल्या हॉस्पिटल्समध्ये नियरेस्ट पीएससी असेल, आपलं ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि गरजेनुसार मग जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तिथे त्यांना नेलं जातं. हा एक पहिला भाग आहे. त्यानंतर निश्चितच आता गुणात्मक सेवा ज्या आहेत आपल्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे आमचा, त्यामध्ये मोफत आपण मातांना त्या ठिकाणी डिलिव्हरीची सोय देतो. त्यांना लागणाऱ्या ज्या चाचण्या आहेत, तपासण्या आहेत, सोनोग्राफी आहे, कोणाला जर ब्लडची गरज असली तर ब्लड, या सगळ्या सुविधा तिथे फ्री दिल्या जातात. आणि दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जननी सुरक्षा योजना, ज्यामध्ये ग्रामीण भागातली जर माता असेल तर तिला संस्थेमध्ये प्रसूती केल्यास तिला 700 रुपये त्या ठिकाणी डीबीटी द्वारे तिच्या अकाउंटला दिले जातात. शहरी भागातली माता असेल तर तिला 600 रुपये दिले जातात. आणि शासनाने हे पण विचार केलेला आहे की पर्टिक्युलरली जे काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी अजूनही काही प्रमाणात थोड्या घरी प्रसूती होतात आदिवासी भागामध्ये, तर त्या मातांना देखील 500 रुपये त्या जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये लाभ दिला जातो.
1: निश्चित
2: या सगळ्या स्कीमचा हा फायदा आहे एकत्रित. आणि आपले जवळपास 550 आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, त्यानंतर आपले 2000 पीएससी आहेत आणि काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट मध्ये आपले उपकेंद्राच्या माध्यमातून सुद्धा प्रसूती सेवा दिल्या जातात.
1: तर या नित्या आलेल्या एनएफएचएस 6 अहवालामध्ये आपल्याला एक अजून एक दुवस्त दिसते, ती म्हणजे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीमध्ये काही अंशी घट झालेली आहे, तर यामागच्या काही कारणांची स्पष्टता करता येईल का?
2: प्रसूतीमध्ये घट असं तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर एनएफएचएस ची आकडेवारी जर बघितली तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये जी प्रसूती पूर्व नोंदणी आहे त्याचं प्रमाण देखील 70.9% 85.4% वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व तपासणी जे 4 भेटी आपण म्हणतो त्याचं प्रमाण देखील 71.4% 77.5% वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर निश्चितपणे सिझेरियनचंही प्रमाण थोडंसं वाढत चाललेलं आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया साधारणतः राज्यभरामध्ये जर आपण बघितलं 25.4% 33.6% गेलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त खासगी क्षेत्रामध्ये 48.5% प्रसूती ह्या सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होत आहेत आणि शासकीय आरोग्य संस्थेमध्ये याचं प्रमाण मात्र 23.8% आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की प्रसूती गव्हर्नमेंटमध्ये कमी झाल्यात वगैरे असं नाही म्हणता येणार. साधारणतः आपल्याकडे 21 लाख गरोदर मातांची नोंदणी त्या ठिकाणी राज्यामध्ये केली जाते आणि एकूणच त्यापैकी जो वाटा आहे तो खासगी क्षेत्राचा पण आहे महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की 50% वर आपलं अर्बनायझेशन झालेलं आहे आणि खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा यातल्या काही माता जातात. पण शासनाची पॉलिसी आहे की संस्थात्मक प्रसूती व्हाव्यात, आमची जी इंटरनल प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तिथे व्हाव्यात किंवा आपल्या गव्हर्नमेंटमध्ये व्हाव्यात, हे आपलं धोरण आहे.
1: आता आपण थोडं मातांच्या आरोग्यानंतर बालकांच्या आरोग्याकडे थोडं वळूया. एकीकडे बालकांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी झाल्याचं आशादायक चित्र या आकडेवारीमधनं दिसून येत आहे, पण दुसरीकडे मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात किंवा 6 महिन्यापर्यंतच्या बालकाला मिळणारं स्तनपान किंवा बालकांना आवश्यक असणारा आहार मिळण्याचं प्रमाण या सर्वांमध्येच राज्याच्या आकडेवारीत घसरण झालेली दिसते. तर एकूणच ही बालकांच्या आरोग्याबाबतची चिंताजनक स्थिती दिसून येते, तर ह्याची काही कारण मीमांसा करता येईल?
2: यामध्ये आपण जर एनएफएचएस 6 जी आता आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच त्यामध्ये जर आपण बघितलं तर बालकांमधील कुपोषणाचं जे प्रमाण आहे त्याच्या आकडेवारीमध्ये तसं बघितलं तर लक्षणीय घट झालेली आहे. त्यामध्ये आपण दुबकेपणा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वयाप्रमाणे उंची आपण जिथे आपण मोजतो त्याच्यामध्ये साधारणतः कुपोषणाचं चं प्रमाण 35.2% वरून 29.5% पर्यंत कमी झालेलं आहे. आणि वेस्टिंग एक प्रकार असतो त्यामध्ये, की ज्यामध्ये उंचीप्रमाणे वजन आपण मोजतो, त्यामध्ये देखील

0: प्रमाण आता आपल्या सर्व्हेनुसार जर बघितलं तर 25.6% वरून 19.9% पर्यंत ते खाली आलेलं आहे. म्हणजे कमी वजनाच्या बालकांचं प्रमाण देखील जर आपण बघितलं राज्यामध्ये तर ते 36.1% वरून 31.4% पर्यंत कमी झालेलं आहे. म्हणजे निश्चितच जे मातांचं सुपोषण म्हणू आपण की आहार वगैरे आपले जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना जो आहार दिला जातो त्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं. आपले जे आमच्याकडे विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे असतो म्हणजे त्या ठिकाणी गरोदर मातांची तपासणी बालकांना लसीकरण अशी ती सत्र आयोजित केली जातात आपल्या आरोग्य संस्थांमध्ये. त्यावेळी देखील आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन केलं जातं आहाराबद्दल आणि त्याचा निश्चितच फायदा या ठिकाणी झालेला दिसून येतो. दुसरा मुद्दा तुम्ही जो विचारला होता तो म्हणजे स्तनपानाबद्दल होता. जन्मानंतर एका तासात स्तनपान सुरू करण्याचं प्रमाण 53.2% त्या ठिकाणी स्थिर राहिल्याचं निदर्शनास येतं. दुसरा एक मुद्दा स्तनपानाच्या बाबतीत असतो की 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना निव्वळ स्तनपान म्हणजे इतर कुठलाही आहार न देता त्या ठिकाणी त्यांची ती काळजी घेतली जाते त्याबद्दल देखील आम्ही समुपदेशन करत असतो. त्याचं प्रमाण मात्र नक्की 71%वरून 64.7% आलेलं आहे. यामध्ये थोडंसं आणखीन आपल्याला अवेअरनेस जनजागृती करणं फार गरजेचं आहे असं वाटतं. आणि साधारणतः 52.8% बालकांना 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान मिळाले असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आता याच्यात आपल्याकडे आपण जर बघितलं तर 6 महिने ते 23 महिन्यापर्यंतच्या वयोगटातले जे बालक असतात त्यांना या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन आले की त्याचं त्यांना पुरेसा आहार मिळतो पण त्याचं प्रमाण जे आहे ते 9.3% एवढं कमी राहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या NFHS 5 मध्ये ते 8.9% होतं. त्याच्यामध्ये आता त्याच्यात थोडाफार वाढ झालेली आहे.
1: सर, राज्यात महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवनशैली जन्य आजार जसं की लठ्ठपणा असेल, मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळतं आणि प्रामुख्याने शहरी भागात हे प्रमाण अधिक होतच परंतु आता ग्रामीण भागात देखील वाढत आहे. तर याबद्दल काय सांगता येईल?
0: जीवनशैलीशी निगडीत जी समस्या आहे ती आपल्या राज्यापुढील काय पूर्ण देश सर्व स्तरावर देशात सुद्धा सगळीकडे ही परिस्थिती समान दिसेल. जीवनशैलीशी निगडीत ज्या समस्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर लठ्ठपणा, त्यानंतर मेटाबॉलिक निर्देशक जे असतात म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणे, त्यानंतर उच्च रक्तदाब अशी जे काही आपल्याला व्याधी असतात त्यामध्ये आपण बघतोय की प्रौढांमध्ये अतिपोषण ज्याला म्हणू आपण ओव्हर न्यूट्रिशन किंवा लठ्ठपणा त्याचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे. ओबेसिटीचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. म्हणजे बैठक काम असेल, मुवमेंट नसेल, व्यायामाचा अभाव असेल, आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं जास्त कन्झम्पशन असेल ही कारणं त्याची आपल्याला सांगता येतील. आणि ही समस्या प्रामुख्याने शहरी भागामध्ये दिसून येत आहे ज्या ठिकाणी 40% महिला आणि 41.7% पुरुष या ठिकाणी या समस्येने त्या ठिकाणी लठ्ठपणाच्या ग्रस्त असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणं किंवा नियंत्रित पातळीत नसणं हाय ब्लड शुगर लेवल्स आपण ज्याला म्हणतो त्याचं प्रमाण महिलांमध्ये 12.4% वरून 16% आणि पुरुषांमध्ये 13.6% वरून 17.7% पर्यंत वाढल्याचं लक्षात येत आहे NFHS 6 आकडेवारीनुसार. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली औषधोपचाराची गरज असलेल्या किंवा उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांचं जे प्रमाण आहे महिलांसाठी 24.9% आहे आणि पुरुषांमध्ये ते 27.7% पर्यंत वाढलेलं आहे. त्यामध्ये एक मेसेज सर्वांना देणं मला इथे गरजेचं वाटली. बॅलन्स डाएट आपला असलाच पाहिजे निश्चितपणे. न्यूट्रिशनल आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज चांगले असल्या पाहिजे. त्याचबरोबर मिठाचं प्रमाण कमी, व्यायाम आपला नियमितपणे असला पाहिजे. कुठली ना कुठली ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आपण एक 40 मिनिटं ब्रिस्क वॉक आपण म्हणतो तो खरं आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने वेळ काढून त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याचा भरपूर फायदा होतो. शुगरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये डायबिटीजमध्ये अनुवंशिकता पण एक कारण असतं त्या ठिकाणी. पण आपण आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण निश्चित कमी ठेवलं पाहिजे. जेवणाच्या वेळा निश्चित केला पाहिजे. फळं आणि ग्रीन व्हेजिटेबल्स याचा वापर जेवणामध्ये जास्तीत जास्त केला पाहिजे जेणेकरून आपल्याला तुमची जीवनशैली बदलामुळे जे आजार होतात त्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी कमी करण्यास मदत होईल.
1: पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आरोग्य विमा कवच असणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण देशभरात वाढलेलं आहे तसं ते राज्यात सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे ते समान दिसतं. याबाबत तुम्हाला काही सांगता येईल?
0: तर निश्चितच मला आनंद होईल सांगायला की आपल्या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि ती इंटिग्रेट केलेली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी केंद्राची आहे तर या दोन्ही योजनांचं इंटिग्रेशन करून आपल्या राज्य आरोग्य सोसायटी आमचं जे आहे त्या माध्यमातून निश्चितपणे खूप त्या ठिकाणी सेवा दिल्या जातात आणि आपली रुग्णालयांची संख्या पण त्याच्यामध्ये आपण वाढवली. आजारांचं पण त्याच्यामध्ये संख्या आता जे कव्हरेज आहे वेगवेगळ्या व्याधींचं ते त्याच्यामध्ये

वाढवलेले आहेत. बरीचशी मोठी हॉस्पिटल्स प्रायव्हेट पण त्याच्यामध्ये आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं तर आमची सगळी रुग्णालयं, शासकीय रुग्णालयं, मेडिकल कॉलेजेस, त्याचबरोबर आपली प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत आपण आता या सेवांची व्याप्ती वाढवलेली आहे. अगदी म्हणजे व्हिलेज लेवलला जे आपली प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तिथे देखील एक 25,000 यादी आहे. त्यामध्ये अगदी डिलिव्हरी असेल, त्या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल, हगवण ज्याला म्हणतो आपण, डायरिया, डिसेंट्री सारखे आजार, ह्या साध्या साध्या आजारांना देखील त्या ठिकाणी लोकांनी आपल्याकडे त्यांना मोफत सुविधा दिली जाते आणि सेवा तिथे मोफत देताना रुग्णालयाला किंवा त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा त्या ठिकाणी एक रेव्हेन्यू जनरेट होतो. हे करत असतानाच त्या ठिकाणी आता डिजिटल यंत्रणा देखील प्रत्येक आरोग्य संस्थांमध्ये विकसित आम्ही करत आहोत, ज्यामध्ये ऑनलाईन त्याचं हेल्थ रेकॉर्ड जे आहे ते पेशंटचं तयार केलं जातं आणि आभा कार्डच्या माध्यमातून ते लिंक केलं जातं की जेणेकरून पेशंट कुठेही जाईल त्यांनी आभा कार्ड जर दाखवलं तर त्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या सेवा मिळतात. आमचे आरोग्य मित्र आपल्या ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये किंवा जे खासगी रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये

0: तयार केलं जातं आणि आभा कार्डच्या माध्यमातून ते लिंक केलं जातं की जेणेकरून पेशंट कुठेही जाईल त्यांनी आभा कार्ड जर दाखवलं तर त्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या सेवा मिळतात. आमचे आरोग्य मित्र आपल्या ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये किंवा जे खासगी रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये एमजेपीजेवाय मध्ये जे एम्पॅनल्ड आहेत त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर गायडन्स दिला जातो आणि त्यांची नोंदणी केली जाते, प्री ऑथरायझेशन केलं जातं आणि ह्या सेवा त्यांना कशा चांगल्यात चांगल्या देता येतील त्याचं शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे 5 लाखापर्यंत हे इन्शुरन्स शासन सर्वांना देते, म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस असेल आणि किती श्रीमंत असेल त्यांनी जर लाभ घ्यायचं ठरवलं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना तो लाभ त्या स्कीमच्या माध्यमातून दिला जातो. निश्चितपणे आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरीचशी मंडळी खासगी इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुद्धा इन्शुरन्स त्या ठिकाणी घेतात, ते अफोर्ड करू शकतात असं पण बरंच आपण पाहतो की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील इन्शुरन्स घेण्याचं लोकांचा कल दिसून येतो, ते त्यांना कुठेतरी सेफ्टी वाटते. पण शासनाने पण याची काळजी घेतलेली आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी 5 लाखापर्यंत कुटुंबाचा पूर्ण विमा त्या ठिकाणी काढण्यात येतो आणि त्याचं प्रीमियम शासन भरतं. एक फार मोठी गोष्ट, महाराष्ट्राची खूप चांगली योजना असं मी म्हणले आहे.
1: सर, वृत्तविशेष कार्यक्रमात आपण आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, 19 जून 2023 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये राज्यभरातील 30,929 कुटुंबांचे सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये 30,408 महिला आणि 5,025 पुरुषांचा समावेश आहे. 2021 ते 2023 या काळात राज्यभरात मातांचे आरोग्य, बालकांचे लसीकरण, बालकांचे कुपोषण यामध्ये निश्चितच काही अंशी प्रगती झालेली आहे, परंतु बालकांना मिळणाऱ्या स्तनपानाच्या प्रमाणात घट झाली असून यावर आता विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने पावलं उचलणं गरजेचं असून राज्याच्या आरोग्याबाबत ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा अहवाल फायदेशीर ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय शैलजा तिवले आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझे शेत माझे शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझे शेत माझे शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनःपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. मंडळी, कृषी संवाद या अंतर्गत आज आपण भरड धान्य याविषयी डॉक्टर योगेश बन यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत. त्या अगोदर जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12

0: 13, 14, 15 व 16 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 16 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 87 ते 90%, तसेच वाऱ्याचा वेगताशी 12 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी 12, 14 व 15 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 12, 13, 14, 15 व 16 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 16 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 93%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 79 ते 81%, तसेच वाऱ्याचा वेगताशी 18 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 12, 13, 14, 15 व 16 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 16 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 73 ते 77%, तसेच वाऱ्याचा वेगताशी 15 ते 16 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी 11, 12, 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार घाट भागामध्ये 11, 12, 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान इशारा. घाट भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकामध्ये साठणाऱ्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करावी, स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. शेतकरी बांधवांनी खरीप पिकामध्ये शिफारशीप्रमाणे फुले मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 2 व फुले सुपर बायोमिक्स यांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ. मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, शेतकरी बांधू भगिनींनी पाठवलेला पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपल्या सर्वांचा आवडता राम राम पाव हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझे शेत माझे शिवार या कार्यक्रमात तेव्हा जरूर ऐका. रामराम पावण दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून. माझे शेत माझे शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. वेळ झाली आहे कृषी संवादची. ऐकूया विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथल्या नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख डॉ. योगेश बन यांनी दिलेली भरड धान्य या विषयी माहिती. आता ऐकूया या माहितीचा पहिला भाग.
2: नमस्कार. किसानवाणी या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी दैनंदिन प्रसिद्ध होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला आज ज्या विषयावर मी आपल्याला माहिती सांगणार आहे तो महत्वाचा विषय असा आहे की आपल्या रोजच्या आहारात दैनंदिन आहारात जी खाद्यपिके लागतात ज्यामध्ये प्रामुख्याने तृणधान्यांचा समावेश होतो आणि काळाच्या ओघात ती पिके आपण विसरत चाललो आहे, त्याचा आहारात वापर कमी होत चालला आहे आणि आहारात वापर कमी होत चालल्यामुळे या पिकांची उत्पादन, त्याची उत्पादकता आणि उपलब्धता या गोष्टींमुळे सर्वसामान्य व्यक्तींपुढे त्या आहारात आपल्याला उपलब्ध होत नाहीत. तर या पिकांबद्दलची सर्वसामान्य माहिती, या पिकांची आपल्याला लागवडीच्या दृष्टीने याचे काय महत्व आहे, आहाराच्या दृष्टीने याचे महत्व काय आहे, कृषी विद्यापीठ असतील, कृषी विभाग असेल यांनी

या पिकांच्या बाबतीत संशोधन असेल, विस्तार असेल, यासाठी केलेलं काम असेल त्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला सांगणार आहे. आणि आपली राज्याची एकंदरीत गरज बघून आपल्याला या पिकांची लागवड क्षेत्र वाढीसाठी सध्या सुरू असलेले आमचे विद्यापीठाचे प्रयत्न आणि त्यासोबत शेतकऱ्यांचा अतिशय उत्कृष्ट चांगला सहभाग झाल्याने आपल्याला मिळालेले यश याबद्दल आपल्याला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आता सुरुवातीला आपण बघायचं झालं तर ज्या पिकांबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे त्या पिकांना आपण भरड धान्य पिके असे म्हणतो. भरड धान्य पिके याला म्हणायचं कारण असं कारण पूर्वी आपल्या आहारात वापर करताना जात्यावर भरडून त्याचा आहारात वापर केला जायचा. मग या भरड धान्य पिकांमध्ये कुठल्या पिकांचा समावेश होतो तर त्यामध्ये प्रामुख्याने एकूण 8 पिकांचा समावेश होतो. सामान्यपणे ज्वारी आणि बाजरी ही पिके आपल्याला तर माहितीच आहेत, परंतु ज्वारी आणि बाजरी सोडून इतर 6 तृणधान्य पिकांचा यामध्ये समावेश होतो. त्यामध्ये नाचणी असेल ज्याला आपण इंग्रजीमध्ये फिंगर मिलेट म्हणतो, नंतर वरी असेल ज्याला इंग्रजीमध्ये आपण लिटिल मिलेट म्हणतो, त्यानंतर राळा पीक ज्याला इंग्रजीमध्ये आपण फॉक्सटेल मिलेट म्हणतो, नंतर बर्टी पीक ज्याला आपण सावाशे देखील म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला बाडण्यात मिलेट म्हणतो, कोडो मिलेट आणि प्रोसो मिलेट. आता ही सर्व 6 प्रकारची तृणधान्य जी आहेत ती आपल्या देशात सर्वदूर त्याची लागवड केली जाते, परंतु या सर्व 6 पिकांचं आहारात वापर कमी असल्याने याचं लागवड क्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला आढळतं. कुठल्याही पिकाच्या बाबतीत ज्यावेळी शेतकऱ्याला एखादा लागवडीचा निर्णय घ्यावा लागतो तर त्या पिकाची सद्यस्थिती आपल्याला महत्वाची असते. ती सद्यस्थिती आपल्याला जी रिफ्लेक्ट होते ती लागवड क्षेत्राच्या स्वरूपात रिफ्लेक्ट होते. तर या पिकांमध्ये मुख्य पीक या 6 पिकांमध्ये जर आपण बघायचं झालं तर आपण नाचणी पीक किंवा त्याला आपण नागली असे म्हणतो या पिकाला आपण म्हणूया. तर या नाचणी पिकाचा आपण देशांतर्गत जर विचार केला तर नाचणी पिकाची देशांतर्गत जवळपास 11 ते 12 लाख हेक्टर क्षेत्रावर आपल्या भारतात त्याची लागवड केली जाते. मग एकंदरीत आपल्या भारतात लागवड होणाऱ्या नाचणीच्या 70% क्षेत्र हे एकट्या कर्नाटक राज्यात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर देशातील उत्पादित होणाऱ्या नाचणीचं 70% लागवड क्षेत्र आणि उत्पादन या कर्नाटक राज्यात होते, कारण या भागातील हवामान या नाचणी पिकासाठी पोषक आहे. या कर्नाटक राज्यातील सर्व आहारातील ते नाचणी हे पीक मुख्य भाग आहे, त्यामुळे या राज्यात याची लागवड केली जाते. त्या खालोखाल आपण इतर राज्यांचा जर विचार केला, आपण उत्तरेपासून दक्षिणेकडे जर विचार केला तर उत्तराखंड असेल, नंतर मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, या सर्वदूर या नाचणीची लागवड केली जाते. पूर्वेकडून पश्चिमेकडे विचार केला तर पूर्वेला ओरिसा आणि पश्चिमेला गुजरात. म्हणजे सांगायचा हेतू की उत्तराखंड पासून कन्याकुमारीपर्यंत आणि ओरिसा पासून गुजरातपर्यंत अशा सर्व प्रकारच्या विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये, विविध हवामान पद्धतीमध्ये आणि विविध पर्जन्यमान पद्धतीमध्ये या पिकाची लागवड केली जाते. मग ही फायदेशीर लागवड आपल्याला आपल्या राज्यात जर करायची असेल तर राज्याचं आपल्याला त्याचं लागवड क्षेत्र माहिती होणं गरजेचं आहे. आता आपल्या राज्याचा जर विचार केला तर एकूण 6 मिलेट जरी असलेत परंतु आपल्या राज्यात एकूण 4 मिलेट पिकांची लागवड केली जाते. आपण समोर आपल्या डोळ्यासमोर जर महाराष्ट्राचा नकाशा जर आपण समोर ठेवला तर पश्चिमेकडून आपण ज्यावेळेस पूर्वेकडे जातो म्हणजे कोकणातून आपण विदर्भाकडे जातो, आपल्याला भौगोलिक परिस्थितीमध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आपल्या राज्यामध्ये विभागले जातात. कोकणाचा विचार केला तर समुद्रसपाटीपासून 5 ते 10 मीटरपर्यंत या ठिकाणी आपल्याला उंची आढळते. नंतर घाटमाथ्याचा विचार केला तर कळसुबाई शिखराचा विचार केला तर 1600-1700 फुटापर्यंत त्याची उंची आहे. आणि जसं आपण विदर्भाकडे जातो तशी हे जमिनीपासून समुद्रसपाटीपासूनची उंची, हवामान, जमिनीचा प्रकार आणि पर्जन्यमान यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. नाचणी असेल, वरी असेल या पिकांचं पारंपरिक क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्या राज्यामध्ये पश्चिमेकडील कोकणातील 4 जिल्हे असतील. घाटमाथ्यावरील डोंगर उत्तराची जी पूर्वची आणि पश्चिमेकडची अशी जमीन आहे या ठिकाणी या पिकांची लागवड केली जाते. मग प्रामुख्याने जिल्ह्यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये कोल्हापूर असेल, नाशिक असेल, पालघर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये नाचणी पिकाचं लागवड क्षेत्र आपल्याला सर्वाधिक आढळते. नाचणी पिकाच्या लागवड क्षेत्राचं एकूण क्षेत्र जर आपण बघितलं, मग अशी जसं मी राज्यातील देशातील तुम्हाला 12 लाख हेक्टर क्षेत्र सांगितलं, राज्याचा विचार केला तर आपल्या राज्यात 59,000 हेक्टर क्षेत्र या नाचणी पिकाखाली आपल्याला आढळते. आणि राज्याची सरासरी उत्पादकता ही 13 ते 14 क्विंटल आहे. पारंपरिक भागाचा आता जो उल्लेख केला, या भागाचं प्रमुख वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेली शेती ही आहे. नंतर खरीप हंगामातच या पिकाची फक्त लागवड केली जाते. आणि या भागातील नाशिक कोल्हापूरचा विचार केला तर भात आणि ऊस या पिकानंतर तिसरं महत्वाचं पीक म्हणजे नाचणी पीक. परंतु या पिकाच्या लागवड क्षेत्र कमी असण्याची कारण म्हणजे या पिकांची लागवड डोंगर उताराच्या जमिनीवर केली जाते. पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेली शेती आहे आणि बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये किंवा बदलत्या वातावरणात पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेमध्ये जर

पावसाचा खंड पडला तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो, उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे या पिकाची स्थानिक उत्पादकता आपल्याला बऱ्या प्रकारे विखुरलेल्या स्वरूपात कमी जास्त प्रमाणात आढळते. नंतर या पिकाची जसं आपण मागणी कमी होण्याची कारणं जर बघितली, आपण 4-5 दशके जर आपण मागे गेलो तर 70-च्या दशकात ज्यावेळेस हरित क्रांती झाली, भात आणि गहू या पिकांचे क्षेत्र वाढले, या पिकांचा प्रचार वाढला, प्रसार वाढला, पंजाब हरियाणाचा विचार केला तर जलसिंचनाच्या विविध सुविधा तिथे उपलब्ध केल्या गेल्या, रासायनिक खतांचा वापर केला गेला, त्याचा परिणाम असा झाला की भात आणि गहू या पिकांचे लागवड क्षेत्र वाढले. कुठल्याही पिकाचं लागवड क्षेत्र वाढलं की त्याचं उत्पादन वाढतं, उत्पादन वाढलं की उपलब्धता वाढते. मग 70-80 दशकाच्या नंतर ज्यावेळेस स्वस्त धान्य दुकान असेल किंवा इतर स्वरूपात ज्यावेळेस या धान्यांची उत्पादन आणि उपलब्धता वाढली, स्वाभाविकच त्याचा परिणाम लोकांच्या आहार पद्धतीवर झाला. म्हणजे 60-70च्या दशकात ज्या आपल्या राज्यात नाचणीची भाकरी असेल, बाजरीची भाकरी असेल, राणा असेल, वरी असेल, या धान्यांचा भरड धान्याचा आपल्या आहारात समावेश होता, त्याचा आहारातील वापर कमी झाल्याने याची मागणी आपल्याला कमी झालेली आढळते. आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतावर कुठल्याही पिकाची लागवड करायची असेल तर त्याचा सर्वात महत्वाचा जो उद्देश असतो त्याचं मार्केट किंवा त्याचं व्यापार, ज्या पिकाला ज्या धान्याला मागणी असेल त्या पिकाखालचं क्षेत्र आपल्याला निश्चित वाढलेलं आपल्याला दिसते. आणि पारंपरिक भागात जी लागवड केली जाते, आपण नाशिक किंवा कोल्हापूर, पुणे असेल, नगर असेल, या पश्चिम भागांचा विचार केला तर या भागात राहणाऱ्या सर्व लोकांचे आदिवासी बांधव असतील यांच्या आहारातील नाचणी पीक हे मुख्य पीक आहे, तर त्यांच्यामुळेच हे पीक आपल्या राज्यात आज टिकून आहे. पारंपरिक भागाचा विचार केला तर याचं लागवड क्षेत्राचा आपल्याला मर्यादा सांगितली, कारण या पिकासाठी ज्या जमिनीवर ज्या जमिनीची निवड केली जाते ती जमीन डोंगर उतराची असते. आता पुढच्या टप्प्यावर आपण येऊया की या पिकांवर आपल्याला आज बोलायची गरज का पडली. मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं आपल्या आहारात याचा वापर कमी होत गेला तर 1-2-3 आकडेवारी जर आपण आपल्या देशाची जर बघितली त्यामध्ये आपण आजही आपण बघतो की आपल्या देशात जवळपास 14% जे आपली पॉप्युलेशन आहे त्यामध्ये अल्पपोषण आपल्याला आढळते. 35% लहान मुलांमध्ये त्यांची वाढ खुंटलेली आपल्याला आढळते. नंतर 18-19% मुलांमध्ये आपल्याला त्यांचं वजन आणि उंची या प्रमाणात आपल्याला असंतोल जाणवतो. आणि जवळपास 3% बालकांचा जो मृत्यू आहे तो वयाची 5 वर्षे पूर्ण होण्याच्या आत त्यांचा मृत्यू होतो. मग ही आकडेवारी काय सांगते आपल्याला की आपला 140 कोटी लोकसंख्येचा देश जरी असला, आपण सर्वांना पाहिजे तेवढं अन्न जरी उत्पादित करत असलो परंतु पौष्टिक धान्य रोजच्या आहारात नसल्याने या समस्या आपल्याला निर्माण होतात. मग आता पौष्टिक आहाराचं किंवा पौष्टिक धान्याचं एवढं महत्व काय आहे तर आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे आहे ते एक साधारणपणे एका कुटुंबासाठी, एका कुटुंबात आपण पुरुष असेल, महिला असेल, त्यांची मुलं, असं आपण जर एकत्र कुटुंब पकडलं आणि प्रत्येकाच्या वजन गटानुसार जर आपण विचार केला, समजा आपल्या कुटुंबातील 55 किलो आपल्या महिलेचं वजन असेल तर त्या महिलेला दैनंदिन आहारात जवळपास 46 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे. कॅल्शियमचे प्रमाण जवळपास 1000 मिलीग्रॅम त्या महिलेला आवश्यक आहे. मॅग्नेशियम जे आपल्या रक्तातील फार महत्वाचा घटक आहे ते 370 मिलीग्रॅम पाहिजे. नंतर लोहाचे प्रमाण 29 मिलीग्रॅम पाहिजे. म्हणजे आपल्या आहारात आवश्यक असलेले प्रथिने असतील, स्निग्ध पदार्थ असतील, तंतुमय पदार्थ असतील, व्हिटॅमिन असतील किंवा नियासिन असेल, फॉलिक ऍसिड असेल, हे आपल्याला निरोगी राहायला जी घटक पौष्टिक घटक मदत करतात त्यांचं प्रमाण मी आता आपल्याला सांगितलं. आणि एकत्रित जर आपण या सर्व घटकांचा जर एकत्रित आपण त्याची जर व्हॅल्यू पकडली तर प्रथिने आपल्या रोजच्या कुटुंबाला दैनंदिन 150 ग्रॅम पाहिजे, कॅल्शियम जवळपास 350 मिलीग्रॅम पाहिजे, मॅग्नेशियम जवळपास 1100 मिलीग्रॅम पाहिजे. मग आपण आज विचार केला तर रोजच्या आहारात आपल्याला ही घटक मिळतात का, किंवा आपल्या आहारामध्ये समावेश असलेले जी पदार्थ आहेत त्यातून आपली ही कुटुंबाची गरज पूर्ण होते का? तर ती गरज पूर्ण न झाल्यामुळे आपल्या राज्यामध्ये एक लाईफस्टाईल डिसिजेस ज्याला म्हणतो आपण, किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे आपण ओढून घेतलेले आजार, ज्यामध्ये मधुमेह येतो, कर्करोग येतो किंवा पचनाचे विकार येतात, डायबिटीस, जागतिकदृष्ट्या विचार केला तर भारताला डायबिटीसची कॅपिटल म्हटली जाते, तर यासारखे मोठे विकार जे आहेत ते दिवसेंदिवस त्याचे प्रमाण देखील आपल्याला वाढत आहे. तर मग हे कमी करायचं असेल तर याला पर्याय मिलेट्सचा अंतर्भाव आपल्या रोजच्या आहारात केला पाहिजे. मग मिलेट्सचा आहारात अंतर्भाव करण्यासाठी त्याच्यामध्ये असे कोणते पौष्टिक घटक आहेत की ते गहू आणि भातापेक्षा आपल्याला सरस त्याचे गुणधर्म दाखवतात, तर आपण प्रथिनांचा पहिल्यांदा विचार करूया. राळा पीक म्हणजे फॉक्सटेल मिलेट असेल किंवा लिटिल मिलेट, ज्याला आपण वरी किंवा वरे म्हणतो, उपवासासाठी जी राळ्याचा भात किंवा भगर जी खाल्ली जाते त्यामध्ये जवळपास 10% जास्त प्रथिने असतात. कॅल्शियमचा विचार केला तर नाचणी धान्यामध्ये जवळपास 350-400 मिलीग्रॅम कॅल्शियम प्रति 100 ग्रॅम मध्ये आहे. भाताचा विचार केला तर भातामध्ये फक्त हे प्रमाण 30 मिलीग्रॅम आहे, म्हणजे भात आणि गव्हापेक्षा जवळपास 10% कॅल्शियमचे प्रमाण नाचणी धान्यामध्ये आपल्याला जास्त आढळते. आपल्या आहारासाठी तिसरा

महत्वाचा घटक म्हणजे स्निग्ध पदार्थ ज्याला आपण फॅट्स म्हणतो त्याचे प्रमाण देखील भात आणि गव्हापेक्षा आपल्याला 1.5 पटीने जास्त आढळते. लोह आपल्या महिला भगिनी असतील घरातील महिला असतील यांच्या आहारातील आपण रक्तातील आपण महत्वाचा घटक जर विचार केला तर त्याला लोहाचं प्रमाण किंवा हिमोग्लोबिन मध्ये महत्वाचा घटक म्हणजे लोह हे खनिज. या खनिजाचे प्रमाण देखील भात आणि गव्हाच्या तुलनेत नाचणी किंवा इतर धान्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 पटीने आपल्याला जास्त आढळते. मग असे पदार्थ की ज्यामध्ये सर्व जे आपल्याला आवश्यक पौष्टिक घटक आहेत ते संतुलित प्रमाणात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यांचा फक्त आपल्याला आहारात वापर करणं गरजेचं आहे. मग आहारात वापर करायचा असेल तर ते धान्य आपल्याला उपलब्ध होणं गरजेचं आहे. परंतु आपण राज्यातील इतर रोजच्या आहारात जे आपण तृणधान्य खातो ज्यामध्ये गहू असेल भात असेल ज्वारी असेल बाजरी असेल या सर्व तृणधान्य पिकांचं एकूण क्षेत्र जे आहे आपल्या राज्यात ते जवळपास 55 ते 60 लाख हेक्टर आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नाचणीचं क्षेत्र फक्त 59,000 आहे. म्हणजे आपल्याला किती पटीने आपल्याला या नाचणीचं क्षेत्र वाढवणं गरजेचं आहे याची आकडेवारी आपल्याला लक्षात आली आहे. आता हा पहिला भाग झाला आपण या पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली या पिकांचं आहारातील महत्व काय आहे ते जाणून घेतलं. कारण तंतुमय पदार्थ असतील त्यामुळे आपल्याला पचनाचे विकार कमी होतात पोटाचे विकार कमी होतात रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते उच्च पोषण मूल्य या मिलेट्समध्ये आहे. हे सर्व जे मिलेट्स आहे हे याच्यामध्ये ऍसिडिटी कमी आहे. सर्व मिलेट्स जे आहेत ते ग्लुटेन फ्री आहेत. नंतर प्रीबायोटिक किंवा प्रोबायोटिक म्हणून त्याचा आहारात वापर केला जातो. लहान मुलांच्या आहारांमध्ये नाचणीसत्व समावेश करण्याचं मुख्य कारण ते आहे. कॅल्शियम आपल्या लहान मुलांच्या किंवा वयोवृद्धांच्या हाडांच्या वाढीसाठी आपल्याला आवश्यक असते. ग्लायसेमिक इंडेक्स या मिलेट्सचा कमी आहे. म्हणजे कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर त्या पदार्थ खाल्ल्यानंतर जो ग्लुकोज आपल्या रक्तात विरघळला जातो त्याचं प्रमाण या मिलेट्समध्ये आपल्याला कमी आढळतं. नंतर मॅग्नेशियम असेल लोह असेल इतर सर्व घटकांबद्दल मी आपल्याला माहिती सांगितली. या घटकांचा आपल्याला आहारात समावेश करणं गरजेचं आहे. आता शेतकरी म्हटल्यावर आपण कुटुंबाबद्दल बोललो ही कुटुंबाची पौष्टिक गरज संपूर्ण शहरात खेड्यात राहणाऱ्या सर्वांची गरज आहे. परंतु कुठलंही पीक पिकवायचं काम जे करतो ते शेतकरी करतो. आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर कुठल्याही पिकाची शेती करायची असेल तर त्याला 4 प्रमुख घटक असतात. इंग्रजीमध्ये आपण त्याला लँड लेबर कॅपिटल आणि वॉटर म्हणजे जमीन असेल त्यानंतर मनुष्यबळ असेल भांडवल असेल आणि उपलब्ध पाणी. या 4 गोष्टींचा समतोल ज्या शेतकऱ्याकडे साधला जातो किंवा ज्या शेतकऱ्याकडे हे सर्व रिसोर्सेस चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतात त्या शेतकऱ्याकडे चांगल्या पद्धतीची पिकांची लागवड तो शेतकरी करू शकतो. आता वाढत्या सर्व लोकसंख्येची किंवा पौष्टिक गरज भागवायची असेल तर निश्चित या पिकाला चांगली डिमांड असणार आहे. नंतर या पिकांची उत्पादन आणि मागणी या बाबतीत जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांसाठी पीक म्हणून याच्यात कोणते गुणधर्म आहेत ते मी आपल्याला थोडक्यात सांगू शकतो. नाचणी असेल किंवा इतर जी पिकं असतील ही सर्व पिके जी आहेत ही C4 वर्गातील पिके आहेत. म्हणजे दुष्काळ सदृश भागामध्ये किंवा अधिक तापमानात चांगल्या पद्धतीची वाढ कमीत कमी निविष्ठांमध्ये ही पिके पूर्ण करतात. नंतर या पिकांचं कुळ आपण जर बघितलं आपण बॉटनी मध्ये त्याला आपण कुठल्याही क्रॉपची फॅमिली आपण त्याला म्हणतो तर पोयासी किंवा ग्रामीण फॅमिलीमध्ये ही पिकं येतात. म्हणजे तृणधान्य वर्गीय पिकं आहेत. धान्य उगवल्यानंतर मुख्य कुळासोबत अनेक फुटवे या पिकांमध्ये येतात आणि त्यावर कणसांची वाढ होऊन आपल्याला हे पीक चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पादन देऊन जातं. नंतर या पिकांमध्ये तृणधान्य वर्गीय पीक असल्याने एक तंतुमय त्याची मुळांची वाढ होते. कमी उंचीची ही पीक असतात. फुटव्या पद्धतीने वाढ होते त्यामुळे बदलत्या परिस्थितीत अति पाऊस असेल किंवा कमी पाऊस असेल कमी पर्जन्यमान असेल अशा बदलत्या हवामानात देखील चांगल्या पद्धतीची वाढ ही पिके पूर्ण करतात. आणि आता क्लायमेट चेंजच्या बाबतीत आपण जो विचार करतो की अधिक पाण्याची मागणी किंवा अधिक रासायनिक खतांचा वापर निविष्ठांचा वापर तर कमीत कमी निविष्ठांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीचे उत्पादन दिल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च या पिकांच्या बाबतीत कमी झालेला आपल्याला आढळतो. आता या पिकांची लागवडीची गरज आपण बघितली पौष्टिक गरज आपण बघितली या पिकांच्या लागवडीबाबत विद्यापीठाने केलेलं संशोधन याच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. त्यापूर्वी दुसरा महत्वाचा एक मुद्दा मग अशी बोलताना राहिला होता की शेतकऱ्याकडे तिसरं महत्वाचा जो घटक होता की ते जमीन कुठल्या प्रकारची आहे आणि त्यावर कशा पद्धतीची लागवड केली तर या पिकांना आपल्याला फायदा होईल. पारंपरिक पद्धतीमध्ये डोंगर उतारावरची जी जमीन या पिकासाठी दिली जाते ती उथळ स्वरूपाची असते त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते त्यामुळे या पिकांची जर आपण समतल जमिनीवर लागवड केली मध्यम खोल चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीवर लागवड केली तर या पिकाचे उत्पादन आपल्याला चांगले मिळते. आता जमिनीचं आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे जितकं मानवी आरोग्य महत्वाचं आहे. जमिनीच्या आरोग्यावर परिणाम करणारे घटक म्हणजे जमिनीच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये जे बदल होतात
त्या बदलांमुळे जमिनी कुठल्याही त्या पीक शेतामध्ये आपण लावलेल्या पिकाच्या वाढीवर

0: त्याचा परिणाम होतोय. आज शेतकऱ्यांपुढे मुख्य समस्या ज्या आहेत त्यामध्ये जमिनीमध्ये ऍसिडिटी त्याची वाढलेली आहे, त्याचा पीएच फार कमी होत आहे, सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय घटक या जमिनीमध्ये कमी होत आहेत, जमिनीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता आहे परंतु त्यांचा अपटेक पिकांद्वारे होत नाही, त्याचा असंतोल आपल्याला आढळतो, किंवा शारपड आणि चोपण जमिनीमध्ये त्याची वाढ होते, पाण्याची गुणवत्ता म्हणजे आपण पिण्यासाठी पाणी असेल ते पाणी देखील आज शहरात असेल गावात असेल आपल्याला फिल्टर केल्याशिवाय आपण पीत नाही, परंतु शेतासाठी पिकांना दिलं जाणारं जे पाणी आहे त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत कधी विचार केला जात नाही. या सर्व घटकांचा जो परिणाम आहे तो पिकाच्या उत्पादनात त्याच्या गुणवत्तेत त्यामध्ये घट होते, पिकाची वाढ खुंटते, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला पिकांमध्ये वाढलेला दिसतो, पाण्याची उपयोगिता क्षमता जी आहे ती या दृष्टीने कमी झालेली दिसते, आणि क्षारपण आणि चोपण जमिनीमुळे पिकाचा फुलोर असेल किंवा त्याच्या ज्या फिनोलॉजिकल स्टेजेस आहेत म्हणजे जर्मिनेशन असेल, फ्लावरिंग असेल, मॅच्युरिटी असेल, याच्यामध्ये कालावधीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते, आणि जमिनीमध्ये कडकपणा आल्यामुळे मुळांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळत नाही. म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळात अशा पद्धतीची पिकं पाहिजेत की ती इतर पिके घेऊन रासायनिक खतांचा असंतुल वापर, पाण्याचा असंतुल वापर, असंतुलित वापर आणि रासायनिक कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा बेसुमार वापर यामुळे जी आपली शेती बिघडत चाललेली आहे त्या बिघडत चाललेल्या शेतीला प्रतिबंध करून कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला ही पिके चांगल्या पद्धतीचे उत्पादन देऊ शकतात. आता या पिकांच्या बाबतीत विद्यापीठाने केलेलं संशोधन थोडक्यात मी आपल्याला माहिती सांगणार आहे. कुठल्याही पिकाचं लागवड तंत्रज्ञान किंवा आपण सुधारित तंत्रज्ञान ज्यावेळेस विकसित करतो त्यावेळेस सर्वात महत्वाचा पहिला घटक जो असतो तो म्हणजे या पिकांचे वाण. आपल्या राज्यात कार्यरत असलेले एकूण 4 कृषी विद्यापीठांमार्फत या सर्व लघु तृणधान्य किंवा पौष्टिक तृणधान्य पिकांचे आतापर्यंत 11 वाण विकसित केलेले आहे. त्यामध्ये नाचणी पिकाचा विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मार्फत फुले नाचणी आणि फुले कासरी हे दोन वाण विकसित केलेले आहेत. फुले नाचणी हा जास्त कालावधीचा असलेला वाण आहे, तो 120 दिवसात काढण्यासाठी तयार होतो. फुले कासरी 100 ते 110 दिवसात तयार होतो आणि फुले कासरी हा वाण खरीप आणि उन्हाळी या हंगामात देखील लागवडीसाठी आपल्याला योग्य आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठामार्फत दापोली 3 असेल, दापोली 2 असेल, दापोली 1 असेल, दापोली सफेद असेल असे 4 वाण गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये त्यांनी विकसित केले आणि प्रत्येक वाणाची सरासरी उत्पादकता आपल्याला 20 ते 25 क्विंटल पर्यंत आढळते. त्यानंतर वरी पिकाचा फुले एकादशी हा वाण रावरी कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेला आहे. नंतर दुसरा वाण कोकण सात्विक हा दापोली कृषी विद्यापीठामार्फत विकसित झाला आहे. तिसरा वाण पिढी केवी तेजश्री हा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यामार्फत विकसित केला आहे. वरी पिकाची सरासरी उत्पादकता नाचणीपेक्षा कमी म्हणजे 15 ते 16 क्विंटल पर्यंत त्याचे हेक्टरी आपल्याला उत्पादन मिळते. त्यानंतर बर्टी पिकाचा फुले बर्टी 1 हा जवळपास 100 दिवसात तयार होणारा वाण रावरी कृषी विद्यापीठामार्फत विकसित केला आहे आणि राळा पिकाचा गेल्या वर्षी विकसित केलेला पिडीकेवी यशस्वी हा वाण देखील 100 दिवसात जवळपास 17 ते 18 क्विंटल आपल्याला उत्पादन देऊन जातो. या पद्धतीनेच अनेक खरीप आणि उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा विकास करण्याचे संशोधनाचे काम निरंतर या कृषी विद्यापीठांमध्ये आपल्याला सुरू असलेले आढळते.
1: भरड धान्य याविषयी विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर येथील नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख डॉ योगेश बन यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या माहितीचा पहिला भाग. दुसरा भाग आपण ऐकू शकाल येत्या मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता.
2: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषी वलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.

मंडळी वेळ झाली आहे निरोप घेण्याची. जाणून घेऊया उद्याचे कृषी विषयक कार्यक्रम. उद्या सकाळी कृषी वार्ता यांतर्गत तण नियंत्रण याविषयी माहिती आपण ऐकू शकाल आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान हा कार्यक्रम ऐकू शकाल. उद्याचा विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुनील कुमार. तेव्हा आकाशवाणीच्या कृषी विषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या.

0: मंडळी कार्यक्रमात आता मात्र आम्हाला निरोप द्या. पुन्हा भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: श्रोतेहो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं जयश्री पाटील यांनी आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय मंत्रालयाकडून स्थगित. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: सरकार खुद हाथ जोड़ करके स्पीकर को कह रहे हैं कि ऑपोजिशन पार्टी को डिस्कशन

0: के लिए मनवाई है। मैं तो बहुत व्याकुल हो गया हूँ डिस्कशन के लिए। हम तुरंत डिस्कशन चाहते हैं। आज भी हमने बार बार ऑपोजिशन पार्टी को कहा कि आप अभी डिस्कशन शुरू कीजिए, होम मिनिस्टर अभी यहाँ बैठे हैं, अभी डिस्कशन कीजिए, हिम्मत है ही नहीं है।
1: दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. माजी न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचं संसदीय चौकशी समितीच्या अहवालात म्हटलं आहे. समितीचा हा अहवाल आज संसदेत सादर झाला. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या साठवणीच्या खोलीमध्ये ही रोख रक्कम आढळून आली होती. या प्रकरणी पुरावे जपून ठेवण्यात आले नाहीत आणि नंतर या नोटा गहाळ झाल्या असंही अहवालात नमूद केलं आहे. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याचा दर जुलै महिन्यात वाढून 4.5% झाला. त्याआधीच्या म्हणजे जून महिन्यात हा दर 4.38% होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलैमध्ये ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 4.84% राहिला तर शहरी भागात 3.96% राहिला. अन्नपदार्थ, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स, व्यक्तिगत वापराच्या वस्तू इत्यादींचे दर वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे. सोनं, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागदागिने, आलं, लसूण आणि कांदा यांचे दर वेगाने वाढले आहेत तर मोटारी आणि जीप, बटाटे, भेंडी, वाटाणे आणि टोमॅटोच्या दरात फारशी वाढ झाली नाही असं निरीक्षण आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी रिझल्ट्स .digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशात कुठेही अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सार्वजनिक भांडवल हे खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी एक उत्प्रेरक ठरायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये खासगी भांडवल उभारणीत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या भूमिकेबाबत जयपूर इथं आयोजित एका परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक विकासाची प्रमुख इंजिनं आहेत मात्र भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणं, स्थिरता राखणं आणि दीर्घकालीन धोरणात्मक आराखडा प्रदान करणं तितकंच महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारण्यात नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर स्वाक्षरी केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं.

0: मुंबईत कुर्ला इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांनी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स क्षेत्रातल्या योगदानासाठी 2026 प्रतिष्ठित डी रॅक पदक जाहीर झालं आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असा हा सन्मान आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्सकडून हा पुरस्कार दिला जातो. धर यांच्याशिवाय यंदा फ्रान्सच्या बर्नार्ड डेरिडा, इटलीचे मार्क मेझार्ड आणि इस्रायलचे हॅम सोमपोलिन्स्की यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनचे माजी अध्यक्ष झू रोंगझी यांचं आज बीजिंगमध्ये निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. 1998 ते 2003 या काळात त्यांनी चीनचं अध्यक्षपद भूषवलं. सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून 90च्या दशकात चीनच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. आज आवश्यक शर्तींची पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता स्थगित केली. यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तर दिल्यामुळे वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. या महासंघाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची सूचना मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत 3र्या दिवशी भारतीय तलवारबाजांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी 5 पदकं पटकावली. त्यामुळे भारताची एकूण पदकं संख्या 29 पोहोचली आहे. यात 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशोबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप्सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राचीही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकूया हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांच्या आवाजातील भारूड.

संत एकनाथ महाराज सांगतात, नाथांचा नंदी केवळ गुबुगुबू करत माना डोलवणारा नाही, तर आसुरांना शिंग मारणारा शक्तिमान शत्रूचा नाश करणारा कर्मयोगी नंदी बैल आहे. नाथांचा नंदी आपली शिंग पाताळात रोवतो, मथुरेत जाऊन कंसाला शिंग

मारतो। महाभारतातील कौरव पांडवाच्या महायुद्धात श्रीकृष्णाचे शत्रू जरासंधाला योद्ध्यांना जेरीस आणतो। नाथ महाराजांना लोकरंजनातून समाज प्रबोधन करायचंय आणि मनोरंजन करता करता आपल्या भारुडातून अध्यात्माचं अंतःसूत्र आम्हाला सहज सोप्या भाषेमध्ये सांगायचंय।

शिव हर हर बोला, शिव हर हर बोला, शिव हर हर बोला। चारुगे नवखंडे खेळविले अमित ब्रह्मांडे, कच्छ मच्छ कुर्मांदी उदंडे।

महाभयंकर फुसफुस करी। बघा, हिरण्यकश्यपूच्या द्वारी आला, महाभयंकर फुसफुस करायला लागला। शिंगे रोविले उरी प्रल्हाद कारणे, प्रल्हाद कारणे। राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन प्रल्हाद नारायण नामाने तरला। आणि म्हणून बाबांनो लक्षामध्ये घ्या, कोण कुठल्या धर्मामध्ये, कोण कुठल्या जातीमध्ये, कोण कुठल्या पंथामध्ये जन्माला येतो याला महत्व नाही। तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर, सर्वांना अधिकार दिला। आणि म्हणून तर प्रत्येक धर्मातून एक एक संत आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आले आणि त्यांनी समतेचा, एकतेचा, बंधुत्वाचा आणि विचार आम्हाला दिला। म्हणून ऐसा कोण देखिला नामाने तो तरलेलाच आहे। म्हणून नाम महत्वाचं आहे, चिंतन महत्वाचं आहे।

पंढरपुरामध्ये हा नंदी आला, पुंडलिकाची भक्ती पाहिली. बाबांनो मला एकच सांगणं आहे, कोणत्याही तीर्थाला जाण्यापेक्षा तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत. गावाला तीर्थ करण्याची गरज आहे, कारण जशी गावामध्ये वेगवेगळी मंदिरं असतात तसं अजून एक मंदिर आपल्याला चांगलं आणि स्वच्छ आणि त्याला बलस्थान द्यायचंय, ते स्थान आणि ते मंदिर म्हणजे ज्ञान मंदिर आहे. कारण शिकला तर आपण पुढे जाऊ, म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणाने माणूस शहाणा होतो, म्हणून ज्ञान मंदिर आज सक्षम करण्याची गरज आहे. म्हणून संत एकनाथ महाराज नुसतं भारूड आम्हाला सांगत नाही तर भावभक्तीनं आरूढ असणार परंपरेने चालत आलेलं ज्ञान सांगता संत एकनाथ महाराज आम्हाला जीवनाचं तत्वज्ञान सांगतात. म्हणून ते तत्वज्ञान आम्ही अंगीकारलं पाहिजे, आज गरज आहे याची. म्हणून तर खेळ खेळला परिपूर्ण, श्रमोनी धरिले कटी करत जाण, शरण एका जनार्दन, मी तू पण त्याजुनी, मी पणा त्याने ते घालवला. कारण अहंकार माणसाला कुठल्या थरापर्यंत नेऊन सोडेल सांगता येणार नाही. म्हणून बाबांनो संवाद महत्वाचा आहे, संवादाने घडत असते प्रगती आणि वादाने होत असते अधोगती. म्हणून संवाद एकमेकाचा महत्वाचा आहे आणि तो संवाद आज हरवत चाललेला आहे. म्हणून आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातून तळागळापर्यंत हे ज्ञान विचार माहिती मनोरंजन जाण्यासाठी, संतांची वाणी जाण्यासाठी आमची आकाशवाणी सज्ज आहे.

शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे बैल आहे, परंतु आज हे पशुधन कमी व्हायला लागलं। आपण या यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये पशुधन कमी करतो आहोत आणि म्हणून गावरान गाईचं संगोपन झालं पाहिजे, गावरान बैलां

त्याचं संगोपन झालं पाहिजे. आपण यांत्रिकीकरणाकडे वळलो मंडळी आणि आपल्या दारातील पशुधन आपण विकायला लागलो. असाच एक म्हातारा झालेला बैल त्याच्या मालकाकडे सांगतो, कारण तो शेतकऱ्याचा मित्र असतो, राब राब राबतो त्या शेतकऱ्याला विनंती करतो. तो म्हणतो,

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकाल अनवर हुसेन यांचं संतुरवादन, राग आहे मारू बिहाग. मध्यलयगत रूपक तालात तर द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया अनवर हुसेन यांचं संतुरवादन, राग मारू बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनवर हुसेन यांचं संतुरवादन आपण ऐकलं. राग होता मारू बिहाग. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी.

0: व्यवस्थेचा वापर आणखी काय काय करता येईल अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे खरं तर आपलं डाएट निसर्ग.

0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
2: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
1: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
2: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
1: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रतन मोहन शर्मा यांचं गायन, राग आहे मेघ. विलंबित बंदिश एक तालामध्ये निबद्ध आहे, द्रुतबंदिश सुद्धा एक तालामध्ये निबद्ध आहे, तराना 3 तालामध्ये आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत मनवा नाही माने, द्रुतबंदिशीचे बोल आहेत आई अत धूमधाम. तबला साथ आहे शंतनू शुक्ला यांची, तसंच संवादिनी साथ आहे प्रकाश वागल यांची. तर ऐकूया रतन मोहन शर्मा यांचं गायन, राग मेघ.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रतन मोहन शर्मा यांचं गायन. आपण ऐकलात राग मेघ. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

श्रोते हो अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

श्रोते हो, आपण ऐकत होता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.